भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 57 दशक 5 समास 2 गुरु निश्चय नाम समास जय जय रघुवीर समर्थ उपोषणे निष्ठा नेम विविध कर्म केले पण मुख्य गोष्ट चुकली तर उपयोग नाही। यज्ञ कर्म केली हृदयामध्ये फळाची आशा धरली त्यामुळे इच्छेने जन्माची पायाभरणी केली जाते। नाना सायास करून 14 विद्यांचा अभ्यास केला रिद्धिसिद्धी मिळवल्या तरी सद्गुरु कृपे वाचून स्वतःचे हित होत नाही। यमपुरीचा अनर्थ चुकत नाही। जोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत जन्म मरणापासून सुटका नाही। गुरुकृपा नसेल तर अधोगती होते। गर्भवास चुकत नाही। ध्यान धारणा मुद्रा आसन भक्ती भाव आणि भजन सगळे जोपर्यंत ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत फोल आहे। सद्गुरु कृपा जोडली नाही आणि भलतीकडे घरंगळला म्हणजे अंध व्यक्तीने दल्लन आणि खासखळग्यात फसण्यासारखे आहे। डोळ्यांमध्ये अंजन घातले असता दृष्टीस पुढील गोष्ट दिसते त्याप्रमाणे सद्गुरु वचनाच्या ज्ञानामुळे प्रकाश पडतो। सद्गुरुविना जन्म निष्फळ आहे। सद्गुरु नसेल तर सर्व दुःखच आहे। सद्गुरु नसेल तर तळमळ नाहीशी होणार नाही। सद्गुरूच्या अभयकरामुळे ईश्वर प्रकट होईल आणि संसारातील अपार दुःख नाहीसे होईल। पूर्वी थोरथोर मंत संत महंत मुनीश्वर झाले पण त्यांना देखील सद्गुरू वाचून ज्ञान अज्ञान विचार समजला नाही। श्रीराम आणि कृष्ण हे देखील गुरुवचन पाळण्यासाठी तत्पर होते। त्यांनी सिद्ध साधू आणि संतांचे गुरुदास्य केले। हरिहर आणि ब्रह्मा हे सगळ्या सृष्टीचे चालक आहेत। ते देखील सद्गुरुपदी नसल्याने त्यांना महत्त्व मिळू शकले नाही। असो त्याला ज्याला मोक्ष मिळावा असं वाटतं त्याने सद्गुरु करावा। सद्गुरुविना मोक्ष मिळेल हे कल्पांतीही घडणार नाही। सद्गुरु हे इतर गुरूंसारखे नसतात। ज्यांच्या कृपेने प्रकाश आणि शुद्ध ज्ञान कसे मिळते त्या सद्गुरूची ओळख पुढच्या समासामध्ये करून घेऊया। श्रोत्यांनी ती श्रवण करावी। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गुरुनिश्चय नाम समास प्रथम समाप्त। समास 2 गुरुची लक्षणे। जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम। जे चमत्कार दाखवतात जे स्वतःला गुरु म्हणून घेतात पण ते मोक्ष देणारे सद्गुरु नव्हेत। सभा संमोहित करणारे वशीकरण करणारे जादू करणारे चेटुक मंत्र बोलणारे साबर मंत्र बोलणारे कुटील अनेक नाना प्रकारचे चमत्कार कौतुकाने करणारे असंभाव्य असे सांगणारे औषधाचे प्रयोग करणारे धातूपासून सुवर्ण बनवण्याचा मार्ग सांगणारे नजरबंदी करणारे इथे प्राप्ती करून देतो सांगणारे संगीत ज्ञान साहित्य यांचे ज्ञान असलेले गुरु गीत नृत्य तान मान नाना वाद्य शिकवणारे तेही गुरु असतात। पंचाक्षरी विद्या शिकवतात तोडगे सांगतात ज्याच्यामुळे पोट भरते अशा विद्या शिकवतात। पोट भरण्यासाठी जातीचा विविध व्यापार शिकवतात तेही सगळे गुरुच आहेत मात्र सद्गुरु नाहीत। आपले आई आणि वडील हे देखील गुरुच आहेत मात्र पैलपार पोहोचवणारा सद्गुरु वेगळाच। गायत्री मंत्राचा उच्चार सांगणारा तो कुलगुरु आहे मात्र ज्ञान देऊन पैलपार पोहोचवत नाही। ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून तो अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करतो। जीव आणि परमात्मा यांचे ऐक्य करतो। विभक्त असलेल्या देव आणि भक्ताला एकत्र आणतो तो सद्गुरु। भवरूपी वाघाने उडी घालून गाय वासराला वेगळे केले त्यांना पुन्हा एक करतो तो सद्गुरु जाणावा। वासना नदीच्या महापुरात प्राणी बुडत असताना गयाव्या करतो तेथे तो उडी घालून तारतो तो सद्गुरु। गर्भवास इच्छाबंधनांची बेडी यांच्यापासून सोडवतो व ज्ञान देतो तो सद्गुरु। शब्दांचे अंतर नाहीसे करून निजवस्तू दाखवतो तोच गुरु हे अनाथांचे माहेर आहे। सद्गुरूची काही लक्षणे आपण पाहिली पुढील लक्षणे पुढील भागात पाहूया। जय

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कर्ममार्गानं जात असता नामाची अत्यंत गरज आहे. परमार्थ साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती आवश्यक आहे. थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो. जो पंत असेल तोच संत बनेल. प्रापंचिक माणसानं घरामध्ये असलेले सर्वच्या सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी, पण प्रसंग आला तर सर्व देण्याची मनाची तयारी पाहिजे हेही खरं. खरोखर भगवंताला सर्व देण्यापेक्षा स्व द्यायला शिका. स्व दिल्यावर सर्व न दिलं तरी चालेल, कारण ते आपलं आपल्या मालकीचं राहतच नाही. उलट सर्व देऊन स्व द्यायचा राहिला तर सर्व दिल्याचं समाधान मिळत नाही. भगवंताला स्व देणं म्हणजे मी त्याचा आहे ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवणं. वैदिक कर्मानं चित्तशुद्धी होते, परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करायची त्या भगवंताचं अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल तर कर्म मार्गाचं पर्यवसान कर्मठपणामध्ये होतं. आणि शिवाय सध्याच्या काळी बाह्य परिस्थितीमध्ये फरक पडल्या कारणानं वैदिक कर्म जशी व्हायला हवीत तशी ती होत नाहीत. म्हणून आपण कर्ममार्गानं जात असता कर्माची पूर्तता होण्यासाठी आज भगवंताच्या नामाची अत्यंत गरज आहे. कर्ममार्ग हा मनापासून करणाऱ्या माणसामध्ये नुसतं कर्म करणं हेच सर्वस्व आहे अशी जी कर्मठपणाची भावना उत्पन्न होते त्याबद्दल माझा आक्षेप आहे. एरवी कर्ममार्गी माणसाच्या शिस्तीबद्दल आणि संयमाबद्दल मला आदरच आहे. एक रामनाम घेतलं म्हणजे सर्व धर्मबंधनं माफ होतात हा समज खरा नाही. परंतु कर्मानं चित्त शुद्ध होत असताना नामानं भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत राहते. इतकंच नव्हे तर पूर्ण चित्तशुद्धी होऊन कर्म गळून गेल्यावर फक्त नामच शिल्लक राहतं आणि भगवंताशी एकरूप झालो की ते त्यामध्ये मुरून जातं. रामनाम हा नुसता मंत्रच आहे असं नव्हे तर तो सिद्ध मंत्र आहे. तो भगवंतापर्यंत आपल्याला नेतो, नव्हे तो भगवंताला आपल्याकडे खेचून आणतो. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. वाटेल त्यानं नामाच्या या सामर्थ्याचं प्रत्यंतर पाहावं. रामनाम

0: नामाचा 3.5 कोटी जप जो करेल त्याला त्याच्या देवतेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. रामनामाचा आधार घेऊन आपण सर्वांनी राम जोडावा. नाम घेत असता जे घडेल ते चांगलं आणि आपल्या कल्याणाचं आहे असा भरवसा ठेवावा. नामाकरता नाम घ्या की त्यामध्ये राम आहे हे नक्की कळेल. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी.
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन.
0: घडणाऱ्या मुलांसाठी भाग 8 पंक शब्दांचे वेड वाचनाचे या लेखाचा पुढील भाग. बालमित्र मैत्रिणींनो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं बालपण तुम्ही जरूर वाचा. ब्रिटिश साम्राज्याची झुंज देण्याचा निश्चय बालपणीच केला या छोट्या विनायकानं. भगवती देवीजवळ घेतलेली ती शपथ सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूला मारता मारता मरे तो झुंजेन ही ती बालवयातीलच सूर्याच्या तेजासारखी प्रकाशमान प्रतिज्ञा किंवा स्वामी विवेकानंदांचे बालपण. खरंच तुम्ही देव प्रत्यक्ष पाहिलाय का? पाहिला असेल तर मलाही दाखवा. या तळमळीने व्याकुळ झालेला तो नरेंद्र तुमचे कित्येक क्षण झपाटून टाकेल. बघा, हे वाचता वाचता तुम्हाला वाटलं ना आता जावं वाचनालयामध्ये आणि आणावी पुस्तकं. अहो वाटतंच मनाला, पण काही वेळा या मनाची हाकही आपण ऐकत नाही, दुसऱ्या उद्योगात रमून जातो आणि मग असं वाटलं होतं हेही विसरून जातो. चरित्र ग्रंथाप्रमाणेच याच वयात वाचली पाहिजेत प्रवास वर्णने. प्रत्येकाला वाटतंच की नवीन गावं, नवे देश प्रदेश पाहावेत. जगाचा नकाशा पाहताना वाटतं आपल्या गावाचं टिंब एवढंच, म्हणजे मग जग केवढं मोठं असेल. पण बालमित्र मैत्रिणींनो, प्रत्येक वेळी असं प्रत्यक्ष दूर जाणं खिशाला परवडतं असं नाही. मग बसल्या बसल्या दूर दूर भटकून आणतात ही प्रवास वर्णने. आपल्या देशातील राज्यातील सुंदर स्थळे प्रवास वर्णनकार दाखवितातच, पण परदेशी घरात थेट मनातच उतरतो. पु ल देशपांडे, गंगाधर गाडगीळ अशा थोर लेखकांनी इतकी झकास प्रवास वर्णने लिहिली आहेत की ती तुम्हाला वाटेल आत्ता तिकीट काढावं आणि निघावं मुसाफरीला, म्हणजे प्रवासाला. मोठ्या लेखकांची निरीक्षणशक्ती, चिंतन याचं दर्शन घडतं आणि मग वाचता वाचता तेच संपन्न डोळे आपले होऊन जातात. काही छोट्या दोस्तांना जरा ढिशाव ढिशावणी आवडतं, मग कुठल्या तरी काल्पनिक मारामाऱ्या वाचण्यापेक्षा आपल्या शिवबांचा पराक्रम वाचला तर. बाबासाहेब पुरंदरे, गोणी दांडेकर इत्यादी थोर लेखकांची ऐतिहासिक पुस्तके जरा वाचा. वाचता वाचता शरीर सळसळेल, मन उत्संबळेल आणि उदात्त पराक्रमाने भरून येईल. गोष्टी तर तुम्हाला आवडतातच. जयंत नारळीकरांसारख्या थोर शास्त्रज्ञाने लिहिलेल्या विज्ञानकथा तुमचे डोळे मन विस्फारून टाकतील. मजेदार शोधांच्या जगात नव्या ग्रहावरील दुनियेत भ्रमण करता करता तुम्ही जगातील घड्याळे समुद्रात भिरकावून द्याल. वेळेचे भानच मुळे तुम्हाला उरणार नाही. कवितांचे पंख तर आपल्याला कल्पनांच्या साम्राज्य

0: राज्यात विहिरून आणतील. सुदैवाने फार थोर कवींनी तुम्हाला तुम्हा मुलांसाठी अप्रतिम कविता लिहिल्या आहेत. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर यांच्या बालकवितांना तुमच्यासारख्या अनेक छोट्या दोस्तांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. घरात असाल तर कविता मोठ्याने वाचण्यातही एक गंमत असते बरं का. शब्दांचे उच्चार, त्यातला नाद, लय याच्या झुल्यावर आपण झुलू लागतो. कवीने कल्पनेच्या सहाय्याने निराळे जग तुमच्यापुढे मांडलेले असते. खरे तर हे जग आपल्या मनातच दडलेले असते. ते पाहिले की मग तुम्ही मनातल्या मनात या जगात मनातल्या मनात रंगून जाता. झाड जसं रोज वाढताना दिसतं, अहो झाडच कशाला, आपणही रोज थोडं थोडं वाढतोच की, पण आपल्याला कळत नाही. जेव्हा खूप वर्षांनी भेटलेली मावशी किंवा आत्या एकदम म्हणते, अय्या राजू अरे केवढा मोठाच झाला तू, मागे पाहिला होतास तेव्हा एवढासा होतास, तसंच वाचनाचं आहे मित्रांनो. वाचनामुळे आपलं मन हळूहळू समृद्ध होतं, भरत जातं. आपल्याला नाही कळत ते, पण इतरांना मात्र निश्चित जाणवतं. पंक शब्दांचे वेड वाचनाचे या लेखाचा उत्तरार्ध
1: जीवन मूल्यांचं अक्षयपात्र या मालिकेमध्ये सध्या आपण ऐकत आहोत घडणाऱ्या मुलांसाठी या प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित पुस्तकाचे अभिवाचन.
0: तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींना. काल भिसीचं मस्त जेवण आणि त्यानंतर मनसोक्त गप्पा या हँगओव्हरमध्येच मी घरात पाऊल टाकलं. घरात पाऊल टाकल्याबरोबर या झाली का घराची आठवण, काही काळ वेळाचं भान हे शब्द कानावर पडत होते, पण मी सरळ माझी खोली गाठली. नाही तसं खरंच होतं ते, कारण आज जरा गप्पा जास्तच रंगल्या आणि मस्त जेवणानंतर गप्पांचा फड असा काही रंगला की प्रत्येकजण कुठल्याच एका विषयावर वेगवेगळ्या आपल्या अनुभवांचं कथन करत होते आणि ते वेगळेपण, ती सांगण्याची उर्मी, हे खरोखरच गप्पांच्या नादात आम्हाला अगदी घुंगवून टाकणारं होतं. अर्थात हे काही पहिल्यांदाच घडत होतं असं नाही. गप्पा प्रेमी मंडळींची मैफल ही काही अगदी ठरवून जमत नाही आणि जमली तर अशा मैफिलीत रंगही भरत नाही. कुठेही कधीही केव्हाही देवळात भेटलेल्या चार बायका मंदिराच्या परिसरामध्ये अशी मैफल जमवतात, नाही जमवतात नाही जमते. कॉलेज मित्रमैत्रिणी त्यांच्या कट्ट्यावर भेटतात आणि मग मस्तीमध्ये त्या गप्पांच्या मैफलीला असा काही रंग चढतो की कोणालाच काळ वेळेचं भान राहत नाही. पण मित्रमैत्रिणींनो, या गप्पा मारणाऱ्या आणि गप्पांच्या फळामध्ये रंगणाऱ्या मंडळींना मात्र नेहमी उपेक्षा चेष्टाच ऐकावी लागते. पण ही गोष्ट लक्षात कोण घेतं? मला खरं सांगा, आपल्यापैकी प्रत्येकाचा काही ना काहीतरी एक हळवा कोपरा किंवा एक मनाला निखळ आनंद देणारी जागा असते, असते की नाही? हां, ती प्रत्येकाची अर्थातच वेगवेगळी असते. आता गप्पा मी मंडळींना अवतीभोवती असलेली लोक, तीही गप्पा प्रेमी मंडळी जमली की मग विषयांना काय तोटाच नसतो. एकातून एक अशी आठवणींची अनुभवाची रिळं उलगडत जातात. आणि मग काय, फारसं न बोलणारी किंवा आपलं गुपित मनात दडवून ठेवणारी मंडळी अगदी मोकळेपणाने विश्वासाने इथं आपलं मनोगत व्यक्त करतात. अनेकदा त्यातून आपल्यालाही खूप काही कळतं, तो माणूस नव्यानेच पुढे येतो. हो, पण लक्षात कोण घेतं? अशा या गप्पा रसिकांना इतर मौनी बाबा मात्र अक्षरशः रिकाम टेकड्यांचे उद्योग, टाईमपास, फालतू गरे, आयुष्य वेळच नाही तर आयुष्यही वाया घालवण्याची ही गोष्ट असं समजतात. इतकंच नाही तर गप्पा मारणारी मंडळी फक्त गॉसिपच करतात असाही एक त्यांचा गैरसमज असतो, अगदी पक्का. हो, पण खरंच असं असतं का गप्पांची मैफल म्हणजे? पण लक्षात कोण घेतं? खरं सांगू का, गप्पा मारणं हा एक माझा स्वतःचा तरी आवडता छंद आहे. चार माणसं अवतीभोवती असतात, कशी मनमोकळेपणाने गप्पा मारत असतात, मनातलं सांगतात, दुसऱ्याचं ऐकतात, त्याच वेळी इथं मनामनांचे सूर जुळतात. गप्पा म्हणजे नेमकं काय असतं तर खरं सांगू का, मला तर गप्पा म्हणजे अमुक एक असतं असं सांगण्यापेक्षा नेती नेती या सूत्राप्रमाणेच गप्पा म्हणजे नेमकं काय हे जाणवतं. अहो, गप्पा हा काही रिकाम टेकड्यांचा उद्योग नाही. गप्पा म्हणजे टाईमपास तर नाहीच नाही. आणि गप्पा
म्हणजे गॉसिपही नाही, निंदकांचा अड्डा सुद्धा नाही. मग मित्रमैत्रिणींनो, तुम्ही विचाराल नेमकं गप्पा म्हणजे काय. तर गप्पा म्हणजे अशी एक निखळ आनंद देणारी एक मैफलच म्हणा ना, जसे संगीतात म्हणा किंवा आपल्या आवडत्या जिव्हाळ्याच्या विषयामध्ये ती ती रसिक मंडळी सगळं विसरून काळ वेळ त्यात रममाण होतात, तशीच हे गप्पाष्टक मंडळीसुद्धा या गप्पांच्या मैफलीत रंगून जातात, रमून जातात. मला आठवत आहे माझ्या लहानपणी आमच्याकडे येणारे पाहुणे आजी आई रात्री निवांत गप्पांची मैफल जमवायची, ठरवून नाही, आपोआपच हळूहळू रात्रीच्या प्रहराबरोबर ते रंगत जायचे. आणि मग मध्ये अक्षरशः तांब्या भांड ठेवून कोरडा पडलेला घसा ओलावत जुन्या आठवणींची रेळ हळूहळू उलगडत जायचे. त्याच वेळी अनेक गोष्टी नव्याने कळायच्या, नव्याने माणसं वेगळ्याच रूपात पुढं यायची, त्यांचा नवा परिचय व्हायचा. आणि हो, त्यांच्या त्या किस्स्यांमधनं, त्या रंगलेल्या गप्पांमधनं खूप काही देऊन जायचे. मला आठवत आहे लहानपणी अंगणात अशीच आजीच्या नेतृत्वाखाली गप्पांची मैफल जमायची. आणि मग एक एक गोष्टी हळूहळू एक एक जण आपलं पोल खोल करायच्या. अशाच एका गप्पांच्या बैठकीत आजी आणि आई आणि आणखी एक मावशी गप्पा मारत होत्या. मी तिथंच होते, लहान होते, पण गप्पा ऐकत होते. कदाचित हे बाळ कडू तिथंच मला दिलं गेलं असावं. आणि काहीतरी आठवण काढता काढता कुणातरी एका रंगीची आठवण आज गप्पांच्या ओघात निघाली. ही रंगी म्हणजे अवघ्या 15व्या वर्षी विधवा झालेली, त्यावेळेच्या वेळा काळाप्रमाणे ती विकेशा होती, सगळ्याच इच्छा भावना अतृप्त राहिलेल्या. हा मग काय, रंगी म्हणे रात्री गंगावन लावून छान नटून थटून मोठ्या दीराच्या खोलीत जायचे. आता त्यावेळी हा टीकेचा असलेला विषय, पण ते ऐकताना आणि नंतर आठवतानाही त्या रंगीच्या भावना माझ्या अगदी मनापर्यंत पोचल्या. आणि मनातली संवेदना जागी होऊन त्या रंगीचं दुःख मनामध्ये कुठेतरी आत अगदी कायमचं राहिलं. अशा कितीतरी आठवणी आणि कितीतरी गोष्टी किस्से या मैफलीमधनं आपल्याला सहज उलगडले जातात. इथं कसलंही बंधन नसतं, प्रत्येकजण मोकळेपणाने विश्वासाने अगदी मनातलं आपल्या स्वतःच्या सांगत असतं आणि तसंच ऐकत असतं. या मैफिलीमध्ये बरं का मित्रमैत्रिणींनो, श्रोता आणि वक्ता या भूमिका बदलत असतात आणि त्यामुळेच मन कसं मोकळं होतं. अशाच या मैफिलीमध्ये मला आठवत आहे आमच्या सीता मामी अशा काही गोष्टी सांगायच्या, हो, पण त्या स्वतःच्या फजितीच्या, स्वतःच्या चुकांच्या कबुली देणाऱ्या असायच्या. आणि त्यावेळी त्या स्वतःही हसायच्या आणि इतरांनाही हसवायच्या. एकदा म्हणे सासूला जो मार चुकवण्यासाठी त्यांनी चक्क घरातल्या आडात उडी टाकली. आणि हे सांगताना त्या स्वतःही आपल्या मूर्खपणाला म्हणा किंवा त्या बालिशपणाला हसत होत्या आणि आम्ही हसत होतो. हो, पण हे हसणं संपल्यावर याच मैफिलीनी एक गोष्ट मनावर अगदी कायमची बिंबवली, शिकवली, ती म्हणजे आपली फजिती, आपला मूर्खपणा सांगताना तो लपवून ठेवण्यापेक्षा तो हसत हसत आपण सांगावा आणि इतरांनाही हसवावा.
मादू मामा हरसूल पेठ इकडच्या भूताखेतांच्या गोष्टी जेव्हा सांगत तेव्हा त्या मैफिलीला थराराचा रंग येत असे. अशा कितीतरी गोष्टी आणि त्या गोष्टीतून शिकलेली, मुद्दाम नाही, आपोआप मनावर रुजलेली, जीवन दाखवणारी, जीवन सांगणारी आणि मार्गदर्शन करणारी, क्वचित रंजक आणि अनेकदा प्रबोधन करणारी, घडवणारी अशा अनेक गोष्टी या मैफिलीतच मी लहानपणी शिकले, घडत गेले आणि आजही अशा मैफिलीत जेव्हा रंगते त्यावेळेला खूप काही जगण्याची शिदोरी या मैफिलीतच मला मिळते. अर्थात ज्यांच्या घरामध्ये कायमच मूक चित्रपट चालू असतात तिथं ध्वनी प्रदूषण म्हणजे फक्त दारावरची बेल, भांड्यांचे आवाज आणि पाळीव प्राणी घरात असले तर फक्त त्यांचाच आवाज. पण खरं सांगू का, माणसाला माणसाशी जोडणारं, संवाद साधणारं असं खूप काही या गप्पांच्या मैफिलीत मिळतं. आपण घडत जातो आपल्याही नकळत. आणि खरंच आपलं आयुष्य समृद्ध होण्यासाठी असा निखळ आनंद देणाऱ्या गप्पांच्या मैफिलीला तोड नाही. एका शायराने म्हटल्याप्रमाणे एवढंच म्हणता येईल या गप्पांच्या मैफिलीच्या बाबतीत, आणि गप्पा मारणाऱ्यांना टाळणाऱ्यांसाठी तूने पीही नाही तो तू क्या जाने, या गप्पांच्या मैफिलीची रंगत. मित्रमैत्रिणींनो बघा, पटतंय का? आणि हो पटलं तर गप्पांच्या मैफिलीच्या सभासदही व्हा. आपण पुन्हा भेटूया अशाच गप्पांच्या मैफिलीसाठी.

0: नमस्कार, मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते.
1: मंडळी चला जाऊया या कार्यक्रमात आता आपण चौथ्या भागात जात आहोत, कॅनडा देशातील टोरंटो या शहरात. आज आपण व्हिटबी पब्लिक लायब्ररी, जी इथली सेंट्रल लायब्ररी आहे, तिथे भेट देणार आहोत. मंडळी, हे एक ऐतिहासिक आणि आधुनिकतेचा संगम असलेलं ठिकाण आहे. चला त्याचा पहिला थोडक्यात इतिहास पाहूया. यावरून आपल्याला कल्पना येईल की इथल्या वाचकांना, इथल्या लोकांना वाचनाची किती प्रचंड आवड आहे आणि त्यांनी पुस्तकांची वेळोवेळी मागणी करून, पुस्तकांचा संग्रह करून सरकारला सुद्धा त्याची काळजी घ्यायला भाग पाडलेले आहे. तर थोडक्यात आपण हा इतिहास बघूया आणि खूप काही शिकूया त्यांच्याकडून. आता व्हिटबी पब्लिक लायब्ररी, सेंट्रल लायब्ररीचा काय इतिहास आहे? तर हा इतिहास 1850 पासून सुरू होतो. व्हिटबीमधील एक टेलर फ्रेझर यांनी एक फिरती पुस्तकांची लायब्ररी सुरू केली होती. नंतर 1852 मेकॅनिक्स इन्स्टिट्यूटची स्थापना झाली, जिथे सदस्यांना वाचन साहित्य पुरवले जात होते. याविषयीचा उल्लेख मी मागील भागात केला होता. आता 1911 व्हिटबी शहराने अँड्र्यू कार्नेजी या प्रसिद्ध उद्योगपतीकडे ग्रंथालयासाठी निधीची विनंती केली. त्याचा उपयोग झाला आणि 1913 ते 1914 एक मोठी कार्नेजी लायब्ररी बांधण्यात आली. यात 5000 पुस्तकांसह अनेक सुविधा दिल्या गेल्या. पुरुष महिला आणि मुलांसाठी इथे वेगवेगळ्या वाचन जागा दिल्या होत्या. आपण 1973 बघतो की ग्रंथालयाचे मुख्य शाखा व्हिटबी म्युनिसिपल बिल्डिंगच्या तळमजल्यावर हलवले गेले. नंतर 1978 नवीन टाउन हॉल उघडला आणि त्या ग्रंथालयाने जुना म्युनिसिपल बिल्डिंगचा पूर्ण भाग व्यापून टाकला. म्हणजे बघा कसा विस्तार होत गेला हळूहळू आणि पुस्तकांची संख्याही वाढत गेली. आता अलीकडे 2002 ते 2005 नवीन सेंट्रल लायब्ररीच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि मी जिथे आता गेले होते, आपल्याला घेऊन जाणार आहे, त्या डंडस स्ट्रीट वेस्ट येथील नवीन शाखेची स्थापना 2005 झाली. या इमारतीला ऑन्टोरियो लायब्ररी असोसिएशन आणि इंटेरियर डिझायनर्स ऑफ ऑन्टेरियोकडून पुरस्कार मिळालेले आहेत. अर्थातच ह्या लायब्ररीला, ह्या ग्रंथालयाला भेट दिली की आपण इतक्या सुंदर वास्तूत आलो आहोत याचा प्रत्यय येतो. आणि मंडळी, किती पुस्तकं ती आणि एकावेळी बिलकुल शुल्क न स्वीकारता आपल्याला हवी तेवढी पुस्तकं घरी घेऊन जाता येतात. पण जे सदस्य आहेत तेही त्या पुस्तकांचा अतिशय काळजीपूर्वक वापर करतात आणि पुन्हा आणून देतात. ह्यावरून आपल्याला लक्षात आलं असेल, मी मुद्दामून याचा उल्लेख करते, की पुस्तकांचा काळजीपूर्वक वापर करतात आणि ती तेवढ्याच नियमितपणे पुन्हा परत आणून देतात. यावरून आपल्याला काय ते लक्षात येईलच. असो, आता ग्रंथालयामध्ये काय करू शकतात इथे लोक? तर एकदा सदस्य झालं की नियमित भेट देता येते आणि स्थानिक रहिवाशांना इथे मोफत सदस्यत्व मिळते. सदस्यत्व घेतल्यावर पुस्तकं, DVD, ई-बुक्स आणि इतर साहित्यही भरपूर प्रमाणात मिळते. आता इथे अनेक प्रकारचे साहित्य निवडता येते. त्याच्यामध्ये कादंबऱ्या आहेत, आत्मचरित्र आहेत, विज्ञान, इतिहास, बालसाहित्य, ग्राफिक नॉवेल्स, जे हवे त्या प्रकारची पुस्तकं अक्षरशः शेकडोंनी इथे पाहायला मिळतात. याशिवाय आपल्याला लायब्ररियनकडून चांगल्या पुस्तकांची मागणी करता येते किंवा तेही तुम्हाला चांगल्या पुस्तकांची नावं सुचवू शकतात. तसेच इथे अनेक कार्यक्रम होतात, कार्यशाळा भरवल्या जातात, लेखकांची भेट ठरवली जाते, तंत्रज्ञान वर्ग होतात आणि इथे माझ्या मुलीची इथे नोंदणी ती सदस्य असल्यामुळे मलाही त्याचा लाभ घेता आला. याशिवाय मी इथे फिरताना एक गोष्ट लक्षात आले की काही लहान मुलांसाठी विशेष विभाग होते, त्याच्यामध्ये आकर्षक जागा होती, खेळणी होती आणि त्यांच्यासाठी खास शैक्षणिक साहित्यही होते. आता स्थानिक इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी वेगळ्या खोल्या होत्या आणि त्यांच्यासाठी छायाचित्र, वृत्तपत्र आणि इतिहासप्रेमींसाठी अगदी जुने जे कागदपत्र असतात तीही ठेवलेली असतात. तर हे सगळं ह्या सगळ्याचा वापर करताना वाचकही तेवढीच काळजी करताना घेताना दिसत होते. इथे कोणी बोलत नाही किंवा हेळसांड करत नाही वस्तूंची आणि हे सगळं अतिशय लक्षात घेण्यासारखी गोष्ट माझ्या लक्षात आली. आणि शांत अभ्यास करताना बाजूने एक विश्रांतीगृह पण होते, तर याविषयी आणखी किती बोलावं, खूप काही शिकण्यासारखं आहे. आपण एवढंच लक्षात ठेवूया की आपल्याकडे जी वाचनालयं आहेत त्याचाही काळजीपूर्वक वापर करूया, तिकडे अधिक लक्ष देऊया. आपल्या सरकारनेही वाचनालय ग्रंथालयांचे अधिक काळजीपूर्वक जतन कसे करता येईल याकडे विशेष लक्ष द्यावे असं मला वाटते. तर वाचाल तर वाचाल या संदेशाबरोबर तूर्तास मी इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. यापुढील भागात टोरंटोमधील अनेक लायब्ररींना आपण भेट देऊया, अनेक इतरही स्थळांविषयी मी सांगणार आहेच, याच वारी याच वेळी. नमस्कार.
2: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है नौवा राष्ट्रीय पोषण माह.
3: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
2: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी.

हॅलो, आज रविवार, 8 तारीख, कोण आलं? सुमती आजी आली. काय मज्जा आहे हो सध्या या आठवड्यामध्ये, मज्जाच मज्जा. घरोघर गणपती, दारोदार गणपती, सार्वजनिक गणपती, देवळातही गणपती, शाळेतही गणपती, जिकडे तिकडे आरती आहे, प्रसाद आहे, धमाल आहे, सुंदर सुंदर आरास आहे, चविष्ट तो प्रसाद आहे. अरे वा, खरोखर गणपतीचा प्रसाद खूप चविष्ट असतो, अवीट गोडी असते त्याची. असं गणपतीमध्ये वातावरण आहे तर मग आजी नेहमी बरोबर सांगत असते, हो की नाही? मग का मित्रांनो, आरती म्हणता की नाही की नुसतं तोंड हलवायचा देखावा करता? दरवर्षी आपल्याला गणपती बाप्पा येतो, आपल्याला आरत्या म्हणायच्या असतात आणि तरीही आरती पाठ न करता तोंड हलवावं लागत असेल तर चांगली गोष्ट आहे का? नाही, तुम्ही आरती पाठ कराच, पण त्या आरतीचा भावार्थ माहितीये का बेटांना तुम्हाला? अहो, किती छान भावार्थ आहे. आपले रामदास स्वामी होते ना, त्यांनी ही आरती लिहिली. काय म्हणतात ते? गणपती सुख करता आहे, सुखाचा कारक, आपल्याला सुख देणारा, शिवाय दुःख हरण करणारा. हो, आपलं दुःख तो घेतो, हरण करतो, आपल्या दुःखातून मुक्ती करतो, आहे की नाही? मग खरं सांगा तुम्ही सगळी घराणी, गणपती बाप्पाला सांगता की नाही? तर मला माहिती आहे असा हा गणपती, त्याचा प्रेमाचा वर्षाव एवढा असतो की कधीही त्याचं प्रेम आपल्याला कमी पडत नाही. त्याच्या सर्वांगाला चंदनाचा सुगंध आहे, गळ्यात मोतीक माला आहे आणि तो संकटात धावून येणारा आहे, भक्तांना मदत करणारा आहे. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो आपली सोबत करतो, असा हा गणेश मोठा मनोहर आहे. ओ मनोहर देखणा सुंदर, दास रामाच्या शिवळे शेवटी. दास रामाचा म्हणजे संत रामदास. सर्व देवांना वंद्यासा गणेश, भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारा गणेश, अशी त्याची महती आहे. बघा किती छान भावार्थ आहे आरतीचा. नुसतंच गणपतीची आरती म्हणायची, अर्थ माहित नाही आणि काही नाही, वेळासारखं फक्त म्हणत राहायचं, ते बरं आहे का? नाही. तर असा हा आरतीचा भावार्थ तुम्ही आईकडून पप्पांकडून समजून घ्या. कोणतीही गोष्टही समजून उमजून करायची असते, आपण काय म्हणतो आहोत, त्याचं काय भावार्थ आहे, हे सगळं माहीत पाहिजे आपल्याला, हो की नाही? अतिशय आनंदात आपले दिवस चालले, 10 दिवस गणपती असतात, हो की नाही? आणि मग येते अनंत चतुर्दशी. असं म्हणतात, म्हणजे अशी कथा आहे पुराणामध्ये की अनंत चतुर्दशी काय महात्म्य आहे त्याचं, हे व्रत का करायचं. अनंत चतुर्दशीचं व्रत सुद्धा आहे, 14 वर्षे करण्याचं ते व्रत आहे. काय झालं माहितीये का? पांडवांवरती खूप संकट यायला लागले. इतकी संकट आली, राज्य केलं, वनवासाला जावं लागलं. साहजिकच माणसाला वाईट वाटतं की काय संकट येतात बो आपल्यावर, कृष्ण त्यांचा सखा होता. मग युधिष्ठिर म्हणाला, कृष्ण अरे काय चाललंय, केवढी संकट येतात आमच्यावर, आमच्या राज्यही गेलं, काहीतरी मार्ग दाखव ना बाबा. मग कृष्ण महाराज म्हणाले, युधिष्ठिरा तू एक काम कर, तू ना अनंत भगवानांचं व्रत कर. अनंत भगवानांचं व्रत? अनंत भगवानांचं व्रत कसं करायचं ते सांगशील का जरा? तू हे व्रत कर, म्हणजे काय होईल माहितीये का? तुझी संकटे दूर होतील आणि तुला पुन्हा राज्य प्राप्ती होईल. आणि युधिष्ठिराने ते केलं, युद्धात विजय होऊन मग त्याने चिरकाल साम्राज्याचा उपभोग घेतला. तर भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी असं म्हणतात. या दिवशी अनंत म्हणजे विष्णूची पूजा करतात. नाही अंत ज्याला असा तो अनंत, तो कोण? मग विष्णू भगवान, परमेश्वर. तो कृष्ण काय, विष्णू काय, सगळे देवाचे अवतार, एकाच देवाचे अवतार आहेत, माहिती आहे आपल्याला, देव एकच असतो. तर त्याने काय केले, त्या त्या युगामध्ये वेगवेगळे अवतार धारण करून लोकांचं कल्याण केलं. हो, तर विष्णूची पूजा करायची, त्याला अनंताचं व्रत असं म्हणतात. याचा कालावधी 14 वर्षांचा असतो. गाठी असलेल्या रेशीम दोऱ्याची पूजा करतात. ते कोणी करायला सांगितलं तरच करायचं असतं, कृष्णाने सांगितलं म्हणून युधिष्ठिराने केलं. आणि या व्रतामध्ये विष्णूची 16 रूपांनी पूजा करतात. तर असं हे अनंताचं व्रत आणि त्याचं महात्म्य आहे. तर आपण मात्र काय करतो, 10 दिवसांचा कालावधी निश्चित केलाय आणि मग त्यानुसार त्या 10 दिवसांच्या गणपतीचं आपण विसर्जन करतो.
ज्याचा कधीही अंत होत नाही असा अनंत म्हणजे भगवान विष्णू, कळलं का मग तुम्हाला? आणि आपण मात्र काय करतो, 10 दिवस हे कार्यक्रमाचे ठेवतो आणि 10व्या दिवशी आपण विसर्जन करतो. एकामागे एक, एकामागे एक दिवाळी पर्यंत आता उसंत नाही आपल्याला, मज्जाच मज्जा आहे. काय राणी गणू, कसं छान असतोय ते खुद खुदू. मग आपण गणपती बाप्पाला नमस्कार करूया आणि त्याला सांगूया, बाबा रे जे जे निर्माल्य निघेल ते ते योग्य ठिकाणी टाकण्याची आम्हाला बुद्धी दे. मागच्या रविवारी तुम्हाला बोलले होते मी, कुंडीत साठवा, शेतात टाका, नदीत टाकू नका. जिथे ह्या फुलांचं पानांचं खत होईल आणि जे खत झाडांना उपयुक्त ठरेल अशा ठिकाणीच आपण निर्माल्य नेहमीच, आत्ताच नव्हे नेहमीच, हे निर्माल्य योग्य ठिकाणी टाकायचं असतं. नदी नाले प्रदूषित करायचे नाही तर हे मी तुम्हाला आवर्जून पुन्हा आठवण करून देते. कंपन्यांना मूर्ती दान करा किंवा घरच्या घरी मूर्तीचं विसर्जन करा. कुठल्याही नद्या नाले प्रदूषित करू नका आणि जे करत असतील त्यांना तुम्ही समजावून सांगा योग्य भाषेमध्ये. कळलं का मग? करणार नाही का? आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्या नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजेत. बर का मंडळी, आपल्या शास्त्रज्ञांविषयी किती अभिमान वाटतोय मला आता, तुम्हालाही वाटतो की नाही? वाटतो. चंद्रावर यशस्वीपणे आपले यान उतरवणारे शास्त्रज्ञ खरोखरच महान आहेत, हो की नाही? आपण त्यांच्या बाबतीत कृतज्ञ राहिलं पाहिजे हो, आणि देशाभिमान जागृत ठेवला पाहिजे हो. तर हे चंद्रावरून आठवलं, तुमचा एक बालमित्र आहे ना, त्याला खूप चंद्र आवड, खूप आवड. तुम्हाला आवडतं की नाही? आवड, मलाही आवडतो. मग काय म्हणाला? चक्क चंद्रावर जाऊ. बापरे, चंद्रावर जाऊ इतकं सोपं आहे ते? हो आहे सोपं. कसं? अहो, कल्पनेने आपल्याला कुठेही जाता येतं, येतं की नाही? खरं सांगा, आपण कुठलीही कल्पना करू शकतो, कल्पनेने आपण कुठेही जाऊ शकतो. तर त्या मित्राला वाटलं, बघा 1995 साली ही कविता मी तुमच्यासाठी लिहिली होती. खरोखर गेलोय की नाही आपण चंद्रावर, चाललोय की नाही, यान सोडलंय की नाही, काही दिवसांनी आपण चंद्रावर राहायला जाऊ की नाही, आता मी नाही समजा, पण तुम्ही तर जाणार की नाही. नेक्स्ट जनरेशन, पुढची पिढी चंद्रावर नक्की जाणार आहे. चंद्रावर तुमची घर होणार आहेत. एवढंच नाही, वेगवेगळ्या ग्रहगोलांवर सुद्धा आता मानवी वस्ती व्हायला फार काळ उरलेला नाही. मग आणखीन मज्जा जायचं चंद्रावर, ऐका बरं. एक दिवस ठरवले की जावे चंद्रावर, तुमचा मित्र म्हणतोय. एक दिवस ठरवले की जावे चंद्रावर, चंद्रावरती बांधू म्हटले छानसे घर. वा वा वा वा, चंद्रावर घर, अरे वा, मला तर डोळ्यासमोर दिसायला सुद्धा लागलं. मग चंद्रावरती लागतील का पैसे? नाही. चंद्रावरती बांधू म्हटले छानसे घर, ऐस पैस जागा मिळेल म्हटले राहायला, टंचाईला नको तिथे तोंड द्यायला. राजू तर आनंदाने लागला नाचायला, ग्रहगोल मिळते ना सारे बघायला. वा, चंद्रावर इतर ग्रहगोल सुद्धा बघायला मिळतीलच की? चंद्रावरून जर का आपण निसटलो आई, ग्रहगोलांसारखे फिरू जन्मभर आई, हो तिथे गुरुत्वाकर्षण नाहीये, फिरतच राहू आपण. बॅट घेऊन टोलवताच अवकाशात बॉल, फटकन बॅट मारले की गेला बॉल अवकाशात, आणि मग काय होईल? बघता बघता होईल त्याचा चिमुकला ग्रह, तो बॉल सुद्धा ग्रहासारखा आसमंतभर फिरत राहील. कारण वजनरहित अवस्थेत पिसासारखी हो, हलका हलका इकडे तिकडे, घरात सुद्धा तरंगत राहू. किती मजा दिसतंय का डोळ्यासमोर? घरामध्ये माणसं तरंगतायत, छताला लटकतायत, किती मजा. पृथ्वीपेक्षा खूप तेथे येईल मजा आई. चल चल चंद्रावरती जायची झाली मला घाई, हो तुमच्या मित्राला चंद्रावर जायची घाई झालेली आहे. तुम्हाला झाली की नाही घाई जायची? अहो, माणसाची बुद्धिमत्ता इतकी अफाट, माणसाच्या बुद्धीला तोड नाही, अफाट आहे, खरोखर अफाट आहे. अहो, आता या माणसाच्या बुद्धीने आपल्याला काहीही अशक्य राहिलेलं नाही. इतर ग्रहगोलांवर जाऊन राहणं आता गरजेचं होणार आहे, कारण पृथ्वीवरती खूप गर्दी व्हायला लागलेली, हो की नाही? मग इतर ग्रहगोलांवर जायला काय हरकत आहे आपण? म्हणजे मग काय, चंद्रावर काय, इतर ग्रहगोलांवर काय,
राहायला जायचे दिवस आता फार लांब राहिलेले नाहीत. आम्हाला सोडून द्या, पण तुमच्या पिढीला नक्कीच ते भाग्य मिळणार आहे, एवढे तुम्ही भाग्यवान आहात, हो की नाही? मग चंद्रावर जाऊन आलेला हा तुमचा मित्र म्हणतो, हा नुसता चंद्रच का, इतर ग्रह गोलांची सफर का करायची नाही? खरं खरं झालंय ना आता, हो आता खरोखर आपण चंद्रावरती चाललो आहे, इतर ग्रह गोलांवरती जायची आपली तयारी चालू झालेली आहे की नाही, हो की नाही? ये होई ना बात. मग हा तुमचा मित्र म्हणतोय, चला मंडळी, फक्त चंद्रच कशाला, इतर ग्रह गोलांवरती सुद्धा आपण जाऊयात. काय म्हणतो हा, इतर ग्रह गोलांची सफर करायची त्याची आयडिया. आई ग सहलीला चंद्रावरती जाऊ, आई ग सहलीला चंद्रावरती जाऊ, खूप दिवस करू मुक्काम सोबत नेऊ खाऊ, खूप दिवस करू मुक्काम सोबत नेऊ खाऊ. तुमचं खाऊ शिवाय भागत का? नाही. सहलीसाठी मिळेल का ग छोटेसे एक यान, सहलीसाठी मिळेल का ग छोटेसे एक यान, रंगीत रंगीत फुग्यांनी मग सजू त्याला छान, रंगीत रंगीत फुग्यांनी मग सजू त्याला छान. तेथून जाऊ सफरीला सरळ मंगळावर, बापरे, तेथून जाऊ सफरीला सरळ मंगळावर, छोटी छोटी बांधू घरे सर्व ग्रह गोलांवर, छोटी छोटी बांधू घरे सर्व ग्रह गोलांवर, बुध आणि शुक्र तर दिसतात रोज रोज, ओ किती तेजस्वी दिसतात रात्री बघा जरा, बुध आणि शुक्र तर दिसतात रोज रोज, भेट देऊ त्यांनाही घेऊ त्यांचा शोध. गुरुचे ग पाहू चंद्र शनीचे ही कडे, हो शनीला किती छान मोठ कडे दिसत. गुरुचे ग पाहू चंद्र शनीचे ही कडे, कोपिष्ट त्या ग्रहासाठी नेऊ थोडे पेडे. ओ सगळ्यात भीती मंगळाने शनीची, तर अशा या कोपिष्ट त्या ग्रहासाठी नेऊ थोडे पेडे. तापट आहे का ग मंगळ, तापट आहे का ग मंगळ म्हणून झाला लाल, तापट आहे का ग मंगळ म्हणून लाल झाला, कुंडलिती असतो भोग त्याचा बोलबाला. दुर्बीण नेऊ भल्ली मोठी करू संशोधन, दुर्बीण नेऊ भल्ली मोठी करू संशोधन, सोबत तूच असल्यावर आणखी हवे कोण. हो आई सोबत असल्यावर आणखी कोण हवं कोणाचीही गरज नाही, आई सोबत असल्यावरती कुणाचीही गरज नाही. एक गोष्ट खरी आहे, आईशिवाय तुमचं भागतच नाही, हो की नाही? आपल्याला हे ग्रह तारे, हो चंद्र सूर्य नक्षत्रांचं खूप कुतूहल आहे. अहो मनोवेगाने, हो मनाचा वेग सगळ्यात प्रचंड अनाकलनीय आहे. क्षणात आपण कुठे पोहोचतो, मनोवेगाने गेलो तरच काही ठिकाणी आपण पोहोचू शकतो, इतके हे ग्रह आपल्यापेक्षा लांब आहेत. किती लांब, अहो तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. या विश्वाची सुद्धा, हे विश्व अनाकलनीय आहे. ओ तुम्ही शोधा मोठे झाल्यावर, शास्त्रज्ञ झालं हो की नाही, आणि मग असं मोठं मोठं संशोधन ते करतील. हो मग फाट वेगाने आपली यानं जातात, तरीही आयुष्य पुरत नाही, इतके लांब ते आहेत. हे विश्व अनंत आहे, ज्याचं अंत नाही असं अनंत, आणि दररोज विस्तारते, अफाट आहे, कल्पनातीत आहे. असंख्य ग्रह गोलांचे शोध अजून लागलेलेच नाही, तर इतके ते दूर आहे. आणि गंमत म्हणजे आपल्या महान दुर्बणीत सुद्धा ते येत नाहीत. मग असं काय करायचं मग आपण? हो काय, कल्पना, स्वप्न. अशा वेळी आपली तहान आपण कशाने भागवतो, आपले हौस आपण कशाने भागवतो? स्वप्नाने, कल्पनेने. मग तुमचा हा बालमित्र तर, हो कल्पना करण्यात फारच पटाईत आहे, तो कल्पनेनेच स्वर्गात गेला, कल्पनेने स्वर्गात गेला, आणि त्याने काय काय पाहिलं, हो त्याच्या मनात होत ते सगळं त्याने पाहून टाकलं. बापरे किती मजा, ऐका तर सफर स्वर्गाची, काय पाहिलं त्याने? बघ ना ग आई, काल मी स्वर्गामध्ये गेलो, बघ ना ग आई, काल रात्री मी स्वर्गामध्ये गेलो, स्वार झालो पतंगावर, मुळीच नाही भ्यालो, पतंगावर बसून स्वारी स्वर्गामध्ये गेली. वा स्वार झालो पतंगावर मुळीच नाही, केव्हा शक्य? फक्त कल्पनेने आणि स्वप्नात.
मऊ ढगांच्या पायघड्यांवर वाटते किती छान, मऊ ढगांच्या पायघड्यांवर वाटते किती छान, महाल पाहून सप्तरंगीते विसरलो पुरा भानो। स्वर्ग सुंदर असतो, फारच सुंदर असतो ऐकलेलं आपण, अजून आपण पाहिला नाही। पाहता बघा, मित्रांनी वर्णन केलेलं आहे कसा आहे तो। काय काय पाहिलं? कल्पवृक्षही होता तेथे गाय कपिला होती, मागताच मी मनात काही अलगद येई हाती। वा काय जादू आहे, काय आणखी किती सांगू, सापडत येणार शब्द आई गो। मी काय काय पाहिलं, कस सांगू बाई तुला काय काय पाहिलं, मला तर शब्द सापडत नाही। काय आणखी किती सांगू, सापडती ना शब्द, हातामध्ये येते तारिका तारका, झालो पुरता लब्ध। हात लावताच तर तारका माझ्या हातात त्याची, वा रे वा, कल्पना करून पा, हात वर करा आणि बघा तारा हातामध्ये येतो का। हातामध्ये येते तारका, झालो पुरता लुब्ध, चंद्र हसला पाहुनी मजला, चंद्र हसला पाहुनी मजला, जमली की दोस्ती, चंद्राचा मी मित्र झालो, दोघे मिळून खूप खेळलो, खूपच केली मस्ती। कशी कल्पना आहे मित्रांनो, चंद्राशी खेळण्याची, चंद्राला हात लावण्याची। आव मग अशीच म्हटलं तुम्हाला, फार लांब राहिलेले नाही ते दिवस, आले आले तुमच्या नशिबाने, हे दिवस खूप जवळ आलेले आहेत, किती भाग्यवान आहात तुम्ही। हो चंद्राला हात लावणार आहात तुम्ही हो की नाही, किती मज्जा बाबांनो तुमची, फारच फारच मज्जा। मग चंद्र पवनवलो आपण, स्वर्गात सफर करून आलो हो की नाही, मग आली का मज्जा की नाही, आली ना मज्जा। मग सध्या तुम्ही गणपतीची आरास बघतायत, आपण जरा जरा इकडे तिकडे बोलून बघा, निसर्गाची आरास पाहिली का। अहो निसर्गा इतकी सुंदर आरास कोणी करूच शकत नाही, आपण फक्त त्याचे चित्र काढू शकतो, आपल्याला ते निर्माण करता येत नाही। चला जरा आजूबाजूला बोलून बघा, म्हणजे गणपतीची आरास तुम्ही एन्जॉय करता आहातच, परंतु जरा सृष्टीची आरास बघा। काय सध्या थांबू ना, मग तुम्ही आरास बघण्यात गुंग आहात, तुम्हाला वेळ नाही मला माहिती आहे। हो आता मी पण इथे थांबते, हो मला पण आरास बघायची, सृष्टीची बघायची, चंद्राची मगाशी दाखवले तुम्हाला, गणपतीची आरास आपण बघतोच आहोत रोज, तुम्ही फिरताच आहात, मजा करताच आहात, मग मा?

0: राम राम मंडळी. मी डॉक्टर राजेश नामदेव आहे म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बोलणार आहोत स्पेशल चिल्ड्रन्स, ज्यांच्यावर कधीतरी आपण हसलो आहे, ज्यांच्याकडे बघून आपल्याला कधी कीव वाटली आली आहे, ज्यांच्याकडे बघून तुम्हाला वाटलं की बरं झालं आपल्या आयुष्यात असं नाही झालं. म्हणजे किती स्वार्थी झालो होत आपण. जगायचा हक्क सगळ्यांना आहे. कोणावर कशामुळे काय आलंय हे विचार न करता दुसऱ्यांवर कॉमेंट्स करणं, गप्पा करणं हे आजकाल इतकं कॉमन झालेलं आहे ना. आणि अशाच हे जे स्पेशल चिल्ड्रन असताना त्यांची रिक्वायरमेंट स्पेशल असते, एक्स्ट्रा अटेन्शन त्यांना द्यावं लागतं, त्यांचं एज्युकेशन वेगळं असतं. आणि ह्या विषयावर काम करते आहे आदिती मोराणकर. ऍक्ट्रेस सुद्धा आहे ती. तिम्ही बऱ्याच तिचं ऍक्टिंग वगैरे पण पाहिली असेल बऱ्याच जणांनी, आवाजावरने तिला ओळखाल. तर आदिती राम राम.
1: राम राम.
0: आदिती सगळ्यात पहिले स्पेशल चाइल्ड म्हणजे काय?
1: खरं तर मूल म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये विभागणी करणं याचा हक्क आपल्याला नाहीये, पण काही गोष्टींनीच हे मूल वेगळं ठरतं. स्पेशल म्हणण्यामागचं कारण हे आहे की ते खरोखर स्पेशल असतात. दे आर ब्लेस्ड. म्हणजे मी त्यांना वेगळं किंवा अपंग असं नाही म्हणत, दे आर ब्लेस्ड. ते या सगळ्या मुलांपासून वेगळे आहेत ज्यांना डिप्रेशन येतं. ते या सगळ्या मुलांपासून वेगळे आहेत जे वेगळा काहीतरी वेडा विचार करतात, टेन्शन घेतात, स्ट्रेस घेतात. ही जी मुलं आहेत ना, हे गिफ्टेड आहेत, कारण यांना डिप्रेशन येत नाही, कारण यांना टेन्शन येत नाही, कारण यांच्या मनात सुसायडल अटेम्प्ट अर्थात आत्महत्येचे विचार येत नाहीत. दिसायला आपल्याच मुलांसारखी, फक्त मेंदूमध्ये थोडासा काही एक फरक असल्यामुळे आपल्या मुलांपेक्षा थोडी वेगळी ठरणारी ही मुलं. साधारणतः आपल्याही वेळेला जेव्हा आपण लहान होतो त्यावेळेला बाळूदादा ढ कॅटेगरी ही जी असायची ना, त्या कॅटेगरीची जी मुलं आहेत त्यांना स्पेशल असं समजलं जातं, की कुठल्या तरी क्षेत्रात ते थोडं कमी परफॉर्म करतात किंवा त्यांची अध्ययनाची क्षमता थोडीशी कमी असते, म्हणून त्यांना आपण स्पेशल म्हणतो.
0: हे जेनेटिक असतं?
1: खरं तर जेनेटिक कमी प्रमाणात असतं, पण बेसिकली याच्या मागचं खरं कारण सायन्सला आजपर्यंत सापडलेलं नाही. खूप कारणं जेव्हा आपण त्याचा अभ्यास करत असतो किंवा अशा प्रकारचं काउन्सिलिंग करत असतो तेव्हा काही कारणं प्रामुख्याने आता माझ्या समोर आली आहेत. हीच ऑथेंटिक आहेत असं मी म्हणू शकत नाही, कारण आज कुठल्याही पेपरवर ते लिस्टिंग नाही आहे. पण माझ्या लक्षात ज्या गोष्टी आल्या आहेत ना, तर एकतर लग्नाचं वाढत चाललेलं वय, उशिराने लग्न करणं.
0: नाही पण हे स्पेशल चाइल्ड पहिल्यापासूनच होते.
1: नाही नाही, तेच सांगते मी. स्पेशल चाइल्ड मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हाच ते न्यूरोटिपिकल आहे का न्यूरोडायव्हर्जंट हे लक्षात येतं ना. मूल जन्माला येण्याचा काळ काय आहे? एक्झॅक्टली. मूल जन्माला येण्याचा काळ काय आहे? म्हणजे तुमचं लग्न, जसं आपल्या वेळेला आपल्या 23व्या वर्षी 25व्या वर्षी लग्न झालं, 24-25 वर्षाचे असताना आपल्याला मूलबाळ झाले, हे योग्य वय असतं. आता काय होतंय, 30व्या वर्षापर्यंत करिअर करणार, मग 31व्या 32व्या वर्षी लग्न करणार, मग जर करिअरमध्ये सेटल नसेल तर मग आपण आधी करिअर नीट करून घेऊ, फिनान्शियल कंडिशन करून घेऊ, मग बाळ जन्माला घालू, असं होता करता 33-34व्या वर्षी प्रेग्नन्सी घेऊन किंवा चान्स घेऊन नंतर बाळ जन्माला येते. या प्रकारामध्ये त्या मुलांमध्ये डिसऑर्डर्स निर्माण होत आहेत लेट प्रेग्नन्सीजमुळे. काही लोकांची लग्न लवकर होत आहेत पण करिअर प्लॅन करताना अगेन प्रेग्नन्सी लेट होत आहेत. काही लोकांची लग्न उशिरा झाली आहे, लगेच बाळ कन्सिव्ह करायचंय पण प्रयत्न करूनही होत नाहीये, मग IVF, टेस्ट ट्यूब बेबी हे प्रकार केले जातात, त्यातनंही या डिसऑर्डर्स निर्माण होत आहेत. काही लोकांची लग्न वेळेत झालेली आहेत, प्रेग्नन्सी वेळेत प्लॅन झालेली आहे पण बायकांना असणारी जंक फूडची सवय, इतर व्यसनं, ड्रिंकिंग असेल, स्मोकिंग असेल, या सगळ्याचा परिणाम म्हणून बाळांमध्ये काही अक्षमता निर्माण होत आहेत. याही पलीकडे बाळ सुदृढ जन्माला येतं आहे, छान बाळं आहेत, नॉर्मल आहेत, पण खरं तर ऑटिझम, ADHD ह्याची चिन्हच वयाच्या 3 वर्षापर्यंत दिसायला लागतात. तोपर्यंत आपल्याला सगळं नॉर्मल वाटत असतं.
0: येस.
1: म्हणजे थोडेफार मागे पुढे असतात, आता ते मी पुढे सांगेनच तुम्हाला की याच्यानंतर नॉर्मल मूल जन्माला आल्यानंतर सुद्धा आजकाल मुलं ऑटिस्टिक होता आहेत, ज्याला आपण व्हर्च्युअल ऑटिझम म्हणतो. मोबाईल वाईट वाटतं. अगदी परवा हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो, शेजारी एक टेबल होता, मागे एक टेबल होता. शेजारच्या टेबलवर नवरा बायको आणि त्यांचं 4 वर्षाचं मूल अशी फॅमिली होती. मागच्या टेबलवर 2-3 मित्रांच्या फॅमिली एकत्र आल्या होत्या, त्यांच्याही मध्ये 4-5 वर्षाची 3-4 मुलं होती. हे दोघंच नवरा बायको असल्यामुळे आणि त्यांना एकमेकांशी बोलायचं असल्यामुळे किंवा मेनू डिस्कस करायचं असल्यामुळे त्या मुलाच्या हातात मोबाईल होता. त्या 4 वर्षाच्या मुलाचे डोळे अक्षरशः पाणी गळून गळून, डोळ्यांना टोपसे आले होते, म्हणजे लाल झाले होते, डोळे सुजले होते, पण तो मुलगा मोबाईल द्यायला तयार नव्हता.
0: म्हणजे मोबाईल बघून बघून त्याच्या डोळ्यांना त्रास झाला.
1: एक्झॅक्टली. आणि मोबाईल बघूनच व्हर्च्युअल ऑटिझम होतो आहे. व्हर्च्युअल ऑटिझमचं एक उदाहरण जे माझ्याकडे मूल येतं त्याचं सांगते. मुंबईची फॅमिली आहे. आज मुंबईवरनं नाशिकला येणं सोपं नाहीये, पण ते फक्त त्या मुलासाठी नाशिकला शिफ्ट झालेत. त्याचं कारणच हे आहे की आई नर्स आहे, रॉयल तिचं हे आहे, म्हणजे तिचं जे क्षेत्र आहे ते रॉयल आहे, ती खरोखर मदत करते किंवा सेवा करते दुसऱ्यांची. तिच्या बाबतीत हे व्हावं हे दुर्दैव आहे. पण ती नर्स असल्यानंतर ज्या वेळेला कोरोना काळात तिचं बाळ 3.5 वर्षाचं झालेलं होतं, नॉर्मल होतं, बोलत होतं, गोष्टी ऐकत होतं, गोष्टी सांगत होतं, चालत होतं, त्यावेळेला कोरोना काळात तिला नाईट ड्युटी लागली. आता नाईट ड्युटी लागल्यानंतर पर्याय काहीच नव्हता, कारण कोरोना काळात सगळ्यांनाच जे काय आपल्या मागे लागले ते सगळंच पार पाडायचं होतं. मग तिने सासूबाईंना सांगितलं की आई तनिष्क झोपेपर्यंत तुम्ही त्याला मोबाईल दाखवा, कारण नाही तर तो तुम्हालाही झोपू देणार नाही. आणि मग तो झोपल्यानंतर मोबाईल काढून घ्या.
0: मोबाईलची सवय नव्हती?
1: नाही, फार सवय नव्हती, कारण आजीशी खेळणं आणि आई घरी असायची ना. आईला नाईट ड्युटी नसायची, आई वेळेत झोपवायची, वेळेत जेवण घालायची आणि वेळेत त्याला झोपवून द्यायची. आता नाईट ड्युटी लागल्यानंतर आई जवळ नाही, गोष्टी सांगणारं कोणी नाही, म्हणून आईने सांगितलं आजीला की मोबाईल दाखवा, तो झोपला की मोबाईल काढून घ्या. आजीची पण चूक नाही, आजीचं वय झालंय, दिवसभर आजी पण थकलेली आहे. आजीला झोप लागून जायची आणि तो तिचा नातू सकाळी एकतर आई येईपर्यंत मोबाईल बघत असायचा, नाही तर मोबाईलची बॅटरी संपेपर्यंत मोबाईल बघत असायचा. केवळ 3 ते 3.5 महिन्यामध्ये हा मुलगा 100% ऑटिस्टिक झाला.
0: म्हणजे काय?
1: म्हणजे तो फक्त हात आपटायचा, हँड फ्लॅपिंग म्हणतो आपण त्याला, डोळे फिरवायचा, एका गोष्टीकडे बघण्याची क्षमता त्याची नष्ट झाली. कोणीही आवाज दिल्यानंतर त्याला रजिस्टरच व्हायचं नाही की माझ्याशी बोलतायत किंवा मला हाक मारतायत, स्वमग्न होत गेला तो.
0: त्यावेळेस त्याच्या हातात मोबाईल असो नसो,
1: मोबाईल असो नसो, आपण मोबाईलवर जसं स्वॅप करतो डावीकडनं उजवीकडे, वरून खाली, खालून वर, फक्त तेवढीच त्याच्या हातांची हालचाल आणि कान बंद, काहीच ऐकू यायचं नाही. फक्त मोबाईल वाजला कुठे, मोबाईलची रिंग वाजली की त्याला बरोबर ऐकू यायचं. दुसरी केस, 3 वर्षाचा मुलगा.
0: म्हणजे ह्याच्यात नेमकं तो काय करत असेल?
1: त्यांनी फक्त मोबाईलचंच ऐकायचं स्वतःला ठरवून घेतलं आणि मोबाईल मध्ये तो लॉक झाला.
0: नाही पण हातात मोबाईल नसताना तो काय करत होता नेमका?
1: मग त्याच्या इमॅजिनेशन मध्ये मोबाईल असतो, तो काहीतरी खालीवर चित्र बघत असतो,
0: मोबाईल नसतो.
1: यालाच व्हर्च्युअल ऑटिझम म्हणतात.
0: म्हणजे तो एक फॅन्टसीच्या जगात असतो आणि त्याला पाहिजे ते बघत असतो.
1: येस, म्हणजे आता
0: डिटेल बोल.
1: आता जर आपण बघितलं तर पबजी सारख्या गेमचा इतका पगडा आहे मुलांवर की मागच्याच आठवड्यात एक रील आला होता. पबजी गेम असतो ज्याच्यामध्ये आपण प्लेयर म्हणून आपल्या हातात गन असते आणि आपण समोरच्या माणसाला मारत सुटायचं असतं. आपण जेवढे जास्त माणसं मारू तेवढे आपल्याला पॉईंट्स मिळतात. बरं, या पॉईंट्सचा खऱ्या आयुष्यात उपयोग काही नाही. अगेन इट्स अ सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन की माझ्याकडे एवढे पॉईंट्स आहेत आणि मी एवढे शत्रू मारलेत. त्याचा इतका पगडा मुलांवर बसतोय की मुलांची भाषा बदलतीये. म्हणजे जे मुलं पहिले आपल्याकडे नमस्कार करायचे वाकून, ते मुलं आता मी तुला मारेन, मी तुला तोडेन, मी तुला गोळ्या घालेन. म्हणजे अगदी लहान लहान मुलं सुद्धा मेरे को पेन्सिल देते.
0: कोणत्या वयाच्या मुलांबद्दल बोलतोय?
1: हे अक्षरशः 3-4-5 वर्ष ते 12-13-14 वर्षाच्या मुलांची केस आहे. अगदी त्या मुलांना अक्षरशः झटके देऊन सरळ करावं लागतंय. हातात मोबाईल नसतानाही ते हातानी गोळ्या मारण्याचे हे करतायत, ऍक्शन्स करतायत, तोंडाने ठोठो आवाज काढतायत, कोणीही हाक मारली की लक्ष देत नाहीयेत.
0: आणि हे फक्त
1: समजतच नाही. ऍक्च्युली समजलं तर लक्ष देतील ना, पण ते लॉक होऊन गेलेले आहेत. यालाच आपण स्वमग्न म्हणतो. काही मुलं बिचारी जेनेटिकल डिसऑर्डरमुळे स्वमग्न आहेत, पण काही मुलं या मोबाईलमुळे. म्हणजे अक्षरशः मला परवा त्या हॉटेलमधल्या फॅमिलीला सांगावं असं वाटत होतं, पण माझ्या लेकीने मला थांबवलं, म्हणाले आई असं सांगितलंस ना तर राग येतो लोकांना, त्याच्यापेक्षा वेगळ्या माध्यमातनं सांग, काहीतरी एक रील बनव, काहीतरी म्हणजे मग इन्फ्लुएन्सर म्हणून तुझ्या मागे येतील, म्हणाली की या मॅडम छान सांगतात बरं का, पण तू असं 1-to-1 सांगायला गेलीस ना तर पॅरेंट्सला राग येतो. आणि हा मी अनुभव घेतला या ज्या ज्या वेळेला मी पॅरेंट्सला अवेअर केलंय ना, म्हणजे किती प्रकारे सांगून बघितलं मी प्रेमाने सांगून बघितलं की मॅम तुमचं बाळ खूप गोड आहे, स्मार्ट आहे, नका ना त्याला मोबाईल देऊ, तर त्यांचं म्हणणं असतं आजच दिलाय, रोज देत नाही. मग ते बसच्या प्रवासात असू दे, ते लोकलमध्ये असू दे, ते हॉटेलमध्ये असू दे, ते मूवी थिएटरमध्ये असू दे. मूवी थिएटरमध्ये तुम्ही 3 तास त्याचं तिकीट काढलं आहे, त्याला नेलंय, बघू द्या ना पिक्चर. तिथे आम्हाला पिक्चर बघता यावं म्हणून मुलाच्या हातात मोबाईल असतो आणि पॅरेंट पिक्चर बघत असतात.
0: फक्त स्वार्थ,
1: स्वार्थ. आणि हा स्वार्थ त्यांच्या काहीही उपयोगी पडणार नाही, याच्यातनं त्या मुलाचं आयुष्यभराचं नुकसान आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही.
0: बरं आदिती, आता आपण याच्यावर डिटेल बोलूया. अशी केस तुझ्याकडे आली
1: व्हर्च्युअल ऑटिझम.
0: आता व्हॉट इज ऑटिझम?
1: ऑटिझम म्हणजे स्वमग्नता. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असतात, मेंदूमध्ये काही पेशींची जोडणी होत नाही, त्याच्यानंतर ती जोडणी न झाल्यामुळे ते जे काय काम करता आहेत त्याचा अनुभव रजिस्टर होत नाही. म्हणजे एक साधी गोष्ट आपण असं समजू की पाऊस पडल्यानंतर चिखल झालेला असतो, त्याच्यावरनं आपण जायला जर सुरुवात केली आणि रोज त्याच रस्त्याने जायला लागलो तर तिथे पायवाट तयार होते. म्हणजे बाकी ठिकाणी गवत उगवेल, पण त्या पायवाटेवरनं आपण जायला लागलो तर ती पायवाट पक्की होते आणि ती तशीच राहते. साधारणतः मुलांचं वय 0 ते 8 वर्ष, याला आपण गोल्डन एज म्हणतो. 0 ते 8 वर्षामध्ये ही मेंदूची जोडणी आणि या पायवाटा पक्क्या करणं हे महत्वाचं काम असतं. दुर्दैवाने आपल्याकडे तीही एक मिसकन्सेप्ट आहे की वयाच्या या वयाच्या मुलांमध्ये प्री स्कूल म्हणजे शाळेत जायच्या आधीची तयारी, लिहिणं आलं पाहिजे, बोलणं आलं पाहिजे, रिडिंग आलं पाहिजे. खरं तर हे वय या गोष्टींसाठी नाही, हे वय खेळण्यासाठी आहे आणि खेळता खेळता शिकण्यासाठी आहे. हे आपण विसरून जातो. आपल्याला फक्त असं वाटतं की नाही, अमुक गोष्ट केली, अमुक शाळेत टाकलं की माझा मुलगा डायरेक्ट तिथून पुढे काय म्हणू, आपण इंजिनियर होऊनच बाहेर पडेल. म्हणजे आपण आपलं कर्तव्यपूर्तीकडे लक्ष देतो. पण याच्यामध्ये जेव्हा हे 0 ते 8 वर्षाचं वय आपण मिस करतो आणि ही न्यूरॉन्सची जोडणी जेव्हा मिस होते ना, त्यावेळेला मुलांना हे लक्षात येतं की अरे मला गणित जमत नाहीये, अरे मला पीच्या ऐवजी मी क्यू लिहितो आहे. मिरर इमेजेस होतात जे आपल्याला तारे जमीन परमध्ये बघायला मिळालं, त्याच्यानंतर माय नेम इज खानमध्ये पण आपण एक डिसऑर्डर बघितली. या ज्या डिसऑर्डर्स आहेत ना, या 0 ते 8 वर्षामध्ये न्यूरॉन्सची जोडणी नीट न झाल्यामुळे तयार होतात. मग याच्यासाठी काय करायचं, तर मुलांना अनुभव आधारित काही गोष्टी करायला द्यायच्या. मग आपण त्यांना लेगोज देतो, ब्रिक्स देतो, किंवा आय टू हँड कोऑर्डिनेशनच्या गोष्टी देतो. म्हणजे तुम्ही अजूनही जर बघाल ना, तर कित्येक मोठ्या माणसांना सुईत दोराने ओतायत, नजरेता दोष जाऊ दे, पण ते कोऑर्डिनेशनच जमत नाही की त्या सुईच्या नाकामध्ये आपल्याला बारीक याच्यात दोरा टाकायचा आहे. कारण लहानपणापासून आय टू हँड कोऑर्डिनेशन झालं नाही. कित्येक लोकांना कणिक मळायला त्रास होतो, स्क्रू फिरवायला त्रास होतो, कारण फाईन मोटर स्किल्स, कार्यक्षमता ज्याला आपण म्हणतो, त्या डेव्हलप झाल्या नाही.
2: पुढे
1: होतं कित्येक लोकांना नाही जमत.
2: हो
1: अडल्ट्समध्ये पण आहेत या गोष्टी, फक्त ते सांगत नाहीत. कारण ते काय करतात, मग जर फिरवायला जमत नाही प्लंबर बोलून फिरवून घेतील, पण स्वतःचं स्वतः करायला जमत नाहीत. काही कित्येक गोष्टी लोकांना प्रत्येक वेळेला माणूस हायर करावा लागतो. याचं कारणच हे आहे की 0 ते 8 वर्षामध्ये या गोष्टी मुलांकडनं करून घेतल्या गेल्या नाही, आपल्या आपोआप झाल्या. कारण आपण विहिरीतनं पाणी काढायचाही सराव केला, आपण हापसे पण मारले, आपण लिंगोरच्या पण खेळलो, म्हणजे त्याच्यामुळे आपली बोट स्ट्रॉंग झाली, आपण आईबरोबर कणिक भिजवताना मदतही केली, त्यावेळेला आपले फाईन मोटर स्किल्स हाताचे डेव्हलप झाले. आपण लहानपणी ज्या ज्या गोष्टी केल्या ना, आता मला खरंच सांग, यातल्या किती गोष्टी आत्ताच्या पिढीची मुलं करतात?
2: करतच
1: नाहीत. आणि त्याच्यामुळे त्यांचे अनुभवच संपलेत. बरं, ते करायला गेले तर आपण काय म्हणतो?
2: म्हणजे तुझं म्हणणं आहे का ती गरज आज पण आहे?
1: एक्झॅक्टली. कारण आजही आपण माणूसच आहे ना.
2: मग आपण इव्हॉल्व्ह होतो,
1: पुढची पिढी ही माणूसच आहे. इव्हॉल्व्ह होतो म्हणजे हे इव्होल्युशन एवढं फास्ट तर नाही ना की माकडाचा माणूस झालेला आहे. माणूसच आहे. स्मार्टर पिढी येते आहे मान्य, ती डिजिटल होणार आहे हेही मान्य, पण डिजिटल फीड तुम्ही त्याला किती द्याल
2: आणि कधी द्याल, कोणत्या वयात द्याल,
1: किती द्याल आणि कसं द्याल याचं एक खूप छान गंमत सांगते मी. ज्या वेळेला मी अमुक एका पॅरेंट्सला सांगितलं की सर नका ना मोबाईल दाखवू, त्रास होतोय, तो मोबाईल जवळ न बघतोय, तो बघणारच नाही का? तो बघेल, कारण तुम्ही मोबाईल बघताय त्याच्या समोर, तुमच्या हातात मोबाईल आहे, तुम्ही त्याला सांगताय मोबाईल ठेव, तो का ऐकेल? तुम्ही बघताय तर तोही बघणारच आहे. पण निदान ते कंटेंट तुम्ही थोडा वेळ लॅपटॉपवर दाखवा, नाहीतर टीव्हीवर दाखवा. स्मार्ट टीव्ही आहेत आजकाल, टीव्हीवर दाखवा, पण थोडा वेळ दाखवा. त्या बालकांनी काय करावं? मॅडम आम्ही त्याला तर मोबाईल देत नाही, आम्ही मोठा स्मार्ट टीव्हीच घेऊन टाकला. इज दिस द सोल्युशन? म्हणजे आपण खरोखर जखम मांडिला आणि मलम शेंडिला असं नाही करत आहे का? किंवा जी जखम नाहीच आहे ती निर्माण नाही करत आहे का? या गोष्टी लक्षातच येत नाहीये पालकांच्या. का बरं आधी एवढे ऑटिस्टिक मुलं दिसत नव्हते? का बरं आधी 10 मध्ये 1 किंवा 2 मुलं असायचे आणि आता 4 मध्ये 1 हे प्रमाण झालेलं
2: आहे? काय बोलतेस?
1: 4 मध्ये 1.
2: एक मिनिट, हे 4 मध्ये 1 कधीपासून सुरू झालेत?
1: आफ्टर कोरोना.
2: हो,
1: कारण त्याची कारण ही आहेत. आपण ज्यांना कोरोना बेबीज म्हणतो, कोरोना काळात ज्या मुलं जन्माला आले त्यातली बरीच मुलं अशी होती की जे अनवॉन्टेड अनप्लॅन्ड बेबीज आहेत. आणि हे खरं आहे, म्हणजे ऐकायला चुकीचं वाटत असलं तरी कित्येक फॅमिलीजमध्ये अनवॉन्टेड मुलं जन्माला आले आणि प्रेग्नन्सी आहे आणि आता कोरोनामध्ये डॉक्टरकडे जाऊन काही करू शकत नाहीये म्हणून ती प्रेग्नन्सी कॅरी केली गेली. 2 मुलांमध्ये भयंकर अंतर निर्माण झालंय. 10-10, 12-12 वर्षांनी दुसरं मूल झालेलं आहे, म्हणजेच उतार वयात मूल झालंय, ते एक कारण आहेच. प्लस मुलांना जी डेव्हलपमेंट, म्हणजे मुलाला घडवणारे ना 3 फॅक्टर असतात, एक पालक असतात, दुसरी शाळा असते आणि तिसरा समाज असतो. या 3ही गोष्टी एकत्र आल्या ना तर मुलाचं जी जडणघडण असते ती उत्तम होते. घरातनं पालक शिकवतात, घराबाहेरचे जे दुसरं घर असतं शाळा तिथे शिक्षक शिकवतात, आणि या 2 ठिकाणी मूल जेव्हा नसतं त्यावेळेला ते समाजात असतं, म्हणजेच ते गार्डनमध्ये असतं, ते बसमध्ये असतं, ते कुठेतरी प्रवासात असतं, ते रस्त्यावर असतं, ते भाजी बाजारात असतं, म्हणजे ते समाजात असतं, त्यावेळेला समाज त्याला शिकवत असतो. मग या 3 ठिकाणच्या या 3 सिस्टीममध्ये कोरोना काळात कटडाऊन झाला ना, कुठे राहिले मुलं? फक्त पालकांजवळ. पालकांजवळ मुलं राहिल्यानंतर पालक त्यांना शाळेचा एक्सपिरियन्स देऊ शकत होते का? ऑनलाईन शाळा तुम्हाला काय शिकवणार होत्या? त्याच्यामुळे शाळा
2: मोबाईलच.
1: एक्झॅक्टली. त्याच्यामुळे शाळा हा फॅक्टर तिथे आपण बाजूला ठेवला. आपण क्वारंटाईन होतो, आपल्याला घरातच राहायला सांगितलं गेलं होतं, म्हणजे समाज हा फॅक्टर सुद्धा आपण कट डाऊन करून टाकला. आणि ज्या पालकांवर या मुलांची जबाबदारी होती त्या पालकांची चूक आहे असं मी म्हणत नाही. तो पालकवर्ग इतका चिंतेत होता, इतका फ्रस्ट्रेटेड होता, आजूबाजूला माणसं पटापटा मरत होती, कित्येक घरातले कर्ते पुरुष कर्त्या बायका जात होत्या, अशा मानसिकतेमध्ये जिथे आयुष्याची खात्री नाही, जिथे फिनान्शियल कंडिशन आपला आर्थिक सपोर्ट काय असणार आहे, इथून पुढचं आयुष्य कसं असणार आहे याचं आपल्याला काहीच माहीत नाही, अशा काळात जन्माला आलेल्या त्या मुलांकडे त्या पालकांनी कसं लक्ष द्यावं? मग त्यावेळेला मोबाईल हा एकमेव पर्याय होता किंवा मनोरंजनासाठी टीव्ही हा एकमेव पर्याय होता जे पालकांनी निवडलं, कारण ते सोपं होतं, घरातल्या घरात चार्ज होत होतं, ऑनलाईन रिचार्ज होत होतं, त्याच्यामुळे पालकांनी तो पर्याय निवडला. पण त्याची जे तू बघशील ना, म्हणजे कित्येक लोकांना, मोठ्या लोकांना सुद्धा त्या मोबाईलच्या स्क्रीनमुळे चष्मे लागून गेले. फक्त बाहेरचा परिणाम दिसला आपल्याला, पण मुलांच्या मेंदूवर त्याचा भयंकर परिणाम झाला, कारण मुलांना सोशल जे असते ते मिळाली नाही, सोशल डेव्हलपमेंट झाली नाही, घरात सगळेच डिस्टर्ब असल्यामुळे मुलांची इमोशनल डेव्हलपमेंट झाली नाही, म्हणजे SQ EQ हा बाजूलाच राहिला. उतारव्यात जन्माला आल्यामुळे कदाचित त्यांचा IQ आधीच कमी आलेला आहे किंवा त्यांना काहीतरी डिसऑर्डर घेऊन ते जन्माला आले आहेत, सगळेच असं मी म्हणत नाही, पण मॅक्झिमम नंबर्स त्याच्यामुळे आता वाढलेले आहेत आणि त्याच्यावर काम करणं गरजेचं झालंय. पण दुर्दैव असं आहे की आमच्या मुलाला हा प्रॉब्लेम आहे हे पालक मान्यच करत नाहीत. त्याच्या मागे सुद्धा खूप वेगवेगळी कारणं आहेत. जसं मी मगाशी म्हटलं की आपल्याकडे एखादी गोष्ट डिले होते हे कळतं की अरे आमचं बाळ अजून पालथं पडत नाहीये, अरे हा अजून चालत का नाहीये, हा अजून बाप बाप बाप बाप एवढंच म्हणतो. किंवा मगाशी मी म्हणत होते की 3 वर्षाचं एक मूल माझ्याकडे आलं, त्याच्या आई वडिलांनी एक बोल्ड स्टेटमेंट केलं की हा मुलगा बहिरा आहे मॅडम. म्हटलं कशावरनं? नाही म्हणतो, ऐकतच नाही. गरीब फॅमिली आहे, वडील हॉटेलमध्ये काम करतात, आई धुणी भांडी करते, एकुलता एक मुलगा तो लहान एवढासा 3 वर्षाचा, इतकं गोड पिल्लू आहे ते. आल्यानंतर असा समोर बसला होता, कुठेच नाही, शून्यात नजर, हालचाल काहीच नाही. मी म्हंटल ऐकत नाही म्हणजे कधीच ऐकलं नाही का? नाही म्हणे, मोबाईलची रिंग ऐकतो. म्हटलं हे गंमत आहे, मोबाईलची रिंग ऐकतो मग ऐकू येत नाही किंवा बहिरा असं कसं म्हणता तुम्ही, प्रयोग करून बघू म्हटलं. त्यांना म्हटलं तुमचा मोबाईल सायलेंटवर टाका, माझा मोबाईल पण मी सायलेंटवर टाकते. मी त्यांना माझा नंबर डायल करून दिला, म्हटलं रिंग द्या माझ्या मोबाईलवर, माझा सायलेंटवर आहे मोबाईल, फक्त व्हायब्रेट होतोय. त्या व्हायब्रेटरमध्ये सुद्धा तो इतका शार्प ऐकला त्यांनी तो व्हायब्रेटर की उठून शोधायला लागला मोबाईल कुठे वाजतोय. मग त्या मुलाला बहिरं कसं म्हणावं? पण इतर वेळेला तो मुलगा कशालाच होकार देत नाही, कशालाच रिस्पॉन्ड करत नाही, कुठल्याच गोष्टीकडे बघत नाही, हे काय आहे? तर त्याचं कारण हे आहे की घरात चौथं माणूस नाही त्या बाळाशी खेळायला. आई धुणेभांडे करताना त्याला घेऊन जाते, ज्यांच्या घरी धुणेभांडे करते त्या बायका कटकट करतात, मग ती मोबाईल देऊन टाकते. आई भांडे घासत असताना तो मुलगा तिथे बसून मोबाईल बघत असतो, त्याच्यामुळे त्याला असं, आणि आई थोडी त्याच्याशी बोलणार, इकडे भांडे घासेल का त्याच्याशी बोलेल, त्याच्यामुळे त्याला
2: काय बघतात ग,
1: काहीही बघतात. युट्यूब त्यांना इतकं छान कळतं, स्वॅप स्वॅप करून काही जे समोर येईल, कारण त्यांना हे कळतं ना की कोणीतरी आपल्याशी बोलतंय, काहीतरी आवाज येतोय, काहीतरी चित्र हलतंय, बरं रंगीत आहे, एंटरटेनिंग आहे.
2: पण त्यांना समजतं का ते?
1: समजत काहीच नाही. त्याच्यामुळे आपण काय बघतोय हे काही कळत नाही, कारण त्यांना एक खाद्य मिळतं ना मेंदूला, मेंदूला गुंतवून ठेवण्याचं एक खाद्य मिळतं. मी तेच म्हटलं ना, आवाज येत असतो, रंग दिसत असतात, हालचाल दिसत असते, आणि त्याच्यामुळे बाकी ठिकाणी काही हालचालच नाही ना.
2: ते बघत आपली स्टोरी निर्माण करत असतील का?
1: इमॅजिनेशन मध्ये जातात आणि ते त्याच्यात गुंतून जातात, त्यांना बाह्य जगाचं काहीही घेणं देणं नसतं, कारण आपण इनपुट द्यायला कमी पडलो ना. तुम्ही जर गिरणीच्या खाली डबा ठेवलाय तर वरून गहू टाकले तर कणिक पडेल ना. तुम्ही गहूच टाकत नाही आणि मग नंतर तुम्ही कणिक का पडत नाही म्हणून तुम्ही चिंता करताय. इनपुट्स तर द्या त्या मुलाला. ती आई भांडे घासताना त्याच्याशी एक शब्द बोलायला तयार नाही. तो जेव्हा घरी येईल त्यावेळेला त्याचे बाबा लगेच हॉटेलमध्ये निघून जातात की घरी कोणीतरी पाहिजे म्हणून, तो माणूस थांबलाय कुलूप लावायला नको म्हणून. आपले आई आणि मुलगा घरी आले की बाबा निघून जात आहेत हॉटेलवर, ते रात्री 11:30 येत आहेत. त्याच्याशी कोणी बोलतच नाहीये तर तो काय इनपुट्स घेईल? ही आई आहे, हा बाबा आहे, आई पाणी दे का मागेल? त्याला पाणी हवं असलं की तो आईचं बोट धरतो, माठ्याकडे घेऊन जातो, ती लगेच त्याला पाणी देते. कष्ट तर करू दे, त्याला म्हणू दे ना आई पाणी दे, मग पाणी दे ना. त्या मुलाला कळलंय की मी काही नुसतं बोट दाखवलं की मिळतंय, मग तो बोलायचं कष्टच घेत नाही. आणि बोलेलच कसं जर त्याच्याकडे शब्द संपत्ती नाही तर? बरं, जे मोबाईलमध्ये बघतोय ते हिंदी आहे, इंग्लिश आहे, ती भाषाच त्याला माहीत नाहीये. मग तो त्यातले शब्द कळतायत, ऐकू येत आहेत, पण हा शब्द कुठे वापरायचा आहे याचं ज्ञानच नाही. या सगळ्या कन्फ्युजन मध्ये ती मुलं मग लॉक होत आहेत आणि मग त्याला आपण व्हर्च्युअल ऑटिझम किंवा ऑटिस्टिक ही कन्सेप्ट देतोय. त्यात काही हायपर ऍक्टिव्ह आहेत, मोबाईल काढून घेतला की वस्तू फेकतील, चावतील, स्वतःचं डोकं आपटतील, नाही तर समोरच्याला हर्ट करतील. या गोष्टी सुद्धा खूप वाढलेल्या आहेत.
2: मग याच्याकडे तुम्ही तुमची लाईन ऑफ ट्रीटमेंट काय याला?
1: मूल आल्यानंतर आधी आम्ही विचारतो की हे नक्की कशामुळे झाले, कारण काय आहे मुलगा असा होण्यामागचं, म्हणजे ते जेनेटिकल डिसऑर्डर आहे, म्हणजे जन्मदा आहे का, 3 वर्षाचं होईपर्यंत. कित्येकदा असं पण लक्षात आलंय की मुलं नॉर्मल असतात, ज्या वेळेला ते 2.5-3 वर्षाची किंवा 2 वर्षाची होतात त्यावेळेला काहीतरी जीवघेणा आजार होतो डायरियासारखा, की त्यात खूप अॅनिमिक होऊन जातात, आणि ज्या वेळेला ते अॅनिमिक होतात त्यावेळेला अगेन न्यूरॉन्सवर परिणाम झालेला असतो. त्याच्यामुळे त्या अॅनिमिक कंडिशनमधली मुलं नंतर ऑटिस्टिक याच्याकडे वळतात. ऑटिझममध्ये सुद्धा लेवल्स आहेत, माइल्ड आहे, मॉडरेट आहे, हायपर आहे. मग त्या मुलाकडे बघून आपल्याला ठरवावं लागतं की हा मुलगा ऑटिस्टिक आहे का, हा हायपर ॲक्टिव्ह आहे का हा फक्त लर्निंग डिसेबल्ड आहे.
2: तिन्हीतला फरक सांग.
1: तिन्हीतला फरक म्हणजे स्वमग्न असतात ऑटिस्टिक मुलं. ADHD म्हणजे हायपर ॲक्टिव्ह जी मुलं असतात ना, ती सतत तुम्हाला काही ना काहीतरी एनर्जेटिक काम करताना दिसतील, नाही तर किंचाळतीलच, नाही तर मारतीलच, म्हणजे खूप ॲग्रेसिव्ह असतात ती मुलं, हायपर असतात. आणि LD म्हणजे नॉर्मलच असतात, जे मी मगाशी म्हटलं ढ कॅटेगरी, की त्यांना कुठल्या तरी एका विषयात आकलन कमी असतं, पण नॉर्मल शाळेत जात असतात, शिकत असतात, पण त्या अमुक विषयामध्ये आकलन कमी असतं. मग त्यांना आपण प्रॉपर, जसं आपण ट्युशन किंवा कोचिंग सारखं काहीतरी देऊन, पण रिगरस कोचिंग द्यावं लागतं, कारण एकदा दोनदा सांगून लक्षात येत नाही, आणि थोड्या पद्धती बदलून रेमेडियल पद्धतीने शिकवावं लागतं, तर ही LD ची मुलं त्यांना रिकवर होतात. रेमेडियल पद्धत म्हणजे साधी गोष्ट आहे, जर कागदावर 2+2 हे मांडून 2+2=4 कळत नसेल, तर 2 दगड आणि 2 दगड, आता तू किती दगड तुझ्या हातात आहेत, 4 दगड आहेत, 2 मणी + 3 मणी, आता 3 मणी जर एका माळेत ओवले तर माळेत किती मणी झाले. सो रेमेडियल, वस्तू दाखवून, ऑब्जेक्ट घेऊन, काही गोष्टींचा रेफरन्स देऊन शिकवणं, म्हणजे नुसतंच पांढऱ्या कागदावर काळं करून ही मुलं शिकणार नाहीत. मग त्यांना रेमेडियल टीचिंग द्यावं लागतं.
2: ही टीचिंग त्यांना किती वर्ष द्यावी लागते?
1: असा काही कालावधी ठरलेला नाहीये. काही मुलं लगेचच त्याच्यामध्ये ग्रास्पिंग घेतात किंवा स्पीडअप होऊन जातात, काही मुलं नाही करू शकत, मग त्यावेळेला आपल्याला वेगळे पर्याय शोधावे लागतात. जसं की काही NIOS सारख्या संस्था आहेत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, मग NIOS काय करते, तुम्हाला परीक्षा द्यायला ती तुम्हाला मान्यता देते किंवा परमिशन देते रजिस्ट्रेशन करून. तिथे आपण 1 वर्ग पास करायला आपल्याला 5 वर्ष मिळतात.
2: वा,
1: म्हणजे जर मला 5वी क्रॉस करायची आहे आणि माझा स्पीड कमी आहे, आकलन कमी आहे, तर मी 1 वर्ष मराठीचा पेपर देईल, 1 वर्ष इंग्लिशचा देईल, असं करून आपण 5 वर्षामध्ये 1 इयत्ता पास करू शकतो. त्याच्यानंतर जर 2 वर्षांनी माझी 8वीची तयारी झाली तर मी पुढच्या वर्षी 8वी देऊ शकतो. म्हणजे तिथे आपण गॅपनी पण लर्निंग करू शकतो. गरजेचं नाही की मी आत्ता पहिली तर पुढच्या वर्षी मी दुसरीतच जाईल. माझा जर 4थीचा अभ्यास झाला आणि माझं वय बसलं तर मी डायरेक्ट 4थी करेन.
2: ओके.
1: सो ती एक ब्युटी ऑफ द प्रोडक्ट इज की तिथे तुम्हाला विषय निवडता येतात. मग जर तुला कळतंय ना की मला नाही बाबा गणित झेपत आहे किंवा सायन्सचा माझा जो सिद्धांत आहे फॉर्म्युले पाठ करून आता मी कणिक भिजवते ना, तर मला HTO टाका असं नाही म्हणत, मी पाणी टाका असंच म्हणते. म्हणजे रेग्युलर सायन्सचा मला किती उपयोग झाला, तसं बघायला गेलं तर फार काही उपयोग नाही झाला. पण त्याचं टेन्शन मात्र मी घेतलं ना, मला पास व्हायचंय म्हणून मी टेन्शन घेतलं, मला पास व्हायचंय म्हणून मी कोबाको बाकोबा पायथागोरसचा सिद्धांत सगळं शिकले. उपयोग काय झाला? हा, ज्यांना खरोखर त्याचा उपयोग झाला त्यांचे करिअर त्याच्यात झाले. पण प्रत्येक मुलांनी हे लोड घेणं गरजेचं आहे का? तर नाही. ज्यांना हे विषय झेपत नाहीये, तर NIOS मध्ये 150 विषयांची यादी असते. त्याच्यामध्ये तुम्हाला व्यावसायिक शिक्षण पण असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला आर्ट अँड क्राफ्ट पण असतं. मग आर्ट अँड क्राफ्ट मधनं तुम्ही काहीतरी वेगळं प्रोडक्ट निर्माण करून स्वतःच्या हाताला काम देऊन एंटरप्रेन्युअर होऊ शकताय का, त्याची तयारी, व्होकेशनल कोर्सेस पण असतात. तिथे 2 भाषा आणि 3 विषय तुमच्या आवडीचे, असे 5 विषयांची परीक्षा द्यायची असते. मग या पर्यायाकडे वळून पालक आपल्या मुलांचं सर्टिफिकेशन करून घेऊ शकतात.
2: नाशिक मध्ये ही शाळा कुठे?
1: NIOS हे सेंटर आहे दिल्लीला. आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असतं. आपल्या मुलाचा अभ्यास झाल्यानंतर आपण त्यांना एक मेल टाकायचा की या विषयाचा अभ्यास झालेला आहे, ते त्याच्यावर आधारित प्रश्नपत्रिका पाठवतात. आणि आपली मुलं अगदी आपल्या मधुर आणि प्रभुलकर आई कुठे काय करते त्यांची मुलगी सुद्धा NIOS मधनं शिकते आहे. कित्येक आर्टिस्ट, मोठमोठे आर्टिस्ट, मोठमोठे सायंटिस्ट, इंजिनियर्स यांची मुलं NIOS मधनं शिकत आहेत, कारण त्या पालकांचं असं म्हणणं आहे की नॉर्मल शाळेत पाठवून आमच्या मुलांना त्याच एका जे विशेष सर्कल असतं ना, की तेवढेच विषय शिकायचे, तसेच शिकायचे, त्या पलीकडचं नॉलेज त्यांनी कधी
2: घ्यायचं. सायंटिस्ट वगैरे लोकांनी मुद्दामून
1: टाकलंय, होमस्कुलिंग केलंय मुलांचं. म्हणजे अमुक वेळ ते अभ्यास करतात, त्यांच्या आवडीचा अभ्यास करतात, पण बाकीचा वेळ, आता इथे काय होतंय, आपण जातोय एका शाळेत 6-7-8 तास आपण एका ठिकाणी जातोय, प्रत्येक तासाला विषय बदलतोय, प्रत्येक तासाला शिक्षक बदलता आहेत. मुलं हा पण प्रश्न विचारतात बरं का, की एक शिक्षक 8 विषय शिकवू शकत नाही, मग आम्ही 8 विषय शिकावे ही का तुमची अपेक्षा? खरंच विचारतात. आणि काय चुकीचं आहे रे?
2: काय चुकीचं आहे?
1: काहीच चुकीचं नाहीये. दर अर्ध्या तासाला, म्हणजे मागचा विषय अजून आकलन होत नाही तोवर पुढच्या डोक्यावर येऊन पडते.
2: ए आदिती, आता आदिती आई म्हणून मला हा प्रश्न विचारायचा आहे. आदितीला जर आज चान्स मिळाला तर ती तिच्या मुलाला NIOSला डोळे झाकून टाकेल.
1: अगदी. त्याचं कारण हे आहे की मग माझ्या मुलाला आहे ना त्याच्या आवडीनुसार विषय घेता येतील. कोणीतरी ठरवून दिलेलं तो खाणार नाही, त्याच्या आवडीची डिश त्याला मिळेल. आणि दुसरी गोष्ट, आवडीचं मिळाल्यामुळे तो एक्सलंटली त्या सगळ्या गोष्टी घेईल.
2: पण तो दिवसभर काय करेल?
1: तेच सांगते, तिसरी गोष्ट तीच सांगत होते की तिसरी गोष्ट, मग दिवसभर बँकेत जाऊन कसं काम चालतं? एखादी व्हिजिट मला करता येईल की पेपर कसे छापले जातात, कागद कसा निर्माण केला जातो, एखादा मूळ विषय जे सायन्समध्ये त्याला शिकवलंय ना, कागद निर्मितीची प्रक्रिया, तर ती कागद निर्मितीची प्रक्रिया मी प्रॅक्टिकली दाखवू शकते ना, कारण शाळेचे 8 तास माझ्याकडे आहेत ना. मग मी त्याला दाखवेल की हे झाड असतं, या झाडापासून कागद बनवण्याची प्रोसेस काय आहे, मग तो कागद बनल्यानंतर त्याचा उपयोग कुठे कुठे केला जातो, ती प्रत्येक ठिकाणची प्रत्येक जागा मी त्याला नेऊन दाखवेल ना.
2: मग त्याच्यासाठी पॅरेंटला त्याला 24 तास द्यावं लागेल?
1: 24 तास नाही द्यावे लागत. याच्यामध्ये पण एक कन्सेप्ट अशी आहे की तुझं मूल माझं मूल, आपण दोघांनी होम स्कुलिंग करायचं ठरवलं किंवा NIOS मध्ये त्याचं रजिस्ट्रेशन करून ते शिकेल असं ठरवलं, बरोबर. आय एम स्ट्रॉंग इन लँग्वेजेस, आय एम क्रिएटिव्ह पर्सन, यू आर स्ट्रॉंग इन मॅथ्स अँड सायन्स, ओके. मग अशा वेळेला काय करायचं, तुझं मूल 2-3 दिवस माझ्याकडे पाठवायचं. मग आम्ही भाषा शिकू, आम्ही गोष्टी वाचू, आम्ही पुस्तकं वाचू, पुस्तकं वाचता वाचता डिस्कशन करून आम्ही एकमेकांचं म्हणणं समजून घेऊ, पियर लर्निंग होईल. पुढच्या वेळेला गणित आणि सायन्सचं आपण ठरवून घ्यायचं की एवढं तू शिकवायचं, पुढचे 2 दिवस ते तुझ्याकडे येतील. मग ते सायन्स शिकवताना जर तुला वजन किंवा गती हे दाखवायचंय, तू गाडी रस्त्यावर नेऊन दाखव ना, हे बघ याची गती काय होती, गाडी झपकन गेली, किती स्पीडनी गेली, अंदाज तर कर, म्हणजे हा स्पीड जास्त आहे, हा स्पीड कमी आहे, या गोष्टी, या कन्सेप्ट क्लिअर होतील अगदी लहानपणापासून केलं तर. मग पुढे आपण अजून त्यांना वेगवेगळं सांगू शकतो.
2: NIOS इज अप टू विच लेवल?
1: NIOSचं सर्टिफिकेशन आता MBBSला पण चालतं, UPSC MPSCला पण चालतं.
2: दे गिव यू अ ग्रॅज्युएशन डिग्री आल्सो.
1: आणि त्याच्यात गंमत म्हणजे ज्या मुलांबद्दल आपण बोलतोय ना, अध्ययन अक्षम किंवा स्पेशल किड्स, त्याच्यामध्ये बेसिकली NIOSची सुरुवात अशी झाली की जे मुलं पालावर राहत आहेत किंवा गवंड्यांची मुलं आहेत, ऊसतोड कामगारांची मुलं आहेत, ज्यांना वर्षभर एक शाळा मिळत नाही, आज या गावी पुढच्या महिन्यात दुसऱ्या गावी, मग अशा मुलांचा जो एज्युकेशनल लॉस होतोय त्या मुलांना शिक्षण कसं मिळेल? समाजसेवी संस्था आहेत, आपल्यासारखे काही लोक असतात की घेऊन बसतात 10 मुलं, आज मी शिकवलं, पण आपल्याकडनं दुसऱ्या गावी गेल्यानंतर काय, सगळ्याच गावांकडे अशी मुलं नाही मिळत किंवा असे शिक्षक नाही मिळत. मग या मुलांना शिक्षित करण्यासाठी NIOSचा पर्याय आला, ज्याला मुक्त शाळा म्हटलं गेलं. मग ती मुलं जिथे असतील त्यांनी जवळच्या शाळेत जायचं, जे काय चालू आहे ते शिकायचं, पुढच्या गावी गेल्यावर परत तीच प्रोसेस कंटिन्यू ठेवायची. पण त्यातनं असं लक्षात आलं की शाळाबाह्य मुलं वाढतातच आहेत, कारण पॅरेंट्सला ते कळत नाहीये, पटत नाहीये, कारण पॅरेंट्सच अशिक्षित आहेत. मग त्यांनी अजून थोडं अपग्रेड केलं आणि त्यांनी सांगितलं की या अमुक म्हणजे MBBS व्हायचंय तरी ही डिग्री चालणार आहे तुम्हाला. आधी ते खूप होतं की आम्ही याच्यातनं केलं तर मला डॉक्टर होता येईल का, मला UPSC द्यायची, मला देता येईल का, कारण नॉर्मली बघशील ना तर UPSC MPSC हीच मुलं क्रॅक करतात मातीतली, आपली इंटरनॅशनल स्कूलची मुलं नाही करत कोणीच. म्हणजे यादी काढून बघशील ना तर गावाकडची ज्या सक्सेस स्टोरी आपण वाचतो ना, रिक्षावाल्याचा मुलगा IPS झाला, भाजीवालीची मुलगी IPS झाली किंवा PSI झाले, मेंढपाळ, धनगरांची मुलं होतात, आपली मुलं नाही होत. AC क्लासरूम मध्ये बसतील, 1.5-1.5 लाख रुपये फी भरतील, पण आपली मुलं नाही होत. मग या मुलांना जर शिक्षित करायचं असेल आणि त्यांना एका प्रवाहात एका स्ट्रीमलाईनने काम करायचं असेल तर NIOSची निर्मिती करण्यात आली. त्याच्यात मग त्यांनी 2 भाग केले की नॉर्मल मुलांसाठी, जे मगाशी तू प्रश्न विचारला होता की न्यूरोटिपिकल आणि न्यूरोडायव्हर्जंट, न्यूरोटिपिकल मुलं म्हणजे नॉर्मल मुलं, न्यूरोडायव्हर्जंट मुलं म्हणजे आपली स्पेशल किड्स. मग या दोघांसाठी त्यांनी अभ्यासक्रम वेगवेगळे केले. जर याचा 100 मार्काचा पेपर असेल नॉर्मल मुलाचा, तर स्पेशल मुलासाठी 50 मार्काचा पेपर काढला जातो आणि मग त्यांना ते सर्टिफिकेशन करता येतं. मग जर आपल्या मुलासाठी इतक्या सुविधा उपलब्ध आहेत तर आपलं मूल असं आहे हे मान्य करून त्याला एक चांगलं आयुष्य आणि चांगलं शिक्षण द्यायची तयारी पालकांनी का करू नये, हा माझा कायम प्रश्न असतो. त्यांना नॉर्मल मुलांमध्येच त्याला घुसवायचंय, त्यांच्या स्पीडनी माझं पाळ पळत नाही म्हणून परत पॅनिकही व्हायचंय, 1.5 लाख रुपये फी भरतोय तरी हा शिकत नाही म्हणून फ्रस्ट्रेटही व्हायचंय. त्याच्यापेक्षा तुम्ही एक चांगला पर्याय घ्या. आणि माझी ना खरोखर नातेवाईकांना आणि घरच्यांना विनंती आहे की तुम्हाला जर दिसतंय की त्या मुलामध्ये काहीतरी वेगळं आहे तर राजाचा पोपट मेलाय हे सांगण्याची हिंमत करा ना कोणीतरी. मी बोललो तर मी वाईट ठरेल, मी तिला सांगितलं तुझं बाळ काहीतरी वेगळं वागतंय तर पॉझिटिव्हली सांगा ना. टोमने तर आपण मारतोच कोणी वेगळं दिसलं की, समोर नाही मारणार पण मागून तर बोलतोच ना. या पालकांचा तो एक मोठा प्रश्न आहे की मग समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील, नाही नाही माझं बाळ नॉर्मलच आहे, आज नाही उद्या बोलेल, आज नाही उद्या चालेल. आणि दुसरी कंडिशन ही आहे की आज चालत नाहीये हे आईला कळतंय, बाबाला कळतंय, पण मग घरचे आजी आजोबा म्हणतात त्यात काय झालं रे, तू 5 वर्षाचा असेपर्यंत बोलत नव्हता,
2: हे खूप कॉमन आहे,
1: तू उशिरा चालला मग तुझा पोरगा अजून उशिरा चालेल. असं नाहीये, उलट ते मूल डार्विनचा उत्क्रांतीच्या नियमानुसार आपल्यापेक्षा स्मार्टर आहे. तर ज्या गोष्टी आपण पाचव्या वर्षी केल्या ना, त्या मुलांनी चौथ्या वर्षी तिसऱ्याच वर्षी करायला पाहिजे. पण आपण मात्र म्हणतो आज नाही केलं उद्या करेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, डोक्यातनं काढून एकदा खातरजमा करून घ्या आणि हे ठरवा की खरोखर माझ्या बाळाला काही एक्स्ट्रा मदतीची गरज आहे, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि हा प्रवास आहे ना, लोकांनी लेबल लावलेत तुमच्या मुलाला, आपण त्याला लेबलिंग म्हणू. हा प्रवास लेबलिंग टू एनेबलिंग कसा करता येईल याच्याकडे पालकांनी लक्ष द्या अशी मला कळकळीची विनंती करावी.
2: किती सुंदर बोलतेस, ऐकत राहावं असं वाटलं, म्हणजे मीच प्रेक्षक झालो होतो आता. माझ्या मते आपण हा विषय पुढच्या रविवारी कंटिन्यू करावा, चालेल तुला?
1: चालेल ना, काही हरकत नाहीये. मलाही आवडेल खरं तर, म्हणजे कोणाला फायदा होत असेल ना हे ऐकून, तर आय एम ऑलवेज रेडी टू डू इट.
2: थँक्यू अदिती. राम राम मंडळी, भेटूया.
3: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह.
4: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
3: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 57 सम दशक 5 समास 2 गुरुनिश्चय नाम समास जय जय रघुवीर समर्थ उपोषणे निष्ठा नेम विविध कर्म केले पण मुख्य गोष्ट चुकली तर उपयोग नाही। यज्ञकर्म केली हृदयामध्ये फळाची आशा धरली त्यामुळे इच्छेने जन्माची पायाभरणी केली जाते। नाना सायास करून 14 विद्यांचा अभ्यास केला रिद्धिसिद्धी मिळवल्या तरी सद्गुरु कृपे वाचून स्वतःचे हित होत नाही। यमपुरीचा अनर्थ चुकत नाही। जोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत जन्म मरणापासून सुटका नाही। गुरुकृपा नसेल तर अधोगती होते गर्भवास चुकत नाही। ध्यान धारणा मुद्रा आसन भक्ती भाव आणि भजन सगळे जोपर्यंत ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत फोल आहे। सद्गुरु कृपा जोडली नाही आणि भलतीकडे घरंगळला म्हणजे अंध व्यक्तीने दल्लर आणि खाचखळ्यात फसण्यासारखे आहे। डोळ्यांमध्ये अंजन घातले असता दृष्टीस पुढील गोष्ट दिसते त्याप्रमाणे सद्गुरु वचनाच्या ज्ञानामुळे प्रकाश पडतो। सद्गुरु विना जन्म निष्फळ आहे। सद्गुरु नसेल तर सर्व दुःखच आहे। सद्गुरु नसेल तर तळमळ नाहीशी होणार नाही। सद्गुरूच्या अभयकरामुळे ईश्वर प्रकट होईल आणि संसारातील अपार दुःख नाहीसे होईल। पूर्वी थोरथोर मंत संत महंत मुनीश्वर झाले पण त्यांना देखील सद्गुरू वाचून ज्ञान अज्ञान विचार समजला नाही। श्रीराम आणि कृष्ण हे देखील गुरुवचन पाळण्यासाठी तत्पर होते। त्यांनी सिद्ध साधू आणि संतांचे गुरुदास्य केले। हरिहर आणि ब्रह्मा हे सगळ्या सृष्टीचे चालक आहेत ते देखील सद्गुरुपदी नसल्याने त्यांना महत्त्व मिळू शकले नाही। असो त्याला मोक्ष ज्याला मोक्ष मिळावा असं वाटतं त्याने सद्गुरू करावा। सद्गुरुविना मोक्ष मिळेल हे कल्पांतीही घडणार नाही। सद्गुरू हे इतर गुरूंसारखे नसतात। ज्यांच्या कृपेने प्रकाश आणि शुद्ध ज्ञान कसे मिळते त्या सद्गुरूची ओळख पुढच्या समासामध्ये करून घेऊया। श्रोत्यांनी ती श्रवण करावी। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गुरुनिश्चय नाम समास प्रथम समाप्त। समास 2 गुरुची लक्षणे। जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम। जे चमत्कार दाखवतात जे स्वतःला गुरु म्हणून घेतात पण ते मोक्ष देणारे सद्गुरु नव्हेत। सभा संमोहित करणारे वशीकरण करणारे जादू करणारे चेटुक मंत्र बोलणारे साबर मंत्र बोलणारे कुटील अनेक नाना प्रकारचे चमत्कार कौतुकाने करणारे असंभाव्य असे सांगणारे औषधाचे प्रयोग करणारे धातूपासून सुवर्ण बनवण्याचा मार्ग सांगणारे नजरबंदी करणारे इथे प्राप्ती करून देतो सांगणारे संगीत ज्ञान साहित्य यांचे ज्ञान असलेले गुरु गीत नृत्य तान मान नाना वाद्य शिकवणारे तेही गुरु असतात। पंचाक्षरी विद्या शिकवतात तोडगे सांगतात ज्याच्यामुळे पोट भरते अशा विद्या शिकवतात। पोट भरण्यासाठी जातीचा विविध व्यापार शिकवतात तेही सगळे गुरुच आहेत मात्र सद्गुरु नाहीत। आपले आई आणि वडील हे देखील गुरुच आहेत मात्र पैलपार पोहोचवणारा सद्गुरु वेगळाच। गायत्री मंत्राचा उच्चार सांगणारा तो कुलगुरू आहे मात्र ज्ञान देऊन पैलपार पोहोचवत नाही। ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून तो अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करतो। जीव आणि परमात्मा यांचे ऐक्य करतो। विभक्त असलेल्या देव आणि भक्ताला एकत्र आणतो तो सद्गुरु। भवरूपी वाघाने उडी घालून गाय वासराला वेगळे केले त्यांना पुन्हा एक करतो तो सद्गुरु जाणावा। वासना नदीच्या महापुरात प्राणी बुडत असताना गयाव्या करतो तेथे तो उडी घालून तारतो तो सद्गुरु। गर्भवास इच्छाबंधनांची बेडी यांच्यापासून सोडवतो व ज्ञान देतो तो सद्गुरु। शब्दांचे अंतर नाहीसे करून निजवस्तू दाखवतो तोच गुरु हे अनाथांचे माहेर आहे। सद्गुरूची काही लक्षणे आपण पाहिली पुढील लक्षणे पुढील भागात पाहूया।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कर्ममार्गानं जात असता नामाची अत्यंत गरज आहे. परमार्थ साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती आवश्यक आहे. थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो. जो पंत असेल तोच संत बनेल. प्रापंचिक माणसानं घरामध्ये असलेले सर्वच्या सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी, पण प्रसंग आला तर सर्व देण्याची मनाची तयारी पाहिजे हेही खरं. खरोखर भगवंताला सर्व देण्यापेक्षा स्व द्यायला शिका. स्व दिल्यावर सर्व न दिलं तरी चालेल, कारण ते आपलं आपल्या मालकीचं राहतच नाही. उलट सर्व देऊन स्व द्यायचा राहिला तर सर्व दिल्याचं समाधान मिळत नाही. भगवंताला स्व देणं म्हणजे मी त्याचा आहे ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवणं. वैदिक कर्मानं चित्तशुद्धी होते, परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करायची त्या भगवंताचं अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल तर कर्ममार्गाचं पर्यवसान कर्मठपणामध्ये होतं. आणि शिवाय सध्याच्या काळी बाह्य परिस्थितीमध्ये फरक पडल्या कारणानं वैदिक कर्म जशी व्हायला हवीत तशी ती होत नाहीत. म्हणून आपण कर्ममार्गानं जात असता कर्माची पूर्तता होण्यासाठी आज भगवंताच्या नामाची अत्यंत गरज आहे. कर्ममार्ग हा मनापासून करणाऱ्या माणसामध्ये नुसतं कर्म करणं हेच सर्वस्व आहे अशी जी कर्मठपणाची भावना उत्पन्न होते त्याबद्दल माझा आक्षेप आहे. एरवी कर्ममार्गी माणसाच्या शिस्तीबद्दल आणि संयमाबद्दल मला आदरच आहे. एक रामनाम घेतलं म्हणजे सर्व धर्मबंधनं माफ होतात हा समज खरा नाही. परंतु कर्मानं चित्त शुद्ध होत असताना नामानं भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत राहते. इतकंच नव्हे तर पूर्ण चित्तशुद्धी होऊन कर्म गळून गेल्यावर फक्त नामच शिल्लक राहतं आणि भगवंताशी एकरूप झालो की ते त्यामध्ये मुरून जातं. रामनाम हा नुसता मंत्रच आहे असं नव्हे तर तो सिद्ध मंत्र आहे. तो भगवंतापर्यंत आपल्याला नेतो, नव्हे तो भगवंताला आपल्याकडे खेचून आणतो. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. वाटेल त्यानं नामाच्या या सामर्थ्याचं प्रत्यंतर पाहावं. रामनाम हा देहबुद्धी जाळणारा अग्नी आहे. रामनाम हे ओंकाराचंच स्वरूप आहे. ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे. श्री शंकरापासून तो श्री समर्थांच्यापर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केलं. रामनामाचा 3.5 कोटी जप करील त्याला त्याच्या देवतेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, रामनामाचा 3.5 कोटी जप जो करेल त्याला त्याच्या देवतेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. रामनामाचा आधार घेऊन आपण सर्वांनी राम जोडावा. नाम घेत असता जे घडेल ते चांगलं आणि आपल्या कल्याणाचं आहे असा भरवसा ठेवावा. नामाकरता नाम घ्या की त्यामध्ये राम आहे हे नक्की कळेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी।
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन।
0: घडणाऱ्या मुलांसाठी भाग 8 पंक शब्दांचे वेड वाचनाचे या लेखाचा पुढील भाग। बालमित्र मैत्रिणींनो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं बालपण तुम्ही जरूर वाचा। ब्रिटिश साम्राज्याची झुंज देण्याचा निश्चय बालपणीच केला या छोट्या विनायकाने। भगवती देवीजवळ घेतलेली ती शपथ सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूला मारता मारता मरे तो झुंजेन ही ती बालवयातीलच सूर्याच्या तेजासारखी प्रकाशमान प्रतिज्ञा किंवा स्वामी विवेकानंदांचे बालपण। खरंच तुम्ही देव प्रत्यक्ष पाहिलाय का? पाहिला असेल तर मलाही दाखवा। या तळमळीने व्याकुळ झालेला तो नरेंद्र तुमचे कित्येक क्षण झपाटून टाकेल। बघा, हे वाचता वाचता तुम्हाला वाटलं ना आता जावं वाचनालयामध्ये आणि आणावी पुस्तकं। अहो वाटतंच मनाला, पण काही वेळा या मनाची हाकही आपण ऐकत नाही, दुसऱ्या उद्योगात रमून जातो आणि मग असं वाटलं होतं हेही विसरून जातो। चरित्रग्रंथाप्रमाणेच याच वयात वाचली पाहिजेत प्रवास वर्णने। प्रत्येकाला वाटतंच की नवीन गावं, नवे देश प्रदेश पाहावेत, जगाचा

गंगाधर गाडगीळ अशा थोर लेखकांनी इतकी झकास प्रवास वर्णने लिहिली आहेत की ती तुम्हाला वाटेल आत्ता तिकीट काढावं आणि निघावं मुसाफरीला, म्हणजे प्रवासाला. मोठ्या लेखकांची निरीक्षणशक्ती, चिंतन याचं दर्शन घडतं आणि मग वाचता वाचता तेच संपन्न डोळे आपले होऊन जातात. काही छोट्या दोस्तांना जरा ढिशाव ढिशावणी आवडतं, मग कुठल्या तरी काल्पनिक मारामाऱ्या वाचण्यापेक्षा आपल्या शिवबांचा पराक्रम वाचला तर. बाबासाहेब पुरंदरे, गोणी दांडेकर इत्यादी थोर लेखकांची ऐतिहासिक पुस्तके जरा वाचा. वाचता वाचता शरीर सळसळेल, मन उत्संबळेल आणि उदात्त पराक्रमाने भरून येईल. गोष्टी तर तुम्हाला आवडतातच. जयंत नारळीकरांसारख्या थोर शास्त्रज्ञाने लिहिलेल्या विज्ञानकथा तुमचे डोळे मन विस्फारून टाकतील. मजेदार शोधांच्या जगात, नव्या ग्रहावरील दुनियेत भ्रमण करता करता तुम्ही जगातील घड्याळे समुद्रात भिरकावून द्याल. वेळेचे भानचमुळे तुम्हाला उरणार नाही. कवितांचे पंख तर आपल्याला कल्पनांच्या साम्राज्यात विहिरून आणतील. सुदैवाने फार थोर कवींनी तुम्हा मुलांसाठी अप्रतिम कविता लिहिल्या आहेत. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर यांच्या बालकवितांना तुमच्यासारख्या अनेक छोट्या दोस्तांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. घरात असाल तर कविता मोठ्याने वाचण्यातही एक गंमत असते बरं का. शब्दांचे उच्चार, त्यातला नाद, लय याच्या झुल्यावर आपण झुलू लागतो. कवीने कल्पनेच्या सहाय्याने निराळे जग तुमच्यापुढे मांडलेले असते. खरे तर हे जग आपल्या मनातच दडलेले असते. ते पाहिले की मग तुम्ही मनातल्या मनात या जगात मनातल्या मनात रंगून जाता. झाड जसं रोज वाढताना दिसतं, अहो झाडच कशाला, आपणही रोज थोडं थोडं वाढतोच की, पण आपल्याला कळत नाही. जेव्हा खूप वर्षांनी भेटलेली मावशी किंवा आत्या एकदम म्हणते, अय्या राजू अरे केवढा मोठाच झाला तू, मागे पाहिला होतास तेव्हा एवढासा होतास, तसंच वाचनाचं आहे मित्रांनो. वाचनामुळे आपलं मन हळूहळू समृद्ध होतं, भरत जातं. आपल्याला नाही कळत ते, पण इतरांना मात्र निश्चित जाणवतं. पंक शब्दांचे, वेड वाचनाचे या लेखाचा उत्तरार्थ जीवन मूल्यांचं अक्षयपात्र या मालिकेमध्ये सध्या आपण ऐकत आहोत. घडणाऱ्या मुलांसाठी या प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित पुस्तकाचे अभिवाचन. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींना. काल बीसीचं मस्त जेवण आणि त्यानंतर मनसोक्त गप्पा या हँगओव्हरमध्येच मी घरात पाऊल टाकलं. घरात पाऊल टाकल्याबरोबर या झाली का घराची आठवण, काही काळ वेळाचं भान हे शब्द कानावर पडत होते, पण मी सरळ माझी खोली गाठली. नाही तसं खरंच होतं ते, कारण आज जरा गप्पा जास्तच रंगल्या आणि मस्त जेवणानंतर गप्पांचा फड असा काही रंगला की प्रत्येकजण कुठल्याच एका विषयावर वेगवेगळ्या आपल्या अनुभवांचं कथन करत होते आणि ते वेगळेपण, ती सांगण्याची उर्मी हे खरोखरच गप्पांच्या नादात आम्हाला अगदी गुंगवून टाकणारं होतं. अर्थात हे काही पहिल्यांदाच घडत होतं असं नाही. गप्पा प्रेमी मंडळींची मैफल ही काही अगदी ठरवून जमत नाही आणि जमली तर अशा मैफिलीत रंगही भरत नाही. कुठेही कधीही केव्हाही देवळात भेटलेल्या चार बायका मंदिराच्या परिसरामध्ये अशी मैफल जमवतात, नाही जमवतात नाही जमते. कॉलेज मित्रमैत्रिणी त्यांच्या कट्ट्यावर भेटतात आणि मग मस्तीमध्ये त्या गप्पांच्या मैफलीला असा काही रंग चढतो की कोणालाच काळ वेळेचं भान राहत नाही. पण मित्रमैत्रिणींनो, या गप्पा मारणाऱ्या आणि गप्पांच्या फळामध्ये रंगणाऱ्या मंडळींना मात्र नेहमी उपेक्षा चेष्टाच ऐकावी लागते. पण ही गोष्ट लक्षात कोण घेतं? मला खरं सांगा, आपल्यापैकी प्रत्येकाचा काही ना काहीतरी एक हळवा कोपरा किंवा एक मनाला निखळ आनंद देणारी जागा असते, असते की नाही? हां, ती प्रत्येकाची अर्थातच वेगवेगळी असते. आता गप्पा मी मंडळींना अवतीभोवती असलेली लोक, तीही गप्पा प्रेमी मंडळी जमली की मग विषयांना काय तोटाच नसतो. एकातून एक अशी आठवणींची अनुभवाची रिळं उलगडत जातात. आणि मग काय, फारसं न बोलणारी किंवा आपलं गुपित मनात दडवून ठेवणारी मंडळी अगदी मोकळेपणाने विश्वासाने इथं आपलं मनोगत व्यक्त करतात. अनेकदा त्यातून आपल्यालाही खूप काही कळतं, तो माणूस नव्यानेच पुढे येतो. हो, पण लक्षात कोण घेतं? अशा या गप्पा रसिकांना इतर मौनी बाबा मात्र अक्षरशः रिकाम टेकड्यांचे उद्योग, टाईमपास, फालतू वगैरे, आयुष्य वेळच नाही तर आयुष्यही वाया घालवण्याची ही गोष्ट असं समजतात. इतकंच नाही तर गप्पा मारणारी मंडळी फक्त गॉसिपच करतात असाही एक त्यांचा गैरसमज असतो, अगदी पक्का. हो, पण खरंच असं असतं का गप्पांची मैफल? म्हणजे पण लक्षात कोण घेतं? खरं सांगू का, गप्पा मारणं हा एक माझा स्वतःचा तरी आवडता छंद आहे. चार माणसं अवतीभोवती असतात, कशी मनमोकळेपणाने गप्पा मारत असतात, मनातलं सांगतात, दुसऱ्याचं ऐकतात, त्याच वेळी इथं मनामनांचे सूर जुळतात. गप्पा म्हणजे नेमकं काय असतं तर खरं सांगू का, मला तर गप्पा म्हणजे अमुक एक असतं असं सांगण्यापेक्षा नेती नेती या सूत्राप्रमाणेच गप्पा म्हणजे नेमकं काय हे जाणवतं. अहो, गप्पा हा काही रिकाम टेकड्यांचा उद्योग नाही. गप्पा म्हणजे टाईमपास तर नाहीच नाही. आणि गप्पा
म्हणजे गॉसिपही नाही, निंदकांचा अड्डा सुद्धा नाही. मग मित्रमैत्रिणींनो, तुम्ही विचाराल नेमकं गप्पा म्हणजे काय. तर गप्पा म्हणजे अशी एक निखळ आनंद देणारी एक मैफलच म्हणा ना. जसे संगीतात म्हणा किंवा आपल्या आवडत्या जिव्हाळ्याच्या विषयामध्ये ती ती रसिक मंडळी सगळं विसरून काळ वेळ त्यात रममाण होतात, तशीच हे गप्पाष्टक मंडळीसुद्धा या गप्पांच्या मैफलीत रंगून जातात, रमून जातात. मला आठवत आहे माझ्या लहानपणी आमच्याकडे येणारे पाहुणे आजी आई रात्री निवांत गप्पांची मैफल जमवायची, ठरवून नाही, आपोआपच हळूहळू रात्रीच्या प्रहराबरोबर ती रंगत जायची. आणि मग मध्ये अक्षरशः तांब्या भांडं ठेवून कोरडा पडलेला घसा ओलावत जुन्या आठवणींची रेळ हळूहळू उलगडत जायची. त्याच वेळी अनेक गोष्टी नव्यानी कळायच्या, नव्यानी माणसं वेगळ्याच रूपात पुढं यायची, त्यांचा नवा परिचय व्हायचा. आणि हो, त्यांच्या त्या किस्स्यांमधनं, त्या रंगलेल्या गप्पांमधनं खूप काही देऊन जायचे. मला आठवत आहे लहानपणी अंगणात अशीच आजीच्या नेतृत्वाखाली गप्पांची मैफल जमायची. आणि मग एक एक गोष्टी हळूहळू एक एक जण आपलं पोल खोल करायचे. अशाच एका गप्पांच्या बैठकीत आजी आणि आई आणि आणखी एक मावशी गप्पा मारत होत्या. मी तिथंच होते, लहान होते, पण गप्पा ऐकत होते. कदाचित हे बाळ कडू तिथंच मला दिलं गेलं असावं. आणि काहीतरी आठवण काढता काढता कुणातरी एका रंगीची आठवण आज गप्पांच्या ओघात निघाली. ही रंगी म्हणजे अवघ्या 15व्या वर्षी विधवा झालेली, त्यावेळेच्या वेळा काळाप्रमाणे ती बिकेशा होती. सगळ्याच इच्छा भावना अतृप्त राहिलेल्या. हा मग काय, रंगी म्हणे रात्री गंगावन लावून छान नटून थटून मोठ्या दीराच्या खोलीत जायची. आता त्यावेळी हा टीकेचा असलेला विषय, पण ते ऐकताना आणि नंतर आठवतानाही त्या रंगीच्या भावना माझ्या अगदी मनापर्यंत पोचल्या. आणि मनातली संवेदना जागी होऊन त्या रंगीचं दुःख मनामध्ये कुठेतरी आत अगदी कायमचं राहिलं. अशा कितीतरी आठवणी आणि कितीतरी गोष्टी किस्से या मैफलीमधनं आपल्याला सहज उलगडले जातात. इथं कसलंही बंधन नसतं, प्रत्येकजण मोकळेपणाने विश्वासाने अगदी मनातलं आपल्या स्वतःच्या सांगत असतं आणि तसंच ऐकत असतं. या मैफिलीमध्ये बरं का मित्रमैत्रिणींनो, श्रोता आणि वक्ता या भूमिका बदलत असतात आणि त्यामुळेच मन कसं मोकळं होतं. अशाच या मैफिलीमध्ये मला आठवत आहे आमच्या सीता मामी अशा काही गोष्टी सांगायच्या, हो, पण त्या स्वतःच्या फजितीच्या, स्वतःच्या चुकांच्या कबुली देणाऱ्या असायच्या. आणि त्यावेळी त्या स्वतःही हसायच्या आणि इतरांनाही हसवायच्या. एकदा म्हणे सासूला जो मार चुकवण्यासाठी त्यांनी चक्क घरातल्या आडात उडी टाकली. आणि हे सांगताना त्या स्वतःही आपल्या मूर्खपणाला म्हणा किंवा त्या बालिशपणाला हसत होत्या आणि आम्ही हसत होतो. हो, पण हे हसणं संपल्यावर याच मैफिलीनी एक गोष्ट मनावर अगदी कायमची बिंबवली, शिकवली, ती म्हणजे आपली फजिती, आपला मूर्खपणा सांगताना तो लपवून ठेवण्यापेक्षा तो हसत हसत आपण सांगावा आणि इतरांनाही हसवावा.
माधू मामा हरसूल पेठ इकडच्या भूताखेतांच्या गोष्टी जेव्हा सांगत तेव्हा त्या मैफिलीला थराराचा रंग येत असे. अशा कितीतरी गोष्टी आणि त्या गोष्टीतून शिकलेली, मुद्दाम नाही, आपोआप मनावर रुजलेली, जीवन दाखवणारी, जीवन सांगणारी आणि मार्गदर्शन करणारी, क्वचित रंजक आणि अनेकदा प्रबोधन करणारी, घडवणारी अशा अनेक गोष्टी या मैफिलीतच मी लहानपणी शिकले, घडत गेले आणि आजही अशा मैफिलीत जेव्हा रंगते त्यावेळेला खूप काही जगण्याची शिदोरी या मैफिलीतच मला मिळते. अर्थात ज्यांच्या घरामध्ये कायमच मूक चित्रपट चालू असतात तिथं ध्वनी प्रदूषण म्हणजे फक्त दारावरची बेल, भांड्यांचे आवाज आणि पाळीव प्राणी घरात असले तर फक्त त्यांचाच आवाज. पण खरं सांगू का, माणसाला माणसाशी जोडणारं, संवाद साधणारं असं खूप काही या गप्पांच्या मैफिलीत मिळतं. आपण घडत जातो आपल्याही नकळत आणि खरंच आपलं आयुष्य समृद्ध होण्यासाठी असा निखळ आनंद देणाऱ्या गप्पांच्या मैफिलीला तोड नाही. एका शायराने म्हटल्याप्रमाणे एवढंच म्हणता येईल या गप्पांच्या मैफिलीच्या बाबतीत, आणि गप्पा मारणाऱ्यांना टाळणाऱ्यांसाठी तूने पीही नाही तो तू क्या जाने, या गप्पांच्या मैफिलीची रंगत. मित्रमैत्रिणींनो बघा, पटतंय का? आणि हो पटलं तर गप्पांच्या मैफिलीच्या सभासदही व्हा. आपण पुन्हा भेटूया अशाच गप्पांच्या मैफिलीसाठी.

0: नमस्कार, मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते.
1: मंडळी चला जाऊया या कार्यक्रमात आता आपण चौथ्या भागात जात आहोत, कॅनडा देशातील टोरंटो या शहरात. आज आपण व्हिटबी पब्लिक लायब्ररी, जी इथली सेंट्रल लायब्ररी आहे, तिथे भेट देणार आहोत. मंडळी, हे एक ऐतिहासिक आणि आधुनिकतेचा संगम असलेलं ठिकाण आहे. चला त्याचा पहिला थोडक्यात इतिहास पाहूया. यावरून आपल्याला कल्पना येईल की इथल्या वाचकांना, इथल्या लोकांना वाचनाची किती प्रचंड आवड आहे आणि त्यांनी पुस्तकांची वेळोवेळी मागणी करून, पुस्तकांचा संग्रह करून सरकारला सुद्धा त्याची काळजी घ्यायला भाग पाडलेले आहे. तर थोडक्यात आपण हा इतिहास बघूया आणि खूप काही शिकूया त्यांच्याकडून. आता व्हिटबी पब्लिक लायब्ररी, सेंट्रल लायब्ररीचा काय इतिहास आहे? तर हा इतिहास 1850 पासून सुरू होतो. व्हिटबीमधील एक टेलर फ्रेझर यांनी एक फिरती पुस्तकांची लायब्ररी सुरू केली होती. नंतर 1852 मध्ये मेकॅनिक्स इन्स्टिट्यूटची स्थापना झाली, जिथे सदस्यांना वाचन साहित्य पुरवले जात होते. याविषयीचा उल्लेख मी मागील भागात केला होता. आता 1911 पर्यंत व्हिटबी शहराने अँड्र्यू कार्नेजी या प्रसिद्ध उद्योगपतीकडे ग्रंथालयासाठी निधीची विनंती केली. त्याचा उपयोग झाला आणि 1913 ते 1914 मध्ये एक मोठी कार्नेजी लायब्ररी बांधण्यात आली. यात 5000 पुस्तकांसह अनेक सुविधा दिल्या गेल्या. पुरुष महिला आणि मुलांसाठी इथे वेगवेगळ्या वाचन जागा दिल्या होत्या. आपण 1973 मध्ये बघतो की ग्रंथालयाचे मुख्य शाखा व्हिटबी म्युनिसिपल बिल्डिंगच्या तळमजल्यावर हलवले गेले. नंतर 1978 मध्ये नवीन टाउन हॉल उघडला आणि त्या ग्रंथालयाने जुना म्युनिसिपल बिल्डिंगचा पूर्ण भाग व्यापून टाकला. म्हणजे बघा कसा विस्तार होत गेला हळूहळू आणि पुस्तकांची संख्याही वाढत गेली. आता अलीकडे 2002 ते 2005 मध्ये नवीन सेंट्रल लायब्ररीच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि मी जिथे आता गेले होते, आपल्याला घेऊन जाणार आहे, त्या डंडस स्ट्रीट वेस्ट येथील नवीन शाखेची स्थापना 2005 मध्ये झाली. या इमारतीला ऑन्टोरियो लायब्ररी असोसिएशन आणि इंटेरियर डिझायनर्स ऑफ ऑन्टोरियोकडून पुरस्कार मिळालेले आहेत. अर्थातच या लायब्ररीला, या ग्रंथालयाला भेट दिली की आपण इतक्या सुंदर वास्तूत आलो आहोत याचा प्रत्यय येतो. आणि मंडळी, किती पुस्तकं ती आणि एकावेळी बिलकुल शुल्क न स्वीकारता आपल्याला हवी तेवढी पुस्तकं घरी घेऊन जाता येतात. पण जे सदस्य आहेत तेही त्या पुस्तकांचा अतिशय काळजीपूर्वक वापर करतात आणि पुन्हा आणून देतात. ह्यावरून आपल्याला लक्षात आलं असेल, मी मुद्दामून याचा उल्लेख करते की पुस्तकांचा काळजीपूर्वक वापर करतात आणि ती तेवढ्याच नियमितपणे पुन्हा परत आणून देतात. यावरून आपल्याला काय ते लक्षात येईलच. असो, आता ग्रंथालयामध्ये काय करू शकतात इथे लोक? तर एकदा सदस्य झालं की नियमित भेट देता येते आणि स्थानिक रहिवाशांना इथे मोफत सदस्यत्व मिळते. सदस्यत्व घेतल्यावर पुस्तकं, DVD, ई-बुक्स आणि इतर साहित्यही भरपूर प्रमाणात मिळते. आता इथे अनेक प्रकारचे साहित्य निवडता येते. त्याच्यामध्ये कादंबऱ्या आहेत, आत्मचरित्र आहेत, विज्ञान, इतिहास, बालसाहित्य, ग्राफिक नॉवेल्स, जे हवे त्या प्रकारची पुस्तकं अक्षरशः शेकडोंनी इथे पाहायला मिळतात. याशिवाय आपल्याला लायब्ररियनकडून चांगल्या पुस्तकांची मागणी करता येते किंवा तेही तुम्हाला चांगल्या पुस्तकांची नावं सुचवू शकतात. तसेच इथे अनेक कार्यक्रम होतात, कार्यशाळा भरवल्या जातात, लेखकांची भेट ठरवली जाते, तंत्रज्ञान वर्ग होतात आणि इथे माझ्या मुलीची इथे नोंदणी ती सदस्य असल्यामुळे मलाही त्याचा लाभ घेता आला. याशिवाय मी इथे फिरताना एक गोष्ट लक्षात आली की काही लहान मुलांसाठी विशेष विभाग होते, त्याच्यामध्ये आकर्षक जागा होती, खेळणी होती आणि त्यांच्यासाठी खास शैक्षणिक साहित्यही होते. आता स्थानिक इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी वेगळ्या खोल्या होत्या आणि त्यांच्यासाठी छायाचित्र, वृत्तपत्र आणि इतिहासप्रेमींसाठी अगदी जुने जे कागदपत्र असतात तीही ठेवलेली असतात. तर हे सगळं ह्या सगळ्याचा वापर करताना वाचकही तेवढीच काळजी करताना घेताना दिसत होते. इथे कोणी बोलत नाही किंवा हेळसांड करत नाही वस्तूंची आणि हे सगळं अतिशय लक्षात घेण्यासारखी गोष्ट माझ्या लक्षात आली. आणि शांत अभ्यास करताना बाजूने एक विश्रांतीगृह पण होते, तर याविषयी आणखी किती बोलावं, खूप काही शिकण्यासारखं आहे. आपण एवढंच लक्षात ठेवूया की आपल्याकडे जी वाचनालयं आहेत त्याचाही काळजीपूर्वक वापर करूया, तिकडे अधिक लक्ष देऊया. आपल्या सरकारनेही वाचनालय ग्रंथालयांचे अधिक काळजीपूर्वक जतन कसे करता येईल याकडे विशेष लक्ष द्यावे असं मला वाटते. तर वाचाल तर वाचाल या संदेशाबरोबर तूर्तास मी इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. यापुढील भागात टोरंटोमधील अनेक लायब्ररींना आपण भेट देऊया, अनेक इतरही स्थळांविषयी मी सांगणार आहेच, याच वारी याच वेळी. नमस्कार.
2: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है नौवा राष्ट्रीय पोषण माह.
3: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
2: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी.

हॅलो, आज रविवार 8 तारीख. कोण आलं? सुमती आजी आली. काय मज्जा आहे हो. सध्या या आठवड्यामध्ये मज्जाच मज्जा. घरोघर गणपती, दारोदार गणपती, सार्वजनिक गणपती, देवळातही गणपती, शाळेतही गणपती. जिकडे तिकडे आरती आहे, प्रसाद आहे, धमाल आहे, सुंदर सुंदर आरास आहे, चविष्ट तो प्रसाद आहे. अरे वा, खरोखर गणपतीचा प्रसाद खूप चविष्ट असतो. अवीट गोडी असते त्याची. असं गणपतीमध्ये वातावरण आहे तर मग आजी नेहमी बरोबर सांगत असते, हो की नाही? मग का मित्रांनो, आरती म्हणता की नाही की नुसतं तोंड हलवायचा देखावा करता? दरवर्षी आपल्याला गणपती बाप्पा येतो, आपल्याला आरत्या म्हणायच्या असतात आणि तरीही आरती पाठ न करता तोंड हलवावं लागत असेल तर चांगली गोष्ट आहे का? नाही, तुम्ही आरती पाठ कराच, पण त्या आरतीचा भावार्थ माहितीये का बेटांना तुम्हाला? अहो, किती छान भावार्थ आहे. आपले रामदास स्वामी होते ना, त्यांनी ही आरती लिहिली. काय म्हणतात ते? गणपती सुख करता आहे, सुखाचा कारक, आपल्याला सुख देणारा, शिवाय दुःख हरण करणारा. हो, आपलं दुःख तो घेतो, हरण करतो, आपल्या दुःखातून मुक्ती करतो, आहे की नाही? मग खरं सांगा, तुम्ही सगळी घराणी गणपती बाप्पाला सांगता की नाही? तर मला माहिती असा हा गणपती, त्याचा प्रेमाचा वर्षाव एवढा असतो की कधीही त्याचं प्रेम आपल्याला कमी पडत नाही. त्याच्या सर्वांगाला चंदनाचा सुगंध आहे, गळ्यात मोतीक माला आहे आणि तो संकटात धावून येणारा आहे, भक्तांना मदत करणारा आहे. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो आपली सोबत करतो. असा हा गणेश मोठा मनोहर आहे हो. मनोहर देखणा, सुंदर. दासरामाच्या शिवोळे शेवटी. दासरामाचा म्हणजे संत रामदास. सर्व देवांना वंद्यासा गणेश, भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारा गणेश, अशी त्याची महती आहे. बघा किती छान भावार्थ आहे आरतीचा. नुसतंच गणपतीची आरती म्हणायची, अर्थ माहित नाही काही नाही, वेळासारखं फक्त म्हणत राहायचं, ते बरं आहे का? नाही. तर असा हा आरतीचा भावार्थ तुम्ही आईकडून पप्पांकडून समजून घ्या. कोणतीही गोष्टही समजून उमजून करायची असते. आपण काय म्हणतो आहोत, त्याचं काय भावार्थ आहे, हे सगळं माहीत पाहिजे आपल्याला, हो की नाही? अतिशय आनंदात आपले दिवस चालले. 10 दिवस गणपती असतात, हो की नाही? आणि मग येते अनंत चतुर्दशी. असं म्हणतात, म्हणजे अशी कथा आहे पुराणामध्ये, की अनंत चतुर्दशी काय महात्म्य आहे त्याचं, हे व्रत का करायचं. अनंत चतुर्दशीचं व्रत सुद्धा आहे, 14 वर्षे करण्याचं ते व्रत आहे. काय झालं माहितीये का? पांडवांवरती खूप संकट यायला लागले. इतकी संकट आली, राज्य केलं, वनवासाला जावं लागलं. साहजिकच माणसाला वाईट वाटतं की काय संकट येतात बो आपल्यावर. कृष्ण त्यांचा सखा होता. मग युधिष्ठिर म्हणाला, कृष्ण अरे काय चाललंय, केवढी संकट येतात आमच्यावर, आमचं राज्यही गेलं, काहीतरी मार्ग दाखव ना बाबा. मग कृष्ण महाराज म्हणाले, युधिष्ठिरा तू एक काम कर, तू ना अनंत भगवानांचं व्रत कर. अनंत भगवानांचं व्रत? अनंत भगवानांचं व्रत कसं करायचं ते सांगशील का जरा? तू हे व्रत कर म्हणजे काय होईल माहितीये का? तुझी संकटे दूर होतील आणि तुला पुन्हा राज्य प्राप्ती होईल. आणि युधिष्ठिराने ते केलं. युद्धात विजय होऊन मग त्याने चिरकाल साम्राज्याचा उपभोग घेतला. तर भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी असं म्हणतात. या दिवशी अनंत म्हणजे विष्णूची पूजा करतात. नाही अंत ज्याला असा तो अनंत. तो कोण मग? विष्णू भगवान, परमेश्वर. तो कृष्ण काय, विष्णू काय, सगळे देवाचे अवतार, एकाच देवाचे अवतार आहेत. माहिती आपल्याला, देव एकच असतो. तर त्याने काय केले, त्या त्या युगामध्ये वेगवेगळे अवतार धारण करून लोकांचं कल्याण केलं. हो, तर विष्णूची पूजा करायची, त्याला अनंताचं व्रत असं म्हणतात. याचा कालावधी 14 वर्षांचा असतो. गाठी असलेल्या रेशीम दोऱ्याची पूजा करतात. ते कोणी करायला सांगितलं तरच करायचं असतं. कृष्णाने सांगितलं म्हणून युधिष्ठिराने केलं. आणि या व्रतामध्ये विष्णूची 16 रूपांनी पूजा करतात. तर असं हे अनंताचं व्रत आणि त्याचं महात्म्य आहे. तर आपण मात्र काय करतो, 10 दिवसांचा कालावधी निश्चित केलाय आणि मग त्यानुसार त्या 10 दिवसांच्या गणपतीचं आपण विसर्जन करतो.
ज्याचा कधीही अंत होत नाही असा अनंत म्हणजे भगवान विष्णू, कळलं का मग तुम्हाला? आणि आपण मात्र काय करतो, 10 दिवस हे कार्यक्रमाचे ठेवतो आणि 10व्या दिवशी आपण विसर्जन करतो. एकामागे एक, एकामागे एक दिवाळी पर्यंत आता उसंत नाही आपल्याला, मज्जाच मज्जा आहे. काय राणी गणू, कस छान असते खुद खुदू. मग आपण गणपती बाप्पाला नमस्कार करूया आणि त्याला सांगूया, बाबा रे जे जे निर्माल्य निघेल ते योग्य ठिकाणी टाकण्याची आम्हाला बुद्धी दे. मागच्या रविवारी तुम्हाला बोलले होते मी, कुंडीत साठवा, शेतात टाका, नदीत टाकू नका. जिथे ह्या फुलांचं पानांचं खत होईल आणि जे खत झाडांना उपयुक्त ठरेल अशा ठिकाणीच आपण निर्माल्य नेहमीच, आत्ताच नव्हे नेहमीच, हे निर्माल्य योग्य ठिकाणी टाकायचं असतं. नदी नाले प्रदूषित करायचे नाही तर, हे मी तुम्हाला आवर्जून पुन्हा आठवण करून देते. कंपन्यांना मूर्ती दान करा किंवा घरच्या घरी मूर्तीचं विसर्जन करा. कुठल्याही नद्या नाले प्रदूषित करू नका आणि जे करत असतील त्यांना तुम्ही समजावून सांगा योग्य भाषेमध्ये. कळलं का मग? करणार नाही का? आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्या नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजेत. बर का मंडळी, आपल्या शास्त्रज्ञांविषयी किती अभिमान वाटतोय मला आता, तुम्हालाही वाटतो की नाही? वाटतो. चंद्रावर यशस्वीपणे आपले यान उतरवणारे शास्त्रज्ञ खरोखरच महान आहेत, हो की नाही? आपण त्यांच्या बाबतीत कृतज्ञ राहिलं पाहिजे हो, आणि देशाभिमान जागृत ठेवला पाहिजे हो. तर हे चंद्रावरून आठवलं, तुमचा एक बालमित्र आहे ना, त्याला खूप चंद्र आवड, खूप आवड. तुम्हाला आवडतो की नाही? आवड. मलाही आवडतो. मग काय म्हणाला? चक्क चंद्रावर जाऊ. बापरे, चंद्रावर जाऊ इतकं सोपं येते हो? आहे सोपं. कसं? अहो, कल्पनेने आपल्याला कुठेही जाता येतं की नाही? खरं सांगा, आपण कुठलीही कल्पना करू शकतो, कल्पनेने आपण कुठेही जाऊ शकतो. तर त्या मित्राला वाटलं, बघा 1995 साली ही कविता मी तुमच्यासाठी लिहिली होती. खरोखर गेलोय की नाही आपण चंद्रावर, चाललोय की नाही, यान सोडलंय की नाही, काही दिवसांनी आपण चंद्रावर राहायला जाऊ की नाही, आता मी नाही समजा, पण तुम्ही तर जाणार की नाही. नेक्स्ट जनरेशन, पुढची पिढी चंद्रावर नक्की जाणार आहे. चंद्रावर तुमची घर होणार आहेत. एवढंच नाही, वेगवेगळ्या ग्रहगोलांवर सुद्धा आता मानवी वस्ती व्हायला फार काळ उरलेला नाही. मग आणखीन मज्जा जायचं चंद्रावर, ऐका बरं. एक दिवस ठरवले की जावे चंद्रावर, तुमचा मित्र म्हणतोय. एक दिवस ठरवले की जावे चंद्रावर, चंद्रावरती बांधू म्हटले छानसे घर. वा वा वा वा, चंद्रावर घर, अरे वा, मला तर डोळ्यासमोर दिसायला सुद्धा लागलं. मग चंद्रावरती लागतील का पैसे? नाही. चंद्रावरती बांधू म्हटले छानसे घर, ऐस पैस जागा मिळेल म्हटले राहायला, टंचाईला नको तिथे तोंड द्यायला. राजू तर आनंदाने लागला नाचायला. ग्रहगोल मिळते ना सारे बघायला. वा, चंद्रावर इतर ग्रहगोल सुद्धा बघायला मिळतीलच की? चंद्रावरून जर का आपण निसटलो आई, ग्रहगोलांसारखे फिरू जन्मभर आई, हो तिथे गुरुत्वाकर्षण नाहीये, फिरतच राहू आपण. बॅट घेऊन टोलवताच अवकाशात बॉल, फटकन बॅट मारली की गेला बॉल अवकाशात, आणि मग काय होईल? बघता बघता होईल त्याचा चिमुकला ग्रह, तो बॉल सुद्धा ग्रहासारखा आसमंतभर फिरत राहील. कारण वजन रहित अवस्थेत पिसासारखी हो, हलका हलका इकडे तिकडे, घरात सुद्धा तरंगत राहो, किती मजा. दिसतंय का डोळ्यासमोर? घरामध्ये माणसं तरंगतायत, छताला लटकतायत, किती मजा. पृथ्वीपेक्षा खूप तेथे येईल मजा आई. चल चल चंद्रावरती जायची झाली मला घाई. हो, तुमच्या मित्राला चंद्रावर जायची घाई झालेली आहे. तुम्हाला झाली की नाही घाई जायची? अहो, माणसाची बुद्धिमत्ता इतकी अफाट, माणसाच्या बुद्धीला तोड नाही, अफाट आहे, खरोखर अफाट आहे. अहो, आता या माणसाच्या बुद्धीने आपल्याला काहीही अशक्य राहिलेलं नाही. इतर ग्रहगोलांवर जाऊन राहणं आता गरजेचं होणार आहे, कारण पृथ्वीवरती खूप गर्दी व्हायला लागलेली, हो की नाही? मग इतर ग्रहगोलांवर जायला काय हरकत आहे आपण? म्हणजे मग काय, चंद्रावर काय, इतर ग्रहगोलांवर काय,
राहायला जायचे दिवस आता फार लांब राहिलेले नाहीत. आम्हाला सोडून द्या, पण तुमच्या पिढीला नक्कीच ते भाग्य मिळणार आहे, एवढे तुम्ही भाग्यवान आहात, हो की नाही? मग चंद्रावर जाऊन आलेला हा तुमचा मित्र म्हणतो, हा नुसता चंद्रच का, इतर ग्रह गोलांची सफर का करायची नाही? खरं खरं झालंय ना आता, हो आता खरखर आपण चंद्रावरती चाललो आहे, इतर ग्रह गोलांवरती जायची आपली तयारी चालू झालेली आहे की नाही, हो की नाही? ये होई ना बात. मग हा तुमचा मित्र म्हणतोय, चला मंडळी, फक्त चंद्रच कशाला, इतर ग्रह गोलांवरती सुद्धा आपण जाऊयात. काय म्हणतो हा, इतर ग्रह गोलांची सफर करायची त्याची आयडिया. आई ग सहलीला चंद्रावरती जाऊ, आई ग सहलीला चंद्रावरती जाऊ, खूप दिवस करू मुक्काम सोबत नेऊ खाऊ, खूप दिवस करू मुक्काम सोबत नेऊ खाऊ. तुमचं खाऊ शिवाय भागत का? नाही. सहलीसाठी मिळेल का ग छोटेसे एक यान, सहलीसाठी मिळेल का ग छोटेसे एक यान, रंगीत रंगीत फुग्यांनी मग सजवू त्याला छान, रंगीत रंगीत फुग्यांनी मग सजवू त्याला छान, तेथून जाऊ सफरीला सरळ मंगळावर. बापरे, तेथून जाऊ सफरीला सरळ मंगळावर, छोटी छोटी बांधू घरे सर्व ग्रह गोलांवर, छोटी छोटी बांधू घरे सर्व ग्रह गोलांवर, बुध आणि शुक्र तर दिसतात रोज रोज. ओ किती तेजस्वी दिसतात रात्री बघा जरा, बुध आणि शुक्र तर दिसतात रोज रोज, भेट देऊ त्यांनाही घेऊ त्यांचा शोध. गुरुचे ग पाहू चंद्र शनीचे ही कडे, हो शनीला किती छान मोठं कडे दिसत. गुरुचे ग पाहू चंद्र शनीचे ही कडे, कोपिष्ट त्या ग्रहासाठी नेऊ थोडे पेडे. ओ सगळ्यात भीती मंगळाने शनीची, तर अशा या कोपिष्ट त्या ग्रहासाठी नेऊ थोडे पेडे. तापट आहे का ग मंगळ, तापट आहे का ग मंगळ म्हणून झाला लाल, तापट आहे काग मंगळ म्हणून लाल झाला, कुंडलीती असतो भोग त्याचा बोलबाला. दुर्बीण नेऊ भल्ली मोठी करू संशोधन, दुर्बीण नेऊ भल्ली मोठी करू संशोधन, सोबत तूच असल्यावर आणखी हवे कोण. हो आई सोबत असल्यावर आणखी कोण हवं कोणाचीही गरज नाही, आई सोबत असल्यावरती कुणाचीही गरज नाही. एक गोष्ट खरी आहे, आई सोय तुमचं भागतच नाही, हो की नाही? मग आपल्याला हे ग्रह तारे, हो चंद्र सूर्य नक्षत्रांचं खूप कुतूहल आहे. अहो मनोवेगाने, हो मनाचा वेग सगळ्यात प्रचंड अनाकलनीय आहे, क्षणात आपण कुठे पोहोचतो. मनोवेगाने गेलो तरच काही ठिकाणी आपण पोहोचू शकतो, इतके हे ग्रह आपल्यापेक्षा लांब आहेत. किती लांब, अहो तुम्ही कल्पनाच करू शकत नाही या विश्वाची सुद्धा. हे विश्व अनाकलनीय आहे. ओ तुम्ही शोधा मोठे झाल्यावर, शास्त्रज्ञ झालं हो की नाही, आणि मग असं मोठं मोठं संशोधन ते करतील. हो मग फाट वेगाने आपली यानं जातात, तरीही आयुष्य पुरत नाही इतके लांब ते आहेत. हे विश्व अनंत आहे, ज्याचं अंत नाही असं अनंत, आणि दररोज विस्तारते, अफाट आहे, कल्पनातीत आहे. असंख्य ग्रह गोलांचे शोध अजून लागलेलेच नाही, तर इतके ते दूर आहे. आणि गंमत म्हणजे आपल्या महान दुर्बिणीत सुद्धा ते येत नाहीत. मग असे काय करायचं मग आपण? हो काय, कल्पना स्वप्न. अशा वेळी आपली तहान आपण कशाने भागवतो, आपली हौस आपण कशाने भागवतो? स्वप्नाने, कल्पनेने. मग तुमचा हा बालमित्र तर हो कल्पना करण्यात फारच पटाईत आहे, तो कल्पनेनेच स्वर्गात गेला, कल्पनेनेच स्वर्गात गेला, आणि त्याने काय काय पाहिलं. हो त्याच्या मनात होत ते सगळं त्याने पाहून टाकलं. बापरे किती मजा, ऐका तर सफर स्वर्गाची काय पाहिलं त्याने. बघ नाग आई, काल मी स्वर्गामध्ये गेलो, बघ नाग आई काल रात्री मी स्वर्गामध्ये गेलो, स्वार झालो पतंगावर, होळीच नाही भ्यालो, पतंगावर बसून स्वारी स्वर्गामध्ये गेली. वा स्वार झालो पतंगावर मुळीच नाही, केव्हा शक्य? फक्त कल्पनेने आणि स्वप्नात.
मऊ ढगांच्या पायघड्यांवर वाटते किती छान, मऊ ढगांच्या पायघड्यांवर वाटते किती छान, महाल पाहून सप्तरंगी ते विसरलो पुरा भानो। स्वर्ग सुंदर असतो, फारच सुंदर असतो, ऐकलेलं आपण, अजून आपण पाहिला नाही, पाहता बघा मित्रांनी वर्णन केलेलं आहे कसा आहे तो। काय काय पाहिलं? कल्पवृक्षही होता तेथे गाय कपिला होती, मागताच मी मनात काही अलगद येई हाती, वा काय जादू आहे। काय आणखी किती सांगू, सापडती ना शब्द आई ग, मी काय काय पाहिलं, कस सांगू बाई तुला काय काय पाहिलं, मला तर शब्द सापडत नाही। काय आणखी किती सांगू, सापडती ना शब्द, हातामध्ये येती तारिका तारका, झालो पुरता लब्ध, लावताच तर तारका माझ्या हातात त्याची, वा रे वा, कल्पना करून पा, हात वर करा आणि बघा तारा हातामध्ये येतो का। हातामध्ये येती तारका झालो पुरता लुब्ध, चंद्र हसला पाहुनी मजला, चंद्र हसला पाहुनी मजला, जमली की दोस्ती, चंद्राचा मी मित्र झालो, दोघे मिळून खूप खेळलो, खूपच केली मस्ती। कशी कल्पना आहे मित्रांनो, चंद्राशी खेळण्याची, चंद्राला हात लावण्याची। हवं मग अशीच म्हटलं तुम्हाला, फार लांब राहिलेले नाही ते दिवस, आले आले तुमच्या नशिबाने, हे दिवस खूप जवळ आलेले आहेत, किती भाग्यवान आहात तुम्ही। हो चंद्राला हात लावणार आहात तुम्ही हो की नाही, किती मज्जा बाबांनो तुमची, फारच फारच मज्जा। मग चंद्र पाहून आलो आपण, स्वर्गात सफर करून आलो हो की नाही, मग आली का मज्जा की नाही, आली ना मज्जा। मग सध्या तुम्ही गणपतीची आरास बघतायत, आपण जरा जरा इकडे तिकडे वळून बघा, निसर्गाची आरास पाहिली का? अहो निसर्गा इतकी सुंदर आरास कोणी करूच शकत नाही, आपण फक्त त्याचे चित्र काढू शकतो, आपल्याला ते निर्माण करता येत नाही। चला जरा आजूबाजू वळून बघा, म्हणजे गणपतीची आरास तुम्ही एन्जॉय करता आहातच, परंतु जरा सृष्टीची आरास बघा। काय सध्या थांबू ना, मग तुम्ही आरास बघण्यात गुंग आहात, तुम्हाला वेळ नाही मला माहिती आहे। हो आता मी पण इथे थांबते, हो मला पण आरास बघायची, सृष्टीची बघायची, चंद्राची मगाशी दाखवले तुम्हाला, गणपतीची आरास आपण बघतोच आहोत रोज, तुम्ही फिरताच आहात, मजा करताच आहात, मग

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेवराव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बोलणार आहोत स्पेशल चिल्ड्रन्स, ज्याच्यावर कधीतरी आपण हसलो आहे, ज्यांच्याकडे बघून आपल्याला कधी कीव वाटली आली आहे, ज्यांच्याकडे बघून तुम्हाला वाटलं की बरं झालं आपल्या आयुष्यात असं नाही झालं. म्हणजे किती स्वार्थी झालो होतो आपण. जगायचा हक्क सगळ्यांना आहे. कोणावर कशामुळे काय आलंय हे विचार न करता दुसऱ्यांवर कॉमेंट करणं, गप्पा करणं हे आजकाल इतकं कॉमन झालेलं आहे ना. आणि अशाच हे जे स्पेशल चिल्ड्रन असताना त्यांची रिक्वायरमेंट स्पेशल असते, एक्स्ट्रा अटेन्शन त्यांना द्यावं लागतं, त्यांचं एज्युकेशन वेगळं असतं. आणि ह्या विषयावर काम करते आहे आदिती मोराणकर, ऍक्ट्रेस सुद्धा आहे ती. तुम्ही बऱ्याच तिचं ऍक्टिंग वगैरे पण पाहिली असेल बऱ्याच जणांनी, आवाजावरने तिला ओळखाल. तर आदिती राम राम.
1: राम राम.
0: आदिती सगळ्यात पहिले स्पेशल चाइल्ड म्हणजे काय?
1: खरं तर मूल म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये विभागणी करणं याचा हक्क आपल्याला नाहीये, पण काही गोष्टींनीच हे मूल वेगळं ठरतं. स्पेशल म्हणण्यामागचं कारण हे आहे की ते खरोखर स्पेशल असतात. दे आर ब्लेस्ड, म्हणजे मी त्यांना वेगळं किंवा अपंग असं नाही म्हणत, दे आर ब्लेस्ड. ते या सगळ्या मुलांपासून वेगळे आहेत ज्यांना डिप्रेशन येतं, ते या सगळ्या मुलांपासून वेगळे आहेत जे वेगळा काहीतरी वेडा विचार करतात, टेन्शन घेतात, स्ट्रेस घेतात. ही जी मुलं आहेत ना, हे गिफ्टेड आहेत, कारण यांना डिप्रेशन येत नाही, कारण यांना टेन्शन येत नाही, कारण यांच्या मनात सुसायडल अटेम्प्ट्स अर्थात आत्महत्येचे विचार येत नाहीत. दिसायला आपल्याच मुलांसारखी, फक्त मेंदूमध्ये थोडासा काही एक फरक असल्यामुळे आपल्या मुलांपेक्षा थोडी वेगळी ठरणारी ही मुलं. साधारणतः आपल्याही वेळेला जेव्हा आपण लहान होतो त्यावेळेला बाळूदादा ढ कॅटेगरी ही जी असायची ना, त्या कॅटेगरीची जी मुलं आहेत त्यांना स्पेशल असं समजलं जातं, की कुठल्या तरी क्षेत्रात ते थोडं कमी परफॉर्म करतात किंवा त्यांची अध्ययनाची क्षमता थोडीशी कमी असते, म्हणून त्यांना आपण स्पेशल म्हणतो.
0: हे जेनेटिक असतं?
1: खरं तर जेनेटिक कमी प्रमाणात असतं, पण बेसिकली याच्या मागचं खरं कारण सायन्सला आजपर्यंत सापडलेलं नाही. खूप कारणं जेव्हा आपण त्याचा अभ्यास करत असतो किंवा अशा प्रकारचं काउन्सिलिंग करत असतो तेव्हा काही कारणं प्रामुख्याने आता माझ्यासमोर आली आहेत. हीच ऑथेंटिक आहेत असं मी म्हणू शकत नाही, कारण आज कुठल्याही पेपरवर ते लिस्टिंग नाही आहे. पण माझ्या लक्षात ज्या गोष्टी आल्या आहेत ना, तर एकतर लग्नाचं वाढत चाललेलं वय, उशिराने लग्न करणं.
0: नाही पण हे स्पेशल चाइल्ड पहिल्यापासूनच होते.
1: नाही नाही, ते सांगते मी. स्पेशल चाइल्ड मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हाच ते न्यूरोटिपिकल आहे का न्यूरोडायव्हर्जंट हे लक्षात येतं ना. मूल जन्माला येण्याचा काळ काय आहे, एक्झॅक्टली मूल जन्माला येण्याचा काळ काय आहे, म्हणजे तुमचं लग्न जसं आपल्या वेळेला आपल्या 23व्या वर्षी 25व्या वर्षी लग्न झालं, 24-25 वर्षाचे असताना आपल्याला मूलबाळ झाले, हे योग्य वय असतं. आता काय होतंय, 30व्या वर्षापर्यंत करिअर करणार, मग 31व्या 32व्या वर्षी लग्न करणार, मग जर करिअरमध्ये सेटल नसेल तर मग आपण आधी करिअर नीट करून घेऊ, फिनान्शियल कंडिशन करून घेऊ, मग बाळ जन्माला घालू, असं होता करता 33-34व्या वर्षी प्रेग्नन्सी घेऊन किंवा चान्स घेऊन नंतर बाळ जन्माला येते. या प्रकारामध्ये त्या मुलांमध्ये डिसऑर्डर्स निर्माण होत आहेत लेट प्रेग्नन्सीजमुळे. काही लोकांची लग्न लवकर होत आहेत पण करिअर प्लॅन करताना अगेन प्रेग्नन्सी लेट होत आहेत. काही लोकांची लग्न उशिरा झाली आहे, लगेच बाळ कन्सिव्ह करायचं आहे पण प्रयत्न करूनही होत नाहीये, मग IVF, टेस्ट ट्यूब बेबी हे प्रकार केले जातात, त्यातनंही या डिसऑर्डर्स निर्माण होत आहेत. काही लोकांची लग्न वेळेत झालेली आहेत, प्रेग्नन्सी वेळेत प्लॅन झालेली आहे पण बायकांना असणारी जंक फूडची सवय, इतर व्यसनं, ड्रिंकिंग असेल, स्मोकिंग असेल, या सगळ्याचा परिणाम म्हणून बाळांमध्ये काही अक्षमता निर्माण होत आहेत. याही पलीकडे बाळ सुदृढ जन्माला येत आहे, छान बाळ आहेत, नॉर्मल आहेत, पण खरं तर ऑटिझम, ADHD ह्याची चिन्हच वयाच्या 3 वर्षापर्यंत दिसायला लागतात. तोपर्यंत आपल्याला सगळं नॉर्मल वाटत असतं.
0: माइलस्टोन्स पण नॉर्मल असतात.
1: येस येस येस, म्हणजे थोडेफार मागे पुढे असतात. आता ते मी पुढे सांगेनच तुम्हाला की याच्यानंतर नॉर्मल मूल जन्माला आल्यानंतर सुद्धा आजकाल मुलं ऑटिस्टिक होता आहेत, ज्याला आपण व्हर्च्युअल ऑटिझम म्हणतो. मोबाईल वाईट वाटतं. अगदी परवा हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो, शेजारी एक टेबल होता, मागे एक टेबल होता. शेजारच्या टेबलवर नवरा बायको आणि त्यांचं 4 वर्षाचं मूल अशी फॅमिली होती. मागच्या टेबलवर 2-3 मित्रांच्या फॅमिली एकत्र आल्या होत्या, त्यांच्याही मध्ये 4-5 वर्षाची 3-4 मुलं होती. हे दोघंच नवरा बायको असल्यामुळे आणि त्यांना एकमेकांशी बोलायचं असल्यामुळे किंवा मेनू डिस्कस करायचं असल्यामुळे त्या मुलाच्या हातात मोबाईल होता. त्या 4 वर्षाच्या मुलाचे डोळे अक्षरशः पाणी गळून गळून, डोळ्यांना टोपसे आले होते, म्हणजे लाल झाले होते, डोळे सुजले होते, पण तो मुलगा मोबाईल द्यायला तयार नव्हता.
0: म्हणजे मोबाईल बघून बघून त्याच्या डोळ्यांना त्रास झाला.
1: एक्झॅक्टली, आणि मोबाईल बघूनच व्हर्च्युअल ऑटिझम होतो आहे. व्हर्च्युअल ऑटिझमचं एक उदाहरण जे माझ्याकडे मूल येतं त्याचं सांगते. मुंबईची फॅमिली आहे. आज मुंबईवरनं नाशिकला येणं सोपं नाहीये, पण ते फक्त त्या मुलासाठी नाशिकला शिफ्ट झालेत. त्याचं कारणच हे आहे की आई नर्स आहे, रॉयल तिचं हे आहे, म्हणजे तिचं जे क्षेत्र आहे ते रॉयल आहे, ती खरोखर मदत करते किंवा सेवा करते दुसऱ्यांची. तिच्या बाबतीत हे व्हावं हे दुर्दैव आहे, पण ती नर्स असल्यानंतर ज्यावेळेला कोरोना काळात तिचं बाळ 3.5 वर्षाचं झालेलं होतं, नॉर्मल होतं, बोलत होतं, गोष्टी ऐकत होतं, गोष्टी सांगत होतं, चालत होतं, त्यावेळेला कोरोना काळात तिला नाईट ड्युटी लागली. आता नाईट ड्युटी लागल्यानंतर पर्याय काहीच नव्हता, कारण कोरोना काळात सगळ्यांनाच जे काय आपल्या मागे लागले ते सगळंच पार पाडायचं होतं. मग तिने सासूबाईंना सांगितलं की आई तनिष्क झोपेपर्यंत तुम्ही त्याला मोबाईल दाखवा, कारण नाही तर तो तुम्हालाही झोपू देणार नाही. आणि मग तो झोपल्यानंतर मोबाईल काढून,
2: मोबाईलची सवय नव्हती,
1: नाही फार सवय नव्हती, कारण आजीशी खेळणं आणि आई घरी असायची ना, आईला नाईट ड्युटी नसायची, आई वेळेत झोपवायची, वेळेत जेवण घालायची आणि वेळेत त्याला झोपवून द्यायची. आता नाईट ड्युटी लागल्यानंतर आई जवळ नाही, गोष्टी सांगणारं कोणी नाही, म्हणून आईने सांगितलं आजीला की मोबाईल दाखवा, तो झोपला की मोबाईल काढून घ्या. आजीची पण चूक नाही, आजीचं वय झालंय, दिवसभर आजी पण थकलेली आहे. आजीला झोप लागून जायची आणि तो तिचा नातू सकाळी एकतर आई येईपर्यंत मोबाईल बघत असायचा, नाही तर मोबाईलची बॅटरी संपेपर्यंत मोबाईल बघत असायचा. केवळ 3 ते 3.5 महिन्यामध्ये हा मुलगा 100% ऑटिस्टिक झाला.
2: म्हणजे काय,
1: म्हणजे तो फक्त हात आपटायचा, हँड फ्लॅपिंग म्हणतो आपण त्याला, डोळे फिरवायचा, एका गोष्टीकडे बघण्याची क्षमता त्याची नष्ट झाली. कोणीही आवाज दिल्यानंतर त्याला रजिस्टरच व्हायचं नाही की माझ्याशी बोलतायत किंवा मला हाक मारतायत, स्वमग्न होत गेला तो.
2: त्याच्या त्यावेळेस त्याच्या हातात मोबाईल असो नसो,
1: मोबाईल असो नसो, आपण मोबाईलवर जसं स्वॅप करतो डावीकडनं उजवीकडे, वरून खाली, खालून वर, फक्त तेवढीच त्याच्या हातांची हालचाल आणि कान बंद, काहीच ऐकू यायचं नाही. फक्त मोबाईल वाजला कुठे, मोबाईलची रिंग वाजली की त्याला बरोबर ऐकू यायचं. दुसरी केस, 3 वर्षाचा मुलगा.
2: म्हणजे ह्याच्यात नेमकं तो काय करत असेल?
1: त्यांनी फक्त मोबाईलचंच ऐकायचं स्वतःला ठरवून घेतलं आणि मोबाईल मध्ये तो लॉक झाला.
2: नाही पण हातात मोबाईल नसताना तो काय करत होता नेमका?
1: मग त्याच्या इमॅजिनेशन मध्ये मोबाईल असतो, तो काहीतरी खालीवर चित्र बघत
2: असतो,
1: यालाच व्हर्च्युअल ऑटिझम म्हणतात.
2: म्हणजे तो एक फॅन्टसीच्या जगात असतो आणि त्याला पाहिजे ते बघत असतो.
1: येस, म्हणजे आता
2: डिटेल बोल.
1: आता जर आपण बघितलं तर पबजी सारख्या गेमचा इतका पगडा आहे मुलांवर की मागच्याच आठवड्यात एक रील आला होता, पबजी गेम असतो ज्याच्यामध्ये आपण प्लेयर म्हणून आपल्या हातात गन असते आणि आपण समोरच्या माणसाला मारत सुटायचं असतं. आपण जेवढे जास्त माणसं मारू तेवढे आपल्याला पॉईंट्स मिळतात. बरं, या पॉईंटचा खऱ्या आयुष्यात उपयोग काही नाही. अगेन इट्स अ सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन की माझ्याकडे एवढे पॉईंट्स आहेत आणि मी एवढे शत्रू मारलेत. त्याचा इतका पगडा मुलांवर बसतोय की मुलांची भाषा बदलतीये. म्हणजे जे मुलं पहिले आपल्याकडे नमस्कार करायचे वाकून, ते मुलं आता मी तुला मारेन, मी तुला तोडेन, मी तुला गोळ्या घालेन. म्हणजे अगदी लहान लहान मुलं सुद्धा मेरको पेन्सिल देते.
2: कोणत्या वयाच्या मुलांबद्दल बोलतोय?
1: हे अक्षरशः 3-4-5 वर्ष ते 12-13-14 वर्षाच्या मुलांची केस आहे. अगदी त्या मुलांना अक्षरशः झटके देऊन सरळ करावं लागतंय. हातात मोबाईल नसतानाही ते हाताने गोळ्या मारण्याचे हे करतायत, ऍक्शन्स करतायत, तोंडाने ठोठो आवाज काढतायत, कोणीही हाक मारली की लक्ष देत नाहीयेत.
2: आणि हे फक्त त्यांना
1: समजतच नाही. ऍक्च्युली समजलं तर लक्ष देतील ना, पण ते लॉक होऊन गेलेले आहेत. यालाच आपण स्वमग्न म्हणतो. काही मुलं बिचारी जेनेटिकल डिसऑर्डरमुळे स्वमग्न आहेत, पण काही मुलं या मोबाईलमुळे. म्हणजे अक्षरशः मला परवा त्या हॉटेलमधल्या फॅमिलीला सांगावं असं वाटत होतं, पण माझ्या लेकीने मला थांबवलं, म्हणाले आई असं सांगितलंस ना तर राग येतो लोकांना, त्याच्यापेक्षा वेगळ्या माध्यमातून सांग, काहीतरी एक रील बनव, काहीतरी म्हणजे मग इन्फ्लुएन्सर म्हणून तुझ्या मागे येतील, म्हणाली की या मॅडम छान सांगतात बरं का, पण तू असं 1-to-1 सांगायला गेलीस ना तर पॅरेंट्सला राग येतो. आणि हा मी अनुभव घेतलाय, ज्या ज्या वेळेला मी पॅरेंट्सला अवेअर केलंय ना, म्हणजे किती प्रकारे सांगून बघितलं मी प्रेमाने सांगून बघितलं की मॅम तुमचं बाळ खूप गोड आहे, स्मार्ट आहे, नका ना त्याला मोबाईल देऊ, तर त्यांचं म्हणणं असतं आजच दिलाय, रोज देत नाही. मग ते बसच्या प्रवासात असू दे, ते लोकलमध्ये असू दे, ते हॉटेलमध्ये असू दे, ते मूवी थिएटरमध्ये असू दे. मूवी थिएटरमध्ये तुम्ही 3 तास त्याचं तिकीट काढलं आहे, त्याला नेलंय, बघू दे ना पिक्चर. तिथे आम्हाला पिक्चर बघता यावं म्हणून मुलाच्या हातात मोबाईल असतो आणि पॅरेंट पिक्चर बघत असतात.
2: फक्त स्वार्थ,
1: स्वार्थ. आणि हा स्वार्थ त्यांच्या काहीही उपयोगी पडणार नाही, याच्यातनं त्या मुलाचं आयुष्यभराचं नुकसान आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही.
2: बरं, आदित्य आता आपण याच्यावर डिटेल बोलूया. अशी केस तुझ्याकडे आली
1: व्हर्च्युअल ऑटिझम.
2: आता व्हॉट इज ऑटिझम?
1: ऑटिझम म्हणजे स्वमग्नता. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असतात, मेंदूमध्ये काही पेशींची जोडणी होत नाही, त्याच्यानंतर ती जोडणी न झाल्यामुळे ते जे काय काम करता आहेत त्याचा अनुभव रजिस्टर होत नाही. म्हणजे एक साधी गोष्ट आपण असं समजू की पाऊस पडल्यानंतर चिखल झालेला असतो, त्याच्यावरनं आपण जायला जर सुरुवात केली आणि रोज त्याच रस्त्याने जायला लागलो तर तिथे पायवाट तयार होते. म्हणजे बाकी ठिकाणी गवत उगवेल, पण त्या पायवाटेवरनं आपण जायला लागलो तर ती पायवाट पक्की होते आणि ती तशीच राहते. साधारणतः मुलांचं वय 0 ते 8 वर्ष, याला आपण गोल्डन एज म्हणतो. 0 ते 8 वर्षामध्ये ही मेंदूची जोडणी आणि या पायवाटा पक्क्या करणं हे महत्वाचं काम असतं. दुर्दैवाने आपल्याकडे तीही एक मिसकन्सेप्ट आहे की वयाच्या या वयाच्या मुलांमध्ये प्री स्कूल म्हणजे शाळेत जायच्या आधीची तयारी, लिहिणं आलं पाहिजे, बोलणं आलं पाहिजे, रिडिंग आलं पाहिजे. खरं तर हे वय या गोष्टींसाठी नाही. हे वय खेळण्यासाठी आहे आणि खेळता खेळता शिकण्यासाठी आहे. हे आपण विसरून जातो. आपल्याला फक्त असं वाटतं की नाही, अमुक गोष्ट केली, अमुक शाळेत टाकलं की माझा मुलगा डायरेक्ट तिथून पुढे काय म्हणू, आपण इंजिनियर होऊनच बाहेर पडेल. म्हणजे आपण आपलं कर्तव्यपूर्तीकडे लक्ष देतो. पण याच्यामध्ये जेव्हा हे 0 ते 8 वर्षाचं वय आपण मिस करतो आणि ही न्यूरॉन्सची जोडणी जेव्हा मिस होते ना, त्यावेळेला मुलांना हे लक्षात येतं की अरे मला गणित जमत नाही आहे, अरे मला पीच्या ऐवजी मी क्यू लिहितो आहे. मिरर इमेजेस होतात जे आपल्याला तारे जमीन परमध्ये बघायला मिळालं. त्याच्यानंतर माय नेम इज खानमध्ये पण आपण एक डिसऑर्डर बघितली. या ज्या डिसऑर्डर्स आहेत ना, या 0 ते 8 वर्षामध्ये न्यूरॉन्सची जोडणी नीट न झाल्यामुळे तयार होतात. मग याच्यासाठी काय करायचं, तर मुलांना अनुभव आधारित काही गोष्टी करायला द्यायच्या. मग आपण त्यांना लेगोज देतो, ब्रिक्स देतो, किंवा आय टू हँड कोऑर्डिनेशनच्या गोष्टी देतो. म्हणजे तुम्ही अजूनही जर बघाल ना, तर कित्येक मोठ्या माणसांना सुईत दोराने ओतायत. नजरेत आज दोष जाऊ दे, पण ते कोऑर्डिनेशनच जमत नाही की त्या सुईच्या नाकामध्ये आपल्याला बारीक याच्यात दोरा टाकायचा आहे. कारण लहानपणापासून आय टू हँड कोऑर्डिनेशन झालं नाही. कित्येक लोकांना कणिक मळायला त्रास होतो, स्क्रू फिरवायला त्रास होतो, कारण फाईन मोटर स्किल्स, कार्यक्षमता ज्याला आपण म्हणतो, त्या डेव्हलप झाल्या नाही.
2: पुढे
1: होतं कित्येक लोकांना नाही जमत.
2: हो
1: अडल्ट्समध्ये पण आहेत या गोष्टी, फक्त ते सांगत नाहीत. कारण ते काय करतात, मग जर फिरवायला जमत नाही प्लंबर बोलवून फिरवून घेतील, पण स्वतःचं स्वतः करायला जमत नाहीत. काही कित्येक गोष्टी लोकांना प्रत्येक वेळेला माणूस हायर करावा लागतो. याचं कारणच हे आहे की 0 ते 8 वर्षामध्ये या गोष्टी मुलांकडनं करून घेतल्या गेल्या नाही, आपल्या आपोआप झाल्या. कारण आपण विहिरीतनं पाणी काढायचाही सराव केला, आपण हापसे पण मारले, आपण लिंगोरच्या पण खेळलो, म्हणजे त्याच्यामुळे आपली बोट स्ट्रॉंग झाली, आपण आईबरोबर कणिक भिजवताना मदतही केली, त्यावेळेला आपले फाईन मोटर स्किल्स हाताचे डेव्हलप झाले. आपण लहानपणी ज्या ज्या गोष्टी केल्या ना, आता मला खरंच सांग, यातल्या किती गोष्टी आत्ताच्या पिढीची मुलं करतात?
2: करतच
1: नाहीत. आणि त्याच्यामुळे त्यांचे अनुभवच संपलेत. बरं, ते करायला गेले तर आपण काय म्हणतो?
2: म्हणजे तुझं म्हणणं आहे का ती गरज आज पण आहे?
1: एक्झॅक्टली. कारण आजही आपण माणूसच आहे ना.
2: मग आपण इव्हॉल्व्ह होतो,
1: पुढची पिढी ही माणूसच आहे. इव्हॉल्व्ह होतो म्हणजे हे इव्होल्युशन एवढं फास्ट तर नाही ना की माकडाचा माणूस झालेला आहे. माणूसच आहे. स्मार्टर पिढी येते आहे मान्य, ती डिजिटल होणार आहे हेही मान्य, पण डिजिटल फीड तुम्ही त्याला किती द्याल
2: आणि कधी द्याल, कोणत्या वयात द्याल,
1: किती द्याल आणि कसं द्याल, याचे खूप छान गंमत सांगते मी. ज्यावेळेला मी अमुक एका पॅरेंट्सला सांगितलं की सर नका ना मोबाईल दाखवू, त्रास होतोय, तो मोबाईल जवळ न बघतोय, तो बघणारच नाही का? तो बघेल, कारण तुम्ही मोबाईल बघताय त्याच्या समोर, तुमच्या हातात मोबाईल आहे, तुम्ही त्याला सांगताय मोबाईल ठेव, तो का ऐकेल? तुम्ही बघताय तर तोही बघणारच आहे. पण निदान ते कंटेंट तुम्ही थोडा वेळ लॅपटॉपवर दाखवा, नाहीतर टीव्हीवर दाखवा. स्मार्ट टीव्ही आहेत आजकाल, टीव्हीवर दाखवा, पण थोडा वेळ दाखवा. त्या बालकांनी काय करावं? मॅडम आम्ही त्याला तर मोबाईल देत नाही, आम्ही मोठा स्मार्ट टीव्हीज घेऊन टाकला. इज दिस द सोल्युशन? म्हणजे आपण खरोखर जखम मांडीला आणि मलम शेंडीला असं नाही करत आहे का? किंवा जी जखम नाहीच आहे ती निर्माण नाही करत आहे का? या गोष्टी लक्षातच येत नाही आहे पालकांच्या. का बरं आधी एवढे ऑटिस्टिक मुलं दिसत नव्हते? का बरं आधी 10 मध्ये 1 किंवा 2 मुलं असायचे आणि आता 4 मध्ये 1 हे प्रमाण झालेलं
2: आहे? काय बोलतेस?
1: 4 मध्ये 1.
2: एक मिनिट, हे 4 मध्ये 1 कधीपासून सुरू झालेत?
1: आफ्टर कोरोना.
2: हो,
1: कारण त्याची कारण ही आहेत. आपण ज्यांना कोरोना बेबीज म्हणतो, कोरोना काळात ज्या मुलं जन्माला आले त्यातली बरीच मुलं अशी होती की जे अनवॉन्टेड अनप्लॅन्ड बेबीज आहेत. आणि हे खरं आहे, म्हणजे ऐकायला चुकीचं वाटत असलं तरी कित्येक फॅमिलीजमध्ये अनवॉन्टेड मुलं जन्माला आले आणि प्रेग्नन्सी आहे आणि आता कोरोनामध्ये डॉक्टरकडे जाऊन काही करू शकत नाहीये म्हणून ती प्रेग्नन्सी कॅरी केली गेली. 2 मुलांमध्ये भयंकर अंतर निर्माण झालंय. 10-10, 12-12 वर्षांनी दुसरं मूल झालेलं आहे, म्हणजेच उतार वयात मूल झालंय, ते एक कारण आहेच. प्लस मुलांना जी डेव्हलपमेंट, म्हणजे मुलाला घडवणारे ना 3 फॅक्टर असतात, एक पालक असतात, दुसरी शाळा असते आणि तिसरा समाज असतो. या 3ही गोष्टी एकत्र आल्या ना तर मुलाचं जी जडणघडण असते ती उत्तम होते. घरातनं पालक शिकवतात, घराबाहेरचे जे दुसरं घर असतं शाळा तिथे शिक्षक शिकवतात, आणि या 2 ठिकाणी मूल जेव्हा नसतं त्यावेळेला ते समाजात असतं, म्हणजेच ते गार्डनमध्ये असतं, ते बसमध्ये असतं, ते कुठेतरी प्रवासात असतं, ते रस्त्यावर असतं, ते भाजी बाजारात असतं, म्हणजे ते समाजात असतं, त्यावेळेला समाज त्याला शिकवत असतो. मग या 3 ठिकाणच्या या 3 सिस्टीममध्ये कोरोना काळात कटडाऊन झाला ना, कुठे राहिले मुलं? फक्त पालकांजवळ. पालकांजवळ मुलं राहिल्यानंतर पालक त्यांना शाळेचा एक्सपिरियन्स देऊ शकत होते का? ऑनलाईन शाळा तुम्हाला काय शिकवणार होत्या? त्याच्यामुळे शाळा
2: मोबाईलच.
1: एक्झॅक्टली. त्याच्यामुळे शाळा हा फॅक्टर तिथे आपण बाजूला ठेवला. आपण क्वारंटाईन होतो, आपल्याला घरातच राहायला सांगितलं गेलं होतं, म्हणजे समाज हा फॅक्टर सुद्धा आपण ले कट डाऊन करून टाकला. आणि ज्या पालकांवर या मुलांची जबाबदारी होती त्या पालकांची चूक आहे असं मी म्हणत नाही. तो पालकवर्ग इतका चिंतेत होता, इतका फ्रस्ट्रेटेड होता, आजूबाजूला माणसं पटापटा मरत होती, कित्येक घरातले कर्ते पुरुष कर्त्या बायका जात होत्या अशा मानसिकतेमध्ये जिथे आयुष्याची खात्री नाही, जिथे फिनान्शियल कंडिशन आपला आर्थिक सपोर्ट काय असणार आहे, इथून पुढचं आयुष्य कसं असणार आहे याचं आपल्याला काहीच माहीत नाही, अशा काळात जन्माला आलेल्या त्या मुलांकडे त्या पालकांनी कसं लक्ष द्यावं. मग त्यावेळेला मोबाईल हा एकमेव पर्याय होता किंवा मनोरंजनासाठी टीव्ही हा एकमेव पर्याय होता जे पालकांनी निवडलं, कारण ते सोपं होतं, घरातल्या घरात चार्ज होत होतं, ऑनलाईन रिचार्ज होत होतं, त्याच्यामुळे पालकांनी तो पर्याय निवडला. पण त्याची जर तू बघशील ना, म्हणजे कित्येक लोकांना, मोठ्या लोकांना सुद्धा त्या मोबाईलच्या स्क्रीनमुळे चष्मे लागून गेले. फक्त बाहेरचा परिणाम दिसला आपल्याला, पण मुलांच्या मेंदूवर त्याचा भयंकर परिणाम झाला, कारण मुलांना सोशल जे असते ते मिळाली नाही, सोशल डेव्हलपमेंट झाली नाही, घरात सगळेच डिस्टर्ब असल्यामुळे मुलांची इमोशनल डेव्हलपमेंट झाली नाही, म्हणजे एसक्यू इक्यू हा बाजूलाच राहिला. उतारव्यात जन्माला आल्यामुळे कदाचित त्यांचा आयक्यू आधीच कमी आलेला आहे किंवा त्यांना काहीतरी डिसऑर्डर घेऊन ते जन्माला आले आहेत, सगळेच असं मी म्हणत नाही, पण मॅक्झिमम नंबर्स त्याच्यामुळे आता वाढलेले आहेत आणि त्याच्यावर काम करणं गरजेचं झालंय. पण दुर्दैव असं आहे की आमच्या मुलाला हा प्रॉब्लेम आहे हे पालक मान्यच करत नाहीत, त्याच्या मागे सुद्धा खूप वेगवेगळी कारणं आहेत. जसं मी मगाशी म्हटलं की आपल्याकडे एखादी गोष्ट डिले होते हे कळतं की अरे आमचं बाळ अजून पालथं पडत नाहीये, अरे हा अजून चालत का नाहीये, हा अजून बाप बाप बाप बाप एवढंच म्हणतो. किंवा मगाशी मी म्हणत होते की 3 वर्षाचं एक मूल माझ्याकडे आलं, त्याच्या आईवडिलांनी एक बोल्ड स्टेटमेंट केलं की हा मुलगा बहिरा आहे मॅडम. म्हटलं कशावरनं? नाही म्हणतो, ऐकतच नाही. गरीब फॅमिली आहे, वडील हॉटेलमध्ये काम करतात, आई धुणी भांडी करते, एकुलता एक मुलगा तो लहान एवढासा 3 वर्षाचा, इतकं गोड पिल्लू आहे ते. आल्यानंतर असा समोर बसला होता, कुठेच नाही, शून्यात नजर, हालचाल काहीच नाही. मी म्हटलं ऐकत नाही म्हणजे कधीच ऐकलं नाही का? नाही म्हणे, मोबाईलची रिंग ऐकतो. म्हटलं हे गंमत आहे, मोबाईलची रिंग ऐकतो मग ऐकू येत नाही किंवा बहिरा आहे असं कसं म्हणता तुम्ही, प्रयोग करून बघू म्हटलं. त्यांना म्हटलं तुमचा मोबाईल सायलेंटवर टाका, माझा मोबाईल पण मी सायलेंटवर टाकते. मी त्यांना माझा नंबर डायल करून दिला, म्हटलं रिंग द्या माझ्या मोबाईलवर, माझा सायलेंटवर आहे हा मोबाईल, फक्त व्हायब्रेट होतोय. त्या व्हायब्रेटरमध्ये सुद्धा तो इतका शार्प ऐकला त्यांनी तो व्हायब्रेटर की उठून शोधायला लागला मोबाईल कुठे वाजतोय. मग त्या मुलाला बहिरं कसं म्हणावं? पण इतर वेळेला तो मुलगा कशालाच होकार देत नाही, कशालाच रिस्पॉन्ड करत नाही, कुठल्याच गोष्टीकडे बघत नाही, हे काय आहे? तर त्याचं कारण हे आहे की घरात चौथं माणूस नाही त्या बाळाशी खेळायला. आई धुणेभांडे करताना त्याला घेऊन जाते, ज्यांच्या घरी धुणेभांडे करते त्या बायका कटकट करतात, मग ती मोबाईल देऊन टाकते. आई भांडे घासत असताना तो मुलगा तिथे बसून मोबाईल बघत असतो, त्याच्यामुळे त्याला असं, आणि आई थोडी त्याच्याशी बोलणार, इकडे भांडे घासेल का त्याच्याशी बोलेल, त्याच्यामुळे त्याला
2: काय बघतात ग?
1: काहीही बघतात, युट्यूब त्यांना इतकं छान कळतं, स्वॅप स्वॅप करून काही जे समोर येईल, कारण त्यांना हे कळतं ना की कोणीतरी आपल्याशी बोलतंय, काहीतरी आवाज येतोय, काहीतरी चित्र हलतंय, बरं रंगीत आहे, एंटरटेनिंग आहे.
2: पण त्यांना समजतं का ते?
1: समजत काहीच नाही, त्याच्यामुळे आपण काय बघतोय हे काही कळत नाही, कारण त्यांना एक खाद्य मिळतं ना मेंदूला, मेंदूला गुंतवून ठेवण्याचं एक खाद्य मिळतं. मी तेच म्हटलं ना, आवाज येत असतो, रंग दिसत असतात, हालचाल दिसत असते, आणि त्याच्यामुळे बाकी ठिकाणी काही हालचालच नाही ना.
2: ते बघत आपली स्टोरी निर्माण करत असतील का?
1: इमॅजिनेशन मध्ये जातात आणि ते त्याच्यात गुंतून जातात, त्यांना बाह्य जगाचं काहीही घेणं देणं नसतं, कारण आपण इनपुट द्यायला कमी पडलो ना. तुम्ही जर गिरणीच्या खाली डबा ठेवलाय तर वरून गहू टाकले तर कणिक पडेल ना, तुम्ही गहूच टाकत नाही आणि मग नंतर तुम्ही कणिक का पडत नाही म्हणून तुम्ही चिंता करताय. इनपुट्स तर द्या त्या मुलाला. ती आई भांडे घासताना त्याच्याशी एक शब्द बोलायला तयार नाही. तो जेव्हा घरी येईल त्यावेळेला त्याचे बाबा लगेच हॉटेलमध्ये निघून जातात की घरी कोणीतरी पाहिजे म्हणून, तो माणूस थांबलाय कुलूप लावायला नको म्हणून. आपले आई आणि मुलगा घरी आले की बाबा निघून जात आहेत हॉटेलवर, ते रात्री 11:30 येत आहेत, त्याच्याशी कोणी बोलतच नाहीये, तर तो काय इनपुट्स घेईल? ही आई आहे, हा बाबा आहे, आई पाणी दे का मागेल? त्याला पाणी हवं असलं की तो आईचं बोट धरतो, माठ्याकडे घेऊन जातो, ती लगेच त्याला पाणी देते. कष्ट तर करू दे, त्याला म्हणू दे ना आई पाणी दे, मग पाणी दे ना. त्या मुलाला कळलंय की मी काही नुसतं बोट दाखवलं की मिळतंय, मग तो बोलायचं कष्टच घेत नाही, आणि बोलेलच कसं जर त्याच्याकडे शब्द संपत्ती नाही तर. बरं, जे मोबाईलमध्ये बघतोय ते हिंदी आहे इंग्लिश आहे, ती भाषाच त्याला माहीत नाहीये, मग तो त्यातले शब्द कळत आहेत, ऐकू येत आहेत, पण हा शब्द कुठे वापरायचा याचं ज्ञानच नाही. या सगळ्या कन्फ्युजन मध्ये ती मुलं मग लॉक होत आहेत आणि मग त्याला आपण व्हर्च्युअल ऑटिझम किंवा ऑटिस्टिक ही कन्सेप्ट देतोय. त्यात काही हायपर ऍक्टिव्ह आहेत, मोबाईल काढून घेतला की वस्तू फेकतील, चावतील, स्वतःचं डोकं आपटतील, नाही तर समोरच्याला हर्ट करतील. ह्या गोष्टी सुद्धा खूप वाढलेल्या आहेत.
2: मग याच्याकडे तुम्ही तुमची लाईन ऑफ ट्रीटमेंट काय याला?
1: मूल आल्यानंतर आधी आम्ही विचारतो की हे नक्की कशामुळे झाले, कारण काय आहे मुलगा असा होण्यामागचं, म्हणजे ते जेनेटिकल डिसऑर्डर आहे, म्हणजे जन्मदा आहे का, 3 वर्षाचं होईपर्यंत. कित्येकदा असं पण लक्षात आलंय की मुलं नॉर्मल असतात, ज्या वेळेला ते 2.5-3 वर्षाची किंवा 2 वर्षाची होतात त्यावेळेला काहीतरी जीवघेणा आजार होतो डायरियासारखा, की त्यात खूप अॅनिमिक होऊन जातात, आणि ज्या वेळेला ते अॅनिमिक होतात त्यावेळेला अगेन न्यूरॉन्सवर परिणाम झालेला असतो. त्याच्यामुळे त्या अॅनिमिक कंडिशनमधली मुलं नंतर ऑटिस्टिक याच्याकडे वळतात. ऑटिझममध्ये सुद्धा लेवल्स आहेत, माइल्ड आहे, मॉडरेट आहे, हायपर आहे. मग त्या मुलाकडे बघून आपल्याला ठरवावं लागतं की हा मुलगा ऑटिस्टिक आहे का, हा हायपर ऍक्टिव्ह आहे का हा फक्त लर्निंग डिसेबल्ड आहे.
2: तिन्हीतला फरक सांग.
1: तिन्हीतला फरक म्हणजे स्वमग्न असतात ऑटिस्टिक मुलं. ADHD म्हणजे हायपर ऍक्टिव्ह जी मुलं असतात ना, ती सतत तुम्हाला काही ना काहीतरी एनर्जेटिक काम करताना दिसतील, नाही तर किंचाळतीलच, नाही तर मारतीलच, म्हणजे खूप अग्रेसिव्ह असतात ती मुलं, हायपर असतात. आणि LD म्हणजे नॉर्मलच असतात, जे मी मगाशी म्हटलं ढ कॅटेगरी, की त्यांना कुठल्या तरी एका विषयात आकलन कमी असतं, पण नॉर्मल शाळेत जात असतात, शिकत असतात, पण त्या अमुक विषयामध्ये आकलन कमी असतं. मग त्यांना आपण प्रॉपर जसं आपण ट्युशन किंवा कोचिंग सारखं काहीतरी देऊन, पण रिगरस कोचिंग द्यावं लागतं, कारण एकदा दोनदा सांगून लक्षात येत नाही, आणि थोड्या पद्धती बदलून रेमेडियल पद्धतीने शिकवावं लागतं. तर ही LD ची मुलं त्यातनं रिकवर होतात. रेमेडियल पद्धत म्हणजे साधी गोष्ट आहे, जर कागदावर 2+2 हे मांडून 2+2 = 4 कळत नसेल, तर 2 दगड आणि 2 दगड, आता तू किती दगड तुझ्या हातात आहेत, 4 दगड आहेत, 2 मणी + 3 मणी, आता 3 मणी जर एका माळेत ओवले तर माळेत किती मणी झाले. सो रेमेडियल, वस्तू दाखवून, ऑब्जेक्ट घेऊन, काही गोष्टींचा रेफरन्स देऊन शिकवणं, म्हणजे नुसतंच पांढऱ्या कागदावर काळं करून ही मुलं शिकणार नाहीत. मग त्यांना रेमेडियल टीचिंग द्यावं लागतं.
2: ही टीचिंग त्यांना किती वर्ष द्यावी लागते?
1: असा काही कालावधी ठरलेला नाहीये. काही मुलं लगेचच त्याच्यामध्ये ग्रास्पिंग घेतात किंवा स्पीडअप होऊन जातात, काही मुलं नाही करू शकत. मग त्यावेळेला आपल्याला वेगळे पर्याय शोधावे लागतात, जसं की काही NIOS सारख्या संस्था आहेत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. मग NIOS काय करते, तुम्हाला परीक्षा द्यायला ती तुम्हाला मान्यता देते किंवा परमिशन देते रजिस्ट्रेशन करून. तिथे आपण 1 वर्ग पास करायला आपल्याला 5 वर्ष मिळतात. म्हणजे जर मला 5वी क्रॉस करायची आहे आणि माझा स्पीड कमी आहे, आकलन कमी आहे, तर मी 1 वर्ष मराठीचा पेपर देईल, 1 वर्ष इंग्लिशचा देईल, असं करून आपण 5 वर्षामध्ये 1 इयत्ता पास करू शकतो. त्याच्यानंतर जर 2 वर्षांनी माझी 8वीची तयारी झाली तर मी पुढच्या वर्षी 8वी देऊ शकतो. म्हणजे तिथे आपण गॅपनी पण लर्निंग करू शकतो. गरजेचं नाही की मी आत्ता पहिली ते तर पुढच्या वर्षी मी दुसरीतच जाईल. माझा जर 4थीचा अभ्यास झाला आणि माझं वय बसलं तर मी डायरेक्ट 4थी करेन.
2: ओके.
1: सो ती एक ब्युटी ऑफ द प्रोडक्ट इज की तिथे तुम्हाला विषय निवडता येतात. मग जर तुला कळतंय ना की मला नाही बाबा गणित झेपत आहे किंवा सायन्सचा माझा जो सिद्धांत आहे फॉर्म्युले पाठ करून आता मी कणिक भिजवते ना, तर मला HTO टाका असं नाही म्हणत, मी पाणी टाका असंच म्हणते. म्हणजे रेग्युलर सायन्सचा मला किती उपयोग झाला तसं बघायला गेलं तर फार काही उपयोग नाही झाला. पण त्याचं टेन्शन मात्र मी घेतलं ना, मला पास व्हायचंय म्हणून मी टेन्शन घेतलं, मला पास व्हायचंय म्हणून मी कोबाको बाकोबा पायथागोरसचा सिद्धांत सगळं शिकले. उपयोग काय झाला? हा, ज्यांना खरोखर त्याचा उपयोग झाला त्यांचे करिअर त्याच्यात झाले. पण प्रत्येक मुलांनी हे लोड घेणं गरजेचं आहे का? तर नाही. ज्यांना हे विषय झेपत नाहीये, तर NIOS मध्ये 150 विषयांची यादी असते. त्याच्यामध्ये तुम्हाला व्यावसायिक शिक्षण पण असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला आर्ट अँड क्राफ्ट पण असतं. मग आर्ट अँड क्राफ्ट मधनं तुम्ही काहीतरी वेगळं प्रोडक्ट निर्माण करून स्वतःच्या हाताला काम देऊन एंटरप्रेन्युअर होऊ शकताय का? त्याची तयारी, व्होकेशनल कोर्सेस पण असतात. तिथे 2 भाषा आणि 3 विषय तुमच्या आवडीचे, असे 5 विषयांची परीक्षा द्यायची असते. मग या पर्यायाकडे वळून पालक आपल्या मुलांचं सर्टिफिकेशन करून घेऊ शकतात.
2: नाशिकमध्ये ही शाळा कुठे?
1: NIOS हे सेंटर आहे दिल्लीला. आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असतं. आपल्या मुलाचा अभ्यास झाल्यानंतर आपण त्यांना एक मेल टाकायचा की या विषयाचा अभ्यास झालेला आहे. ते त्याच्यावर आधारित प्रश्नपत्रिका पाठवतात आणि आपली मुलं अगदी आपल्या मधुर आणि प्रभुलकर आई कुठे काय करते त्यांची मुलगी सुद्धा NIOS मधनं शिकते आहे. कित्येक आर्टिस्ट, मोठमोठे आर्टिस्ट, मोठमोठे सायंटिस्ट, इंजिनियर्स यांची मुलं NIOS मधनं शिकता आहेत, कारण त्या पालकांचं असं म्हणणं आहे की नॉर्मल शाळेत पाठवून आमच्या मुलांना त्याच एका जे विशेष सर्कल असतं ना की तेवढेच विषय शिकायचे, तसेच शिकायचे, त्या पलीकडचं नॉलेज त्यांनी कधी
2: घ्यायचं. लोकांनी
1: मुद्दामून टाकलंय, होम स्कुलिंग केलंय मुलांचं. म्हणजे अमुक वेळ ते अभ्यास करतात, त्यांच्या आवडीचा अभ्यास करतात, पण बाकीचा वेळ. आता इथे काय होतंय, आपण जातोय एका शाळेत 6-7-8 तास आपण एका ठिकाणी जातोय, प्रत्येक तासाला विषय बदलतोय, प्रत्येक तासाला शिक्षक बदलता आहेत. मुलं हा पण प्रश्न विचारतात बरं का की एक शिक्षक 8 विषय शिकवू शकत नाही, मग आम्ही 8 विषय शिकावे ही का तुमची अपेक्षा? खरंच विचारतात. आणि काय चुकीचं आहे रे?
2: काय चुकीचं आहे?
1: काहीच चुकीचं नाहीये. दर अर्ध्या तासाला, म्हणजे मागचा विषय अजून आकलन होत नाही तोवर पुढच्या डोक्यावर येऊन पडते.
2: ए आदिती, आता आदिती आई म्हणून मला हा प्रश्न विचारायचा आहे. आदितीला जर आज चान्स मिळाला तर ती तिच्या मुलाला एनआयओएसला डोळे झाकून टाकेल.
1: अगदी. त्याचं कारण हे आहे की मग माझ्या मुलाला आहे ना त्याच्या आवडीनुसार विषय घेता येतील. कोणीतरी ठरवून दिलेला तो खाणार नाही, त्याच्या आवडीची डिश त्याला मिळेल. आणि दुसरी गोष्ट, आवडीचं मिळाल्यामुळे तो एक्सलंटली त्या सगळ्या गोष्टी घेईल.
2: पण तो दिवसभर काय करेल?
1: तेच सांगते. तिसरी गोष्ट तीच सांगत होते की तिसरी गोष्ट, मग दिवसभर बँकेत जाऊन कसं काम चालतं? एखादी व्हिजिट मला करता येईल की पेपर कसे छापले जातात, कागद कसा निर्माण केला जातो, एखादा मूळ विषय जे सायन्समध्ये त्याला शिकवलंय ना, कागद निर्मितीची प्रक्रिया, तर ती कागद निर्मितीची प्रक्रिया मी प्रॅक्टिकली दाखवू शकते ना, कारण शाळेचे 8 तास माझ्याकडे आहेत ना. मग मी त्याला दाखवेल की हे झाड असतं, या झाडापासून कागद बनवण्याची प्रोसेस काय आहे, मग तो कागद बनल्यानंतर त्याचा उपयोग कुठे कुठे केला जातो, ती प्रत्येक ठिकाणची प्रत्येक जागा मी त्याला नेऊन दाखवेल ना.
2: मग त्याच्यासाठी पॅरेंटला त्याला 24 तास द्यावं लागेल.
1: 24 तास नाही द्यावे लागत. याच्यामध्ये पण एक कन्सेप्ट अशी आहे की तुझं मूल माझं मूल, आपण दोघांनी होम स्कुलिंग करायचं ठरवलं किंवा एनआयएस मध्ये त्याचं रजिस्ट्रेशन करून ते शिकेल असं ठरवलं, बरोबर. आय एम स्ट्रॉंग इन लँग्वेजेस, आय एम क्रिएटिव्ह पर्सन, यू आर स्ट्रॉंग इन मॅथ्स अँड सायन्स, ओके. मग अशा वेळेला काय करायचं, तुझं मूल 2-3 दिवस माझ्याकडे पाठवायचं. मग आम्ही भाषा शिकू, आम्ही गोष्टी वाचू, आम्ही पुस्तकं वाचू, पुस्तकं वाचता वाचता डिस्कशन करून आम्ही एकमेकांचं म्हणणं समजून घेऊ, पियर लर्निंग होईल. पुढच्या वेळेला गणित आणि सायन्सचं आपण ठरवून घ्यायचं की एवढं तू शिकवायचं, पुढचे 2 दिवस ते तुझ्याकडे येतील. मध्ये सायन्स शिकवताना जर तुला वजन किंवा गती हे दाखवायचंय, तू गाडी रस्त्यावर नेऊन दाखव ना, हे बघ याची गती काय होती, गाडी झपकन गेली, किती स्पीडनी गेली, अंदाज तर कर, म्हणजे हा स्पीड जास्त आहे, हा स्पीड कमी आहे, या गोष्टी, या कन्सेप्ट क्लिअर होतील अगदी लहानपणापासून केलं तर. मग पुढे आपण अजून त्यांना वेगवेगळं सांगू शकतो.
2: एनआयओएस इज अप टू विच लेवल?
1: एनआयओएसचं सर्टिफिकेशन आता एमबीबीएसला पण चालतं, युपीएससी एमपीएससीला पण चालतं.
2: दे गिव यू अ ग्रॅज्युएशन डिग्री आल्सो.
1: आणि त्याच्यात गंमत म्हणजे ज्या मुलांबद्दल आपण बोलतोय ना, अध्ययन अक्षम किंवा स्पेशल किड्स, त्याच्यामध्ये बेसिकली एनआयओएसची सुरुवात अशी झाली की जे मुलं पालावर राहत आहेत किंवा गवंड्यांची मुलं आहेत, ऊसतोड कामगारांची मुलं आहेत, ज्यांना वर्षभर एक शाळा मिळत नाही, आज या गावी पुढच्या महिन्यात दुसऱ्या गावी, मग अशा मुलांचा जो एज्युकेशनल लॉस होतोय त्या मुलांना शिक्षण कसं मिळेल? समाजसेवी संस्था आहेत, आपल्यासारखे काही लोक असतात की घेऊन बसतात 10 मुलं, आज मी शिकवलं, पण आपल्याकडनं दुसऱ्या गावी गेल्यानंतर काय, सगळ्याच गावांकडे अशी मुलं नाही मिळत किंवा असे शिक्षक नाही मिळत. मग या मुलांना शिक्षित करण्यासाठी एनआयएसचा पर्याय आला, ज्याला मुक्त शाळा म्हटलं गेलं. मग ती मुलं जिथे असतील त्यांनी जवळच्या शाळेत जायचं, जे काय चालू आहे ते शिकायचं, पुढच्या गावी गेल्यावर परत तीच प्रोसेस कंटिन्यू ठेवायची. पण त्यातनं असं लक्षात आलं की शाळाबाह्य मुलं वाढतातच, कारण पॅरेंट्सला ते कळत नाहीये, पटत नाहीये, कारण पॅरेंट्सच अशिक्षित आहेत. मग त्यांनी अजून थोडं अपग्रेड केलं आणि त्यांनी सांगितलं की या अमुक अमुक, म्हणजे एमबीबीएस व्हायचं आहे तरी ही डिग्री चालणार आहे तुम्हाला. आधी ते खूप होतं की आम्ही याच्यात नाही केलं तर मला डॉक्टर होता येईल का, मला युपीएससी द्यायची, मला देता येईल का, कारण नॉर्मली बघशील ना तर युपीएससी एमपीएससी हीच मुलं क्रॅक करतात मातीतली, आपली इंटरनॅशनल स्कूलची मुलं नाही करत कोणीच. म्हणजे यादी काढून बघशील ना तर गावाकडची ज्या सक्सेस स्टोरी आपण वाचतो ना, रिक्षावाल्याचा मुलगा आयपीएस झाला, भाजीवाली जी मुलगी आयपीएस झाली किंवा पीएसआय झाले, मेंढपाळ, धनगरांची मुलं होतात, आपली मुलं नाही होत. एसी क्लासरूम मध्ये बसतील, 1.5-1.5 लाख रुपये फी भरतील, पण आपली मुलं नाही होत. मग या मुलांना जर शिक्षित करायचं असेल आणि त्यांना एका प्रवाहात एका स्ट्रीमलाईनने काम करायचं असेल तर एनआयएसची निर्मिती करण्यात आली. त्याच्यात मग त्यांनी 2 भाग केले की नॉर्मल मुलांसाठी, जे मगाशी तू प्रश्न विचारला होता की न्यूरोटिपिकल आणि न्यूरोडायव्हर्जंट, न्यूरोटिपिकल मुलं म्हणजे नॉर्मल मुलं, न्यूरोडायव्हर्जंट मुलं म्हणजे आपली स्पेशल किड्स. मग या दोघांसाठी त्यांनी अभ्यासक्रम वेगवेगळे केले. जर याचा 100 मार्काचा पेपर असेल नॉर्मल मुलाचा, तर स्पेशल मुलासाठी 50 मार्काचा पेपर काढला जातो आणि मग त्यांना ते सर्टिफिकेशन करता येतं. मग जर आपल्या मुलासाठी इतक्या सुविधा उपलब्ध आहेत तर आपलं मूल असं आहे हे मान्य करून त्याला एक चांगलं आयुष्य आणि चांगलं शिक्षण द्यायची तयारी पालकांनी का करू नये, हा माझा कायम प्रश्न असतो. त्यांना नॉर्मल मुलांमध्येच त्याला घुसवायचंय, त्यांच्या स्पीडनी माझं पाळ पळत नाही म्हणून परत पॅनिकही व्हायचंय, 1.5 लाख रुपये फी भरतोय तरी हा शिकत नाही म्हणून फ्रस्ट्रेटही व्हायचंय, त्याच्यापेक्षा तुम्ही एक चांगला पर्याय घ्या. आणि माझी ना खरोखर नातेवाईकांना आणि घरच्यांना विनंती आहे की तुम्हाला जर दिसतंय की त्या मुलामध्ये काहीतरी वेगळं आहे तर राजाचा पोपट मेलाय हे सांगण्याची हिंमत करा ना कोणीतरी. मी बोललो तर मी वाईट ठरेल, मी तिला सांगितलं तुझं बाळ काहीतरी वेगळं वागतंय तर पॉझिटिव्हली सांगा ना. टोमने तर आपण मारतोच कोणी वेगळं दिसलं की, समोर नाही मारणार पण मागून तर बोलतोच ना. या पालकांचा तो एक मोठा प्रश्न आहे की मग समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील, नाही नाही माझं बाळ नॉर्मलच आहे, आज नाही उद्या बोलेल, आज नाही उद्या चालेल. आणि दुसरी कंडिशन ही आहे की आज चालत नाहीये हे आईला कळतंय, बाबाला कळतंय, पण मग घरचे आजी आजोबा म्हणतात त्यात काय झालं रे, तू 5 वर्षाचा असेपर्यंत बोलत नव्हता,
2: हे खूप कॉमन आहे,
1: तू उशिरा चालला मग तुझा पोरगा अजून उशिरा चालेल. असं नाहीये, उलट ते मूल डार्विनचा उत्क्रांतीच्या नियमानुसार आपल्यापेक्षा स्मार्टर आहे. तर ज्या गोष्टी आपण पाचव्या वर्षी केल्या ना त्या मुलांनी चौथ्या वर्षी तिसऱ्याच वर्षी करायला पाहिजे. पण आपण मात्र म्हणतो आज नाही केलं उद्या करेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना डोक्यातनं काढून एकदा खातरजमा करून घ्या आणि हे ठरवा की खरोखर माझ्या बाळाला काही एक्स्ट्रा मदतीची गरज आहे, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि हा प्रवास आहे ना, लोकांनी लेबल लावलेत तुमच्या मुलाला, आपण त्याला लेबलिंग म्हणू. हा प्रवास लेबलिंग टू एनेबलिंग कसा करता येईल याच्याकडे पालकांनी लक्ष द्या अशी मला कळकळीची विनंती करावी.
2: किती सुंदर बोलतेस, ऐकत राहू असं वाटतं, म्हणजे मीच प्रेक्षक झालो होतो आता. माझ्या मते आपण हा विषय पुढच्या रविवारी कंटिन्यू करावा, चालेल तुला?
1: चालेल ना, काही हरकत नाही आहे, मलाही आवडेल खरं तर. म्हणजे कोणाला फायदा होत असेल ना हे ऐकून, तर आय एम ऑलवेज रेडी टू डू इट.
2: थँक्यू अदिती. राम राम मंडळी, भेटूया.
3: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह.
4: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
3: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी.